सुप्रभात श्रोते हो, नमस्कार. FM बँड 101.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आज रविवार, भारतीय सौर 11 श्रावण शके 1948, दिनांक 2 ऑगस्ट 2026. आता सकाळचे 5:56 झाली आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत मंगल ध्वनीनं.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळचे 6 वाजत आहेत. यानंतर हिंदी समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: ही केवळ जन्म देणारी नसून ती जीवनात दिशा ठरवणारी, संस्काराची जडणघडण करणारी आणि प्रेमाची अखंड झऱ्यासारखी असते. आई या शब्दात ममता, वात्सल्य, करुणा आणि असीम त्याग समावलेला आहे. मातृत्व एक भावना जी केवळ नैतिक नात्यापुरती मर्यादित नसून ती मानवतेच्या व्यापक परिघात बसलेली आहे. आईचे प्रेम कोणत्याही अपेक्षेशिवाय निरपेक्ष आणि सातत्यपूर्ण असते. म्हणूनच मातृत्वाला अनेकदा देवत्वाची उपमा दिली जाते. मातृत्वाची संकल्पना केवळ आपल्या जन्म देण्यापुरतीच मर्यादित नसून ती संगोपन, संरक्षण, शिक्षण आणि मार्गदर्शन या सर्व अंगांचा समावेश करणारी आहे. आई आपल्या मुलांच्या प्रत्येक गरजेकडे जागरूकतेने लक्ष देते. मुलांच्या आनंदात ती स्वतःला आनंद शोधते आणि त्यांच्या दुःखातही स्वतःला वेदना अनुभवते. त्यामुळे मातृत्व ही केवळ एक सामाजिक भूमिका नसून ती जीवन मूल्यांचा पाया आहे. आई मुलांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रभाव टाकते आणि त्यांना योग्य दिशेने घडवते. मातृत्वाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे निस्वार्थ प्रेम आणि त्याग होय. आई आपल्या मुलांसाठी स्वतःच्या इच्छा, आराम आणि सुखाचा सहजपणे त्याग करते. स्त्री रात्रंदिवस मुलांच्या संगोपनासाठी कष्ट करते, त्यांच्या आरोग्याचे, शिक्षणाची आणि भविष्याची काळजी घेते. तिच्या प्रेमात प्रत्येकही स्वार्थ नसतो, ती निष्पक्ष असीम असते. मुलाने चूक केली तरी आई मग त्याला समजावते, सुधारण्याची संधी देते आणि त्याच्यावर प्रेम करतच राहते. या निस्वार्थ प्रेमामुळे आईचे स्थान जीवनात सर्वोच्च मानले जाते. मातृत्व हे संस्काराचे केंद्र आहे. आई ही मुलांची पहिली गुरु असते. ती मुलाला बोलायला, चालायला, वागायला आणि जगायला शिकवते, चांगले वाईट यातील फरक समजावते आणि नैतिक मूल्याची जाणीव करून देते. प्रामाणिकपणा, शिस्त, सहकार्य, करुणा आणि आदर यासारखे गुण आई शिकवणीतून विकसित होतात. त्यामुळे मुलांच्या व्यक्तिमत्वात घडताना आईचा सर्वाधिक प्रभाव असतो. तिच्या संस्कारामुळे समाजात सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिक तयार होतात. मातृत्वाच्या समाज निर्मितीमध्ये अत्यंत महत्वाचा वाटा आहे. आई सुसंस्कृत करताना मुलांना घडवते आणि हीच मुले पुढे समाजाचे आधारस्तंभ बनतात. त्यामुळे आई घडवते ते समाज घडतो, ही मन अत्यंत योग ठरते. मातृत्वामुळे समाजात प्रेम, सहकार्य, नैतिकता आणि संवेदनशीलता टिकून राहते. जर प्रत्येक आईने आपल्या मुलांना योग्य संस्कार दिले तर समाज अधिक सुसंस्कृत आणि प्रगत होऊ शकतो. मातृत्वातील आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे सहनशीलता आणि धैर्य. आईमध्ये अपार सहनशीलता असते. ती केवळ अडचणी, संकटे आणि दुःख सहन करूनही आपल्या मुलांच्या कल्याणासाठी सतत प्रयत्न करत राहते. कोणतीही परिस्थिती असो, आई आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी धैर्याने उभे राहते. तिच्या या धैर्यामुळे आणि चिकाटीमुळे कुटुंब, समाज स्थिर राहतो. अत्याधुनिक मातृत्व काळात स्वरूपात काही बदल झाले आहेत. आजच्या महिला शिक्षण, करिअर आणि सामाजिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पुढे येत आहेत. तरी मातृत्वाचा मूलभूत स्वरूप बदललेला नाही. आजची आई अधिक जागृत, सुशिक्षित आणि सक्षम आहे. ती आपल्या मुलांना आधुनिक शिक्षणासोबतच नैतिक मूल्याचेही शिकवण देते. त्यामुळे आधुनिक मातृत्व अधिक व्यापक आणि प्रभावी बनले आहे. इतिहासात मातृत्वाच्या अनेक प्रेरणादायी उदाहरणे आढळतात. जिजाऊ मातांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेले संस्कार हे मातृत्वाच्या सामर्थ्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यांच्या शिकवणीमुळे शिवाजी महाराजांचे स्वराज्याची स्थापना केली. त्याचप्रमाणे अहिल्याबाई होळकर यांनी मातृत्व आणि कर्तृत्व यांचा सुंदर संगम घडून समाजासाठी मोठं कार्य केलं. या उदाहरणामधूनच मातृत्वाचे सामर्थ्य, प्रभाव, व्यापकता स्पष्ट होते.
1: श्रोते हो, आताच आपण चिंतन कार्यक्रम ऐकला. आज या कार्यक्रमात मातृत्व याविषयी कांचन कोलते यांचे विचार ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळची 6:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीत. कार्यक्रमात प्रारंभी ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरात संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

श्रोतेहो भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया देवकी पंडित यांनी गायलेली संत नामदेव महाराजांची रचना, संगीतबद्ध केली आहे नीरज करंदीकर यांनी.

भक्ती संगीताच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा देवकी पंडित यांच्या स्वरात अरविंद आगाशे यांची भक्तीरचना संगीतबद्ध केली आहे अशोक पत्की यांनी.

विठ्ठल हेदुकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ज्ञानेश पुणेकर यांची रचना आपण ऐकली, संगीतबद्ध केली होती मधुकर पाठक यांनी. भक्ती संगीताच्या कार्यक्रमात शेवटी

आणि श्रोतेहो लता मंगेशकर यांच्या स्वरातील या भक्तिरचनेबरोबरच भक्तिसंगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:35 झाले आहेत. आता ओळख करून घेऊया आमच्या आजच्या प्रसारणातील ठळक कार्यक्रमांची.

या रूपरेषेनंतर 6:40 शेतकरी बांधवांसाठीचा कृषी सल्ला. आज यामध्ये बुरशीजन्य करपा नियंत्रणासाठी उपाय याविषयीची संकलित माहिती आपण ऐकू शकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करू. 7:00 देशभक्ती गीत आपण ऐकू शकाल. सकाळी 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

7:20 ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री गंगा हॉस्पिटल, 7:25 आणखी एक प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 वेळ आहे ग्राहक केंद्रित कार्यक्रम सुंदर हास्य एक अलंकार या कार्यक्रमाची. भावधार ऐकू शकाल 7:50. 8:00 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुगम संगीताचा आनंद आपल्याला घेता येईल 8:15. 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. गझल गीतांचा आनंद आपण घेऊ शकाल 8:40. 9:00 प्रायोजित कार्यक्रम न्याय विभाग, 9:15 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 10:00 श्रोत्यांच्या फोन इन संवादावर आधारित मनपसंत गीतांचा कार्यक्रम फोन फरमाईश. 11:00 बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम गम्मत जम्मत. मिश्र संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल 11:30.

दुपारी 12 वाजतापासून आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ, 1:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 3 वाजता प्रादेशिक मराठी बातमीपत्र, 5:30 युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवावाणी, 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र, 7:15 वृत्तविशेष आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सर्व कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 7:30 कीर्तनाचा आनंद आपल्याला घेता येईल. आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून हे कीर्तन सहक्षेपित करू. रात्री 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 8:15 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 11 वाजता राष्ट्रीय हिंदी समाचार आणि 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करू. आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल रात्री ठीक 11:10. श्रोतेहो, ही होती आमच्या आजच्या प्रसारणातील ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कृषी सल्ला.
1: कृषी सल्ला ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना नम्रता वावळेचा सस्नेह नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये प्रसारित करीत आहोत बुरशीजन्य जीवाणूजन्य करपा नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय याविषयीचा कृषी सल्ला. शेतकरी बंधू भगिनींनो, जीवाणूजन्य करपा यामध्ये द्राक्ष पिकात या रोगाचा प्रादुर्भाव झांथोमोनास कॅम्पेस्ट्रिस पिटिकोला या जीवाणूमुळे होतो. बागेत ओलावा आणि उबदार वातावरण असल्यास पानांवर जीवाणूजन्य करप्याचा प्रादुर्भाव दिसून येतो. लक्षणे पानांच्या खालील पृष्ठभागावर दिसतात. पानांच्या खालील पृष्ठभागावर आणि मुख्य शिरावर छिद्र नसलेली कोणात्मक काळे डाग एकत्र येऊन मोठे ठिपके तयार होतात. कालांतराने हे डाग मोठे होऊन फुटींची वाढ खुंटते. जास्त प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी खुटींची वाढ कमी अधिक झालेली दिसून येते. या रोगांमध्ये पानांवरील डागांभोवती पिवळसर रंगाची रिंग तयार होत नाही. रोगाचा तीव्र प्रादुर्भाव असेल तर जास्त प्रमाणात पानगळ होते. प्रामुख्याने खोडांवर चीर किंवा भेग पडलेली दिसून येते. जास्त प्रमाणात वाढ नियंत्रकाचा PGR वापर केल्यामुळेही वेलींच्या खोडावर गाठ येऊन भेग पडण्याची शक्यता उद्भवते.

0: मात्र गाठन येताही खोडांवर भेग पडलेली दिसत असेल तर ते जीवाणूजन्य कर्पारोगांची लक्षणे आहे असे ओळखले जाते. छाटणी, शेंडा मारणे, घडांची विरळणी तसेच गड लिंगच्या वेळी झालेल्या जखमांमधून वेलींमध्ये जीवाणूंचा प्रादुर्भाव होतो. हे जीवाणू रोगग्रस्त वेलींच्या गाभ्यांमध्ये जिवंत राहतात. गाभ्यातून वहन होणाऱ्या अन्नरसाबरोबर ते नवीन निरोगी फांद्या, फुटी आणि घडांमध्ये जातात. यावर उपाययोजना म्हणजे नियंत्रणाकरिता ताम्रयुक्त बुरशीनाशक उदाहरणार्थ मॅनकोझेब 75% WP 2-3 ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा कासुगामायसिन 5% अधिक कॉपर ऑक्सिक्लोराईड 45% WP संयुक्त बुरशीनाशक 750 ग्रॅम प्रति हेक्टर ही फवारणी 7-15 दिवसांच्या अंतराने 2 वेळा करावी. शेतकरी बंधू भगिनींनो, पावसाळ्याच्या दिवसात फवारणी करताना सिलिकॉनयुक्त चिकट द्रव्यांचा 1 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे वापर करावा. रोगांच्या प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी स्ट्रेप्टोमायसिनचा वापर करू नये. शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण बुरशीजन्य जीवाणूजन्य कर्पा नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय याविषयीचा कृषी सल्ला ऐकलात. आणि शेतकरी बंधू भगिनींनो, याबरोबरच आजचा कृषी सल्ला हा कार्यक्रम इथेच समाप्त करण्याची नम्रता बावळेला अनुमती द्या. भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.
1: आत्ताच आपण शेतकरी बांधवांसाठीचा कृषी सल्ला ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:15 वाजत आहेत. यानंतर आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आपण लेप्टोस्पायरोसिस उंदरांचा ताप या पावसाळ्यात आढळणाऱ्या एका महत्वाच्या आजाराबद्दल माहिती घेणार आहोत. लेप्टोस्पायरोसिस हा लेप्टोस्पायरा नावाच्या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा आजार प्रामुख्याने उंदीर, कुत्रे, गुरढोरे आणि इतर काही प्राण्यांच्या लघवीतून पसरतो. पावसाळ्यात साचलेल्या पाण्याने हे जीवाणू मिसळतात. अशा दूषित पाण्याचा संपर्क जखम, खरचटलेली त्वचा किंवा डोळे, नाक, तोंड यांच्याद्वारे शरीराशी आला तर संसर्ग होऊ शकतो. दूषित पाणी पिल्यानेही या रोगाचा प्रसार होऊ शकतो. या जीवाणूंच्या संपर्कात आल्यानंतर साधारण 5 ते 14 दिवसात या आजाराची लक्षणे माणसात दिसून येतात. या आजाराची सुरुवात ताप, तीव्र अंगदुखी, विशेषतः पोटऱ्यांच्या स्नायूंमध्ये दुखणे, डोकेदुखी, उलट्या, मळमळ यापासून होऊ शकते. काही रुग्ण

0: रुग्णांमध्ये डोळे लाल होणे किंवा कावीळही होऊ शकते. गंभीर अवस्थेत मूत्रपिंड, यकृत किंवा फुफ्फुसांवर परिणाम होऊन जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तापाकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. या आजारापासून बचाव करण्यासाठी काही सोप्या व महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात शक्यतोवर जाणे टाळा. जर पाण्यातून जाणे आवश्यक असेल तर गमबूट किंवा पायांचे संरक्षण करणारे शूज वापरा. बाहेरून आल्यावर साबणाने स्वच्छ हात पाय धुवा. शरीरावर जखम असल्यास ती वॉशप्रूफ पट्टीने झाकून ठेवावी. घर व परिसर स्वच्छ ठेवा. उंदरांचा उपद्रव कमी करण्यासाठी योग्य उपाय करा. अन्न पदार्थ झाकून ठेवा. ताजे गरम अन्न खा. स्वच्छ उकळलेले पाणी प्या. पूरग्रस्त भागात किंवा शेतीत काम करणाऱ्या किंवा जास्त धोका असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रतिबंधात्मक औषधे घ्यावीत. पाळीव प्राण्यांच्या संपर्कात आल्यास हात स्वच्छ साबणाने धुवावेत. जर पावसाळ्यात ताप, अंगदुखी किंवा सांगितलेल्यापैकी कोणतीही लक्षणे दिसली तर स्वतःहून औषधे न घेता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य वेळी निदान आणि उपचार सुरू केल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. शेवटी स्वच्छता, सावधगिरी आणि वेळेवर उपचार हीच लेप्टोस्पायरोसिस पासून बचावाची गुरुकिल्ली आहे. पावसाळ्यात पाण्यात राहिल्यामुळे दुसरा आजार म्हणजे फंगल इन्फेक्शन्स पण खूप प्रमाणात वाढतात. या वातावरणात आर्द्रता असल्यामुळे हा संसर्ग अधिक प्रमाणात दिसून येतो. त्याची काळजी घेण्यासाठी त्वचा व शरीर स्वच्छ व कोरडी ठेवावी. चला आपण सर्वजण जागरूक राहूया आणि आपल्या कुटुंबाचे तसेच समाजाचे आरोग्य सुरक्षित ठेवूया. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण टायफॉइड या पावसाळ्यात होणाऱ्या आजाराविषयी जाणून घेणार आहोत.
1: श्रोते हो, आताच आपण पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ऐकत आहात. आता कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. मागच्या भागात आपण जाणून घेतलं की जंगलातील वॉर्निंग सिग्नल कसे असतात. आज आपण हिरेन खत्री यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की रात्रीच्या वेळी काहीही दिसत नसताना जंगलाचे असे कोणते आवाज आहेत जे ऐकणाऱ्याला थक्क करू शकतात.
1: तसं म्हणतात की जंगल ऍक्च्युली रात्रीच्या वेळेस जागृत होतं. तुम्ही जंगलात जर कधी फेरफटका मारायला गेलात तर जंगल अगदी शांत वाटतं, पण जशी जशी संध्याकाळ होते किंवा मग अगदी सकाळ होते, म्हणजे जे दोन टाइम्स असतात की एक अगदी सकाळचा टाइम आणि अगदी संध्याकाळचा टाइम, या दोन वेळेस जंगल अगदी जागृत होतं. सकाळी सकाळी पक्षी जागृत होतात, संध्याकाळी किडे आणि बेडक जागृत होतात. जसं तुम्ही ऐकलंच असेल पावसाळ्यात कसा बेडकांचा आवाज येतो, जशी संध्याकाळ होते तशी आपल्या आजूबाजूचे जे छोटे छोटे तळे असतात, पॉन्ड्स असतात, किंवा तुम्ही नदी नाल्यांच्या जवळ कुठे गेलात तर तुम्हाला कंटिन्युअस त्यांचा आवाज ऐकू येत असतो. किंवा मग सिकाडाज आहेत किंवा क्रिकेट्स आहेत जे आपल्या घरात येतात, दिवसा ते कधीच आवाज करत नाही, पण कधी कधी आपल्या बेडच्या कॉर्नर मधून एखादा क्रिकेट जर घुसला तर तो रात्रभर आपल्याला झोपू देत नाही. असे असते जंगलातली रात्र. कधी कधी तुम्ही रात्री जागलात तर तुम्हाला अचानक स्क्रीचचा आवाज येईल, की असा ओरडण्याचा आवाज येईल. तो आऊल जो आहे त्याला आपण बारनाऊल किंवा गव्हाणी घुबड आपण मराठीत म्हणतो.

0: तो ओरडत असतो बाहेरून. संध्याकाळच्या वेळेस अजून एक छोटासा आउलेट असतो, म्हणजे आऊल आणि त्याच्यात एक छोटीशी स्पीशीज असते, म्हणजे छोटासा दिसणारा, म्हणजे महिन्याच्या साईजचा आऊल जो असतो त्याला आपण स्पॉटेड आउलेट म्हणतो. हे आपल्या घराच्या आसपास म्हणजे शहरांमध्ये राहतात हे आऊल्स, आणि हे आऊल्स संध्याकाळच्या वेळेस किकी किकी किकी किकी असे जोरात आवाज करतात. ते पेअर्स मध्ये राहतात, तुम्ही ऐकलंही असेल कदाचित. अशा पद्धतीने जशी संध्याकाळ होते, जे दिवसा ऍक्टिव्ह असणारे प्राणी ते हळूहळू झोपी जातात, आणि जे रात्री ऍक्टिव्ह असणारे प्राणी आहेत ते हळूहळू झोपेतून जागतात, आणि अशा पद्धतीने रात्रीची सुरुवात होते. तर फ्रॉग्स का आवाज करत असतील, किंवा हे सिकाडाज किंवा क्रिकेट्स का आवाज करत असतील, काहीतरी पर्पज असतो ना. जसं आपण फक्त फेरफटका मारायला निघालो तसं युजली जंगलात होत नाही. युजली प्रत्येक गोष्टीचा एक पर्पज असतो, पण आपण त्या गोष्टीला त्या पद्धतीने बघितलं, अभ्यास केला, फक्त ऑब्झर्व जरी केलं ना, तरी तुम्ही सांगू शकतात की काय पर्पज असू शकतो. जसं फ्रॉग्स म्हणजे बेडकं फक्त पावसाळ्यातच तुम्हाला त्यांचा आवाज येताना दिसेन, कारण की त्यावेळेस त्यांचा ब्रीडिंग सीझन असतो, पाणी असतं तिथे, आणि पाण्यात बेडकं एकत्र येतात, तिथे ते पाण्यात अंडी टाकतात, आणि त्याच्यानंतर त्याच्यातून त्यांचे टॅटपोल्स बाहेर येतात, आणि त्यांची लाईफ सायकल पाणी आणि जमिनीवर कम्प्लीट होते. तिथे रात्रीच्या वेळेस ऊन नसतं. जसं फ्रॉग्सच पुन्हा एक्झाम्पल घेऊयात, त्यांची स्किन जी असते मॉइस्ट असते. जर त्यांना म्हणजे सूर्याचं एक्सपोजर मिळालं तर ती ड्राय होईल आणि ते त्याच्याने मरू शकतात, कारण की ते श्वास घेतात त्यांच्या त्वचे थ्रू पण आणि नाकपुड्यांथ्रू पण, तर त्यामुळे ते रात्री ऍक्टिव्ह असतात. बरेचसे प्राणी रात्री बघू शकत नाही आणि बरेचसे प्राणी रात्री बघू शकतात. या गोष्टीचा काही प्राणी फायदा उचलतात शिकार करण्यासाठी, तर काही प्राणी शिकार होण्यापासून वाचण्यासाठी रात्रीचा फायदा उचलतात. तर अशा पद्धतीची असते ही रात्र.
1: वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये रात्री पिक्चर्स घेता यावेत यासाठी टेक्नॉलॉजीमध्ये आता काय ऍडव्हान्समेंट झाली?
0: आता फॉर्च्युनेटली कॅमेरा टेक्नॉलॉजी खूप ऍडव्हान्स झाली आहे, पण तरी ज्या पद्धतीने आपले डोळे ऍडजस्ट करतात वातावरणात अजून तेवढी ऍडव्हान्स झालेली नाहीये. पण आम्ही बऱ्याच वेळेस टॉर्च लाईट, फ्लॅश लाईट याचा यूज करत असतो नाईट फोटोग्राफी करण्यासाठी. मी एक एक्झाम्पल देतो. मी पन्ना नॅशनल पार्क मध्ये होतो आता मागच्या वर्षी. तिथे रात्रीची सफारी आम्ही करत होतो, आणि रात्रीची सफारी करत असताना पुन्हा एक आम्हाला एक आऊल दिसला, आणि तो आऊल ऍक्च्युली पाण्याच्या जवळ म्हणजे मॅनमेड स्ट्रक्चर होतं, तिथे त्या पोलवर येऊन बसला. आणि मागच्या बाजूला एकदम इंग्रजांच्या काळातली जुनाट बिल्डिंग होती, आणि जसं आम्ही टॉर्च लाईट दिला त्याच्यावर, तर त्याची शॅडो जी आहे ती मागे त्या भिंतीवर जात होती. ठीक आहे, आणि ती जी शॅडो आहे, ती शॅडो त्याच्याबद्दल असलेले गैरसमज जे आहेत ते मला त्यावेळेस दाखवायचे होते त्या फोटोच्या थ्रू. त्यामुळे रात्रीच्या वेळेस पण आपण जर योग्य विचार केला तर अशा पद्धतीची फोटोग्राफी आपण करू शकतो, की जेणेकरून काहीतरी मेसेज ती फोटोग्राफी कन्व्हे करू शकते.
1: श्रोते हो, प्रसिद्ध छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. रात्रीच्या वेळी काहीही दिसत नसताना वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आवाज आणि इतर साधनांच्या मदतीने कशी केली जाऊ शकते हे आज आपण जाणून घेतलं. आजच्या भागात आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.

0: आकाशवाणी
1: FM बँड 101 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:55 झाली आहेत. श्रोतो, आता जाणून घेऊया आजचा दिनविशेष. सुरुवातीला सुविचार. धैर्य दे अन नम्रता दे, पाहण्या जे जे पाहणे, वाकू दे बुद्धीस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे. आजचा दिनविशेष. पेशवाईतील मुत्सद्दी सखारामबापू बोकील यांचा आज स्मृतिदिन. आजच्या दिवशी 1781 त्यांचा मृत्यू झाला होता. शास्त्रज्ञ प्रफुल्लचंद्र रे यांचाही आज जन्मदिन. आजच्या दिवशी 1861 त्यांचा जन्म झाला होता. अलेक्झांडर ग्रॅहम बेल या शास्त्रज्ञाचा स्मृतिदिन. आजच्या दिवशी 1922 त्यांचा मृत्यू झाला होता. प्रसिद्ध कादंबरीकार, नाटककार, समीक्षक पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचा आज जन्मदिन. आजच्या दिवशी 1910 त्यांचा जन्म झाला होता. श्रोते हो, आताच आपण आजचा दिनविशेष ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

0: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मुळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था, संपर्क गौरी मुळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड।
1: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
2: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्स-रे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
1: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीचा आजार,
2: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध।
3: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता।
1: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
2: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड। संपर्क 70 50 10 10 49।
4: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड,
5: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार,
4: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक,
5: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण,
4: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड।
6: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फुटी कौड़ियां भी नहीं है।
7: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते।
8: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध। आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या। महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास वाट विकासाची।
9: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे। योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना।
10: स्वनी मुळाच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वज्राबाद, नांदेड। मोबाईल 93 23 18 50 50।
11: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा। सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड। संपर्क 95 95 24 25 59।
12: माननीय आमदार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आणि युवा नेते माननीय श्री प्रवीण पाटील चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण श्री विशाल महाराज खोले यांचा भव्य कीर्तन सोहळा दिनांक 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता AK संभाजी मंगल कार्यालय मारतळा तालुका लोहा येथे आयोजित केला आहे। तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। आयोजक बालाजी पाटील मार्तळेकर, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती लोहा, शंकर उर्फ बाळू माधवराव माली पाटील चेअरमन, कामाजी कोडगावकर सरपंच, केशवराव ढेपे मार्तळेकर।
13: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। सकाळचे 7 वाजलेत।

0: हरिहरन आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पी के मिश्रा यांचं देशभक्तीगीत ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं ए आर रहमान यांनी.
1: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश. या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी. मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेत.
2: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-04-72-52 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा. कार्यक्रम फोन फरमाइश.
3: श्रोतो फोन फरमाइश आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी आणि रविवारी 10:00 ते 11:00 या वेळेमध्ये
2: कार्यक्रम फोन फरमाइश.

युगा युगाची गणना तुझी, चूल आणि मूल हीच होती, भोगवादाची शिकार तू, शोभेची बाहुली होती, घटनाकारांनी न्याय दिला तुला सन्मानान जगण्याचा, तू दाखविला कसब तुझ्यातला, गळून पडला अहंकार पुरुषातला, ध्यास धरला तू स्त्री पुरुष समानतेचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा।

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाचा आज पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ. देशभरात 10,000 ठिकाणी नशामुक्ती शपथविधी समारंभाचं आयोजन. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनं प्रतिबंध सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी. लोकमान्य टिळकांच्या सांस्कृतिक राष्ट्रवादानुसार देश मार्गक्रमण करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. करांचा अग्रिम म्हणून केंद्रांकडून राज्याला 7,022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी. लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय मुष्टीयोद्ध्यांनी पटकावली 7 सुवर्णपदकं. एकूण 39 पदकांसह भारताची चौथ्या स्थानावर झेप. आता सविस्तर बातम्या. नशामुक्त भारत आणि विकसित भारत 2047 या संकल्पनांना साकार करण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाचा प्रारंभ करणार आहेत. देशातल्या तरुणांनी अंमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात लोकचळवळ उभी करावी असं आवाहन पंतप्रधान

0: जनजागृती, सामुदायिक सहभाग आणि सातत्यपूर्ण लोकसहभागाला प्रोत्साहन देऊन व्यसनमुक्त भारत घडवण्याच्या सामूहिक राष्ट्रीय मोहिमेसाठी तरुण नागरिकांना एकत्र आणणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यानिमित्त आज देशभरात जवळपास 10,000 ठिकाणी एकाच वेळी नशामुक्ती शपथविधी समारंभ आयोजित केले जाणार आहेत. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली आहे. संसदेनं मंजूर केलेल्या या विधेयकाचं आता कायद्यात रुपांतर झालं असून यामुळे परीक्षा प्रणाली अधिक मजबूत, पारदर्शक आणि विश्वासार्ह होणार आहे. पेपरफुटीसह बनावट संकेतस्थळं, बनावट प्रवेशपत्र, संगणक नेटवर्कशी छेडछाड, उत्तरपत्रिकांमध्ये फेरफार आणि बेकायदेशीर मदत अशा 16 प्रकारच्या गैरप्रकारांचा आळा घालण्यासाठी या कायद्यात कठोर तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे. लोकमान्य टिळकांनी रुजवलेल्या सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या मार्गावर देश मार्गक्रमण करत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. पुण्यात लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 शहा यांच्या हस्ते काल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना शहा म्हणाले,
1: तिलक महाराज ने जब गणपती उत्सव और शिवाजी महोत्सव सुरू किया उन्होंने राष्ट्रवाद को देखते देखते सांस्कृतिक राष्ट्रवाद में बदलने का काम किया. उन्होंने आने वाले दिनों में देश के चलने की दिशा भी तय कर दी और कहा कि ये देश जब भी आजाद होगा इस रास्ते पर चलेगा. और वो व्यक्ति की दूरंदेशी देखिए, आज देश सांस्कृतिक राष्ट्रवाद के रास्ते पर चल पड़ा है, देश यही रास्ते पे चलता रहेगा.
0: दरम्यान देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला अधिक सक्षम आणि अभेद्य करण्यात डोभाल यांचं योगदान अत्यंत मोलाचं असल्याचं शहा यांनी नमूद केलं. डोभाल यांची दूरदृष्टी, धाडस आणि धोरणांमुळे देशाची सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट झाल्याचं ते म्हणाले. डोभाल यांनी यावेळी बोलताना पुण्याशी आपल्या शालेय जीवनाच्या आठवणी जोडलेल्या असल्याचं सांगितलं. त्याच शहरात लोकमान्य टिळकांच्या नावानं सन्मानित होणं हा आयुष्यातला अविस्मरणीय क्षण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसंच लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ रोहित टिळक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्यांच्या वित्तीय व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं सर्व राज्यांना 1,09,000 कोटी रुपयांच्या कर वितरणाचा अतिरिक्त अग्रिम हप्ता वितरित केला आहे. राज्यनिहाय वाटपानुसार महाराष्ट्राला 7,022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मिळाला आहे. हा निधी 10 ऑगस्ट रोजी होणाऱ्या नियमित मासिक कर हस्तांतरणाव्यतिरिक्त देण्यात आला असून त्यामुळे राज्याच्या आर्थिक नियोजनाला मोठा आधार मिळणार आहे. पूर निवारणाच्या उपाययोजनांकरता केंद्रानं राज्यांना 2,117 कोटी रुपये दिले आहेत. त्यात महाराष्ट्राला 500 कोटी रुपयांचा निधी अग्रिम पहिला हप्ता म्हणून मिळणार आहे. तेल विक्री कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात केली असून नवे दर कालपासून लागू झाले. यानुसार 19 किलो वजनाच्या व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरची किंमत मुंबईत 2,690 रुपये इतकी झाली आहे. 5 किलो वजनाच्या छोट्या सिलेंडरचे दरही 808.50 रुपये या किमतीवरून कमी करून प्रति सिलेंडर 762 रुपये करण्यात आले आहेत. कॉक्रोच जनता पार्टीसह इतर संघटनांना परदेशातून मिळत असलेल्या निधीची राज्य सरकारनं चौकशी सुरू केली आहे. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी काल माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. चुकीच्या कामासाठी या निधीचा वापर होत असेल तर कारवाई केली जाईल असं भोयर यांनी सांगितलं.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: पीक विमा योजनेचे अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 31 जुलै अखेर राज्यभरातून 53,74,039 पीक विमा अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी 50,26,685 अर्ज बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे तर 3,47,354 अर्ज कर्जदार शेतकऱ्यांचे आहेत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी काल टिळकांच्या जन्मस्थळी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. राज्यात इतरत्र विविध संस्था संघटनांतर्फे टिळक पुण्यतिथीनिमित्त आदरांजलीचे कार्यक्रम पार पडले. छत्रपती संभाजीनगर इथं

विश्व हिंदू परिषदेसह विविध संस्था संघटनांच्या वतीनं टिळकांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना काल अभिवादन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली वाहण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर समाजानं चाललं पाहिजे असं जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल यावेळी म्हणाले. बीड इथं अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन

पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीसाठी जिल्हा प्रशासन पूर्ण पाठपुरावा करेल अशी ग्वाही जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिली. अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी बीड नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करण्यात आल्याची माहितीही आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिली. महोत्सवानिमित्त समता सैनिक दलानं मानवंदना दिली. 1000 महिलांच्या सहभागानं पंचशील फेटा रॅली काढण्यात आली. नांदेड तसंच धाराशिव इथंही अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानातलं प्राणी संग्रहालय मिटबिटा इथल्या सफारी पार्कमध्ये स्थलांतरित करण्यासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवला असून परवानगी मिळताच स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी ही माहिती दिली. या पार्कमध्ये प्राण्यांना उन्हाचा त्रास होऊ नये आणि नैसर्गिक सावली मिळावी यासाठी नर्सरीमधूनच थेट 10-12 फूट उंचीची 150 झाडं लावली जाणार आहेत. येत्या हैदराबाद मुक्ती संग्राम दिनाचं औचित्य साधून वृक्षारोपण करणार असल्याचं येडगे यांनी सांगितलं. लातूर जिल्ह्यात देवणी इथं मराठवाडा साहित्य परिषदेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात दोन पुस्तकांचं प्रकाशनही यावेळी झालं. ज्येष्ठ साहित्यिक धनंजय गुडसूरकर यांनी यावेळी बोलताना ग्रामीण भागात साहित्य चळवळींची आवश्यकता असल्याचं नमूद केलं. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय मुष्टीयोद्ध्यांनी शानदार कामगिरी करत काल 7 सुवर्णपदकांची कमाई केली. जॅस्मिन बंबोरिया, प्रीती पवार, साक्षी चौधरी, प्रिया घांसास, अरुंधती चौधरी, सचिन सिवाच आणि अंकुश पंघाल यांनी सुवर्णपदकं पटकावली तर मुष्टीयोद्धा लवलीना बोरगोहेन, जादूमणी सिंग आणि नरेंद्र बेरवाल यांनी रौप्य पदकं जिंकली. पॅरा अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या शॉर्टपुट F75 गटात सोमन राणानं सुवर्णपदक जिंकलं. या स्पर्धेत शुभम जुयालला रौप्य पदक मिळालं. तिहेरी उडीत प्रवीण चित्रवेलनं रौप्य तर सेल्वा प्रभूनं कांस्य पदक जिंकलं. 5000 मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंगला तर ज्युदोमध्ये उन्नती शर्माला कांस्य पदक मिळालं. या स्पर्धेत भारतानं एकूण 39 पदकं जिंकून चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. यामध्ये 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं काल उघडीप दिली. मात्र पुढील 4 दिवसात मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड आदी जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान पैठणच्या जायकवाडी धरणात 57,266 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत असून धरणाचा पाणीसाठा 82% वर पोहोचला आहे. धरणाच्या उजव्या कालव्यातून 1100 तर डाव्या कालव्यातून 700 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाचा आज पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ. देशभरात 10,000 ठिकाणी नशामुक्ती शपथविधी समारंभांचं आयोजन. सार्वजनिक परीक्षा, अनुचित साधनं, प्रतिबंध सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी आणि लोकमान्य टिळकांच्या सांस्कृतिक राष्ट्रवादानुसार देश मार्गक्रमण करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.

0: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल एप्लिकेशनवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री गंगा हॉस्पिटल.
1: ब्रँड न्यू ऑडिओ सिरीज द सेव्हियर ब्रॉट टू यू बाय श्री गंगा हॉस्पिटल.
2: आयुष्य कधी कोणत्या वळणावर थांबेल हे कोणालाच माहित नसतं. अशोकच्या आयुष्यातही असंच एक वळण आलं. नेहमीप्रमाणे तो सकाळी कामासाठी घराबाहेर पडला, पण काही क्षणातच एका भीषण अपघाताने त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं. अपघातानंतर त्याचे दोन्ही हातपाय पूर्णपणे निश्चल झाले होते. घरच्यांनी त्याला तातडीने जवळच्या प्रायमरी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. एमआरआय केल्यानंतर परिस्थितीची खरी गंभीरता समोर आली. त्याच्या मणक्यातील C5 आणि C6 मधील डिस्क सरकली होती, त्यामुळे मज्जातंतूंवर तीव्र दबाव आला होता आणि त्याच्या दोन्ही हातापायांची ताकद पूर्णपणे गेली होती. त्यामुळे पुढील उपचारांसाठी अशोकला तातडीने श्री गंगा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे ब्रेन आणि स्पाइन स्पेशालिस्ट डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांनी त्याची तपासणी केली. रिपोर्ट पाहिल्यानंतर परिस्थितीची गंभीरता त्यांच्या लक्षात आली. ही अत्यंत क्रिटिकल अवस्था होती. जास्त वेळ गेल्यास हातपाय कायमचे निकामी होण्याचा धोका होता. घरच्यांच्या मनात एकच भीती होती, अशोक पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहू.

0: होऊ शकेल का? पण डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांनी वेळ न दवडता तातडीने सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्याच दिवशी सकाळी सर्जरीला सुरुवात झाली. ही सर्जरी अत्याधुनिक एंडोस्कोपिक टेक्नॉलॉजी म्हणजेच दुर्बिणीच्या सहाय्याने करण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे मज्जातंतूंवरील दबाव अचूकपणे दूर करण्यात आला. काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर सर्जरी सक्सेसफुल झाली. पण सर्जरी नंतरचे पुढचे काही दिवस अशोक आणि त्याच्या घरच्यांसाठी महत्वाचे होते. योग्य ट्रीटमेंट आणि एक्सपर्ट केअरमुळे पाचव्याच दिवशी अशोक स्वतःच्या पायांवर उभा राहिला. हळूहळू तो चालू लागला. हातापायांची ताकद परत येऊ लागली आणि त्यांच्या दैनंदिन हालचाली पुन्हा नॉर्मल होऊ लागल्या. एका अपघाताने थांबलेलं आयुष्य, योग्य वेळी झालेलं निदान, पण डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांचे कुशल उपचार आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे पुन्हा नव्याने सुरू झालं.
1: मेंदू व मणक्याच्या जटिल शस्त्रक्रियांवर अत्याधुनिक एंडोस्कोपिक तंत्रज्ञानाद्वारे मिळवा खात्रीशीर उपचार. श्री गंगा हॉस्पिटल, शिवाजीनगर, नांदेड.
2: आताच आपण ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकला. श्री गंगा हॉस्पिटल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश. या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी. मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 या वेळेत.
4: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-04-72-1252 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा. कार्यक्रम फोन फरमाइश.
5: श्रोतो फोन फरमाइश आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी आणि रविवारी सकाळी 10-11 या वेळेमध्ये
4: कार्यक्रम फोन फरमाइश.
2: श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:25 होत आहेत. यानंतर प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झालेली आहे. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.

0: अभिजात मराठी अभिजात मराठी
1: श्रोतेहो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून अखंडपणे सुरू असलेल्या मराठी विश्वकोश निर्मितीची प्रथमावृत्ती सांगता 2000

0: 2015 साली झाली. त्यानंतर महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळानं मराठी विश्वकोश ज्ञान मंडळ तयार केला. मराठी विश्वकोश ज्ञान मंडळाअंतर्गत येणाऱ्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची माहिती देण्याकरता आज आपल्याकडे मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वाई कार्यालयातील विद्याव्यासंगी सहाय्यक डॉक्टर स्नेहा दिलीप खोब्रागडे मॅडम आलेले आहेत. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: मॅडम, विश्वकोश खंडाचं काम पूर्ण झाल्यानंतर नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे विश्वकोश निर्मितीचं काम व्यापक होण्यासाठी मराठी विश्वकोश ज्ञान मंडळ अस्तित्वात आलीत, त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे.
1: पाश्चात्य जगतातील रेनेसान्स युग अर्थात प्रबोधनाचा काळ सर्वश्रुत आहे. या काळात विविध क्षेत्रात क्रांती होऊन विज्ञानाधिष्ठित समाजाचे आधुनिक पर्व अर्थात ज्ञाननिर्मितीचे पर्व सुरू झाले. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून मातृभाषिक विचारांची प्रगल्भता वृद्धिंगत करण्यासाठी कोश वाङ्मय निर्मितीचे कार्य तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले. कोश वाङ्मय हे ज्ञान शाश्वत करण्याचे उत्तम माध्यम असल्याची जाण असणाऱ्या तर्कतीर्थांनी सर्व विषय संग्राहक अशा मराठी विश्वकोश खंडनिर्मिती या प्रकल्पाची योजना आखली. मराठी वर्णानुक्रमे अकारविल्य रचलेला अर्थात अंक या नोंदीपासून ज्ञेयवाद या नोंदीपर्यंत 1 ते 20 खंडात विभागलेल्या प्रथमावृत्तीची सांगता 2015 झाली. प्रथमावृत्तीच्या अनुषंगाने खंडनिर्मितीचे काम झाले असले तरी 1960 ते 2015 या प्रदीर्घ कालावधीत विषयाच्या नवनवीन शाखोपशाखांचा विस्तार झाला. नवनवीन संकल्पना विचार प्रवाह उदयास आले. त्यामुळे प्रकाशित झालेल्या खंडाच्या माहितीला अद्ययावत करण्याची गरज प्रकाशाने जाणू लागली. सुरुवातीच्या कार्यपद्धतीत विश्वकोश खंड मराठी वर्णानुक्रमे अकारविल्य रचलेला असल्याने मुद्रण प्रक्रियेत एखादी नोंद लेखन समीक्षण संपादन या प्रक्रियेत असल्यास त्याचा परिणाम पुढल्या नोंदींवर होत असे. या सर्व पार्श्वभूमीवर संपादन प्रक्रियेत गती देण्याकरिता विश्वकोश निर्मिती मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष व प्रमुख संपादक दिलीप करंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यपद्धतीत नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे आमूलाग्र बदल करण्यात आला. त्यातूनच मराठी विश्वकोश ज्ञान मंडळे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: मॅडम, आपण म्हणालात की नवीन कार्यपद्धती विकसित करण्यात आली, कशी होती ही कार्यपद्धती, त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे, काय सांगाल आपण?
1: ज्ञानमंडळाची संकल्पना ही विकेंद्रित पद्धतीने संपर्क तंत्रज्ञानाचा वापर करून कोशीय लेखनास आवश्यक समाज घटकांचा सर्वसमावेशकता वाढविण्याच्या दृष्टीने करण्यात आली होती. मराठी विश्वकोश ज्ञानमंडळे ही अंदाजित 60 विषयाधारित होती. ज्ञानमंडळ ही संकल्पना मुख्यतः 2 स्तरांवर कार्यान्वित करण्याचे धोरण होते. महाराष्ट्रातील नामांकित शैक्षणिक व संशोधन संस्था, विविध विद्यापीठे यांचा सक्रिय सहभाग घेण्याकरिता पालक संस्था म्हणून कार्यान्वित करण्यात आल्या. विद्यापीठांचा सहभाग कोशीय लेखनात घेण्याचे ठरविण्यात आले. मंडळातील सदस्यांनी विषय पालक म्हणून विषयांच्या पालकत्वाची जबाबदारी देण्याचे ठरविण्यात आले. सर्व पालक संस्थांसोबत मंडळाने रीतसर सामंजस्य करार सुद्धा केले होते. पालक संस्थेच्या स्तरावर विषयातील तज्ज्ञांना समन्वयक म्हणून नेमण्यात आले. विषयनिहाय साधारणतः 5 ते 6 विषय तज्ञांचे तज्ञ सल्लागार मंडळ त्या त्या विषयात असावे असे ठरविण्यात आले. अशा प्रकारे ज्ञानमंडळात सर्वसाधारणपणे विषयपालक, तज्ञ सल्लागार मंडळ आणि समन्वयक अशांचे नियोजन होते. विश्वकोश स्तरावरून विषयनिहाय दिलेल्या संपादकांकडून नोंदींवर अंतिम संस्करण संपादन करून नोंद थेट प्रमुख संपादकांच्या अंतिम मान्यतेकरिता ऑनलाईन पद्धतीने थेट संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: मॅडम, कोशीय लेखनाच्या पद्धतीत तंत्रज्ञानाचा वाटा अधिक आहे, आता त्याचा फायदा विज्ञान आणि तंत्रज्ञान या विभागाला कसा कसा झालाय याविषयी आम्हाला सांगा.
1: ज्ञानमंडळामार्फत विषयनिहाय नोंदी घेऊन त्या थेट संकेतस्थळावर नोंदी प्रकाशित करण्याचे होते. त्यामुळे जे काही अकारविल्यपण होतं नोंदींचं त्याचं अवलंबित्व संपुष्टात आलं. विषयांच्या सखोलतेला सुलभीकरणाला मुभा मिळाली. उदाहरणच द्यायचं झालं तर भौतिक विज्ञानातली उपयोजित शाखा म्हणून नॅनोटेक्नॉलॉजी अर्थात अब्जांश तंत्रज्ञान या विषयाला आपण बघतो. विश्वकोशाच्या संहिताखंडात सूक्ष्मातीत तंत्रविद्या ही एकच नोंद आपल्याला दिसणार, पण त्याऐवजी अब्जांश तंत्रज्ञानाच्या ज्ञानमंडळाअंतर्गत त्यांच्या सखोलतेला म्हटल्याप्रमाणे क्वांटम डॉट्स, फुलरीन, बकी बॉल्स, नॅनो मटेरियल यांसारख्या स्वतंत्र नोंदी घेण्यात आलेल्या आहे. अर्थातच त्याच्या गर्भतेला आणि सखोलतेला

0: मुभा मिळाली. विज्ञान व तंत्रज्ञान विषयातील नोंदी ज्या काही आपण लेखकांना देतो त्याचा एक ठराविक आराखडा ठरलेला असतो की आपल्याला ती नोंद कशा स्वरूपात लिहून घ्यायची आहे, त्याची व्याप्ती त्या नोंदींमध्ये किती असावी, त्यात दिलेले शब्दरचना किती कसं असावे किंवा परिभाषेचा वापर कसा करावा, असे संक्षेप विस्तार या सगळ्यांची माहिती आपण लेखकांना पुरवून त्या नोंदी परिपूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. ज्ञानमंडळामार्फत विषयनिहाय नोंदी घेऊन त्या थेट संकेतस्थळावर प्रकाशित केल्यामुळे अकारविल्ले नोंदींवरचे अवलंबित्व संपुष्टात आले. विषयांच्या सखोलतेला आणि सुलभीकरणाला मुभा मिळाली. उदाहरणार्थ भौतिकीची उपयोजित शाखा म्हणून अब्जांश तंत्रज्ञान अर्थात नॅनोटेक्नॉलॉजीला आपण म्हणतो. विश्वकोशाच्या संहिताखंडात सूक्ष्मातीत तंत्रविद्या या नावाने एकच नोंद आहे, परंतु त्याला स्वतंत्र ज्ञानमंडळ स्थापन केल्याने क्वांटम डॉट्स, फुलरिन, बकीबॉल्स, नॅनो मटेरियल यांसारख्या महत्वपूर्ण संकल्पनांवरही नोंदी घेण्यात आलेल्या आहेत. विश्वकोशीय लेखनाची एक शास्त्रशुद्ध पद्धत असते. कोशीय लेखन करीत असताना विषयावरील जे ज्ञान उपलब्ध आहे ते संकलित करून वस्तुनिष्ठ आणि स्थूल परिचयाच्या स्वरूपात शक्य तितक्या सुलभतेने जिज्ञासू वाचकांपर्यंत पोहोचवणे हे मुख्यतः विश्वकोशाचे कार्य आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विषयातील नोंद लेखन करत असताना लेखकांनी काही बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. प्रत्येक नोंदींचे स्वरूपानिशय किंवा स्वरूपानिहाय नोंद विषयाची व्याप्ती व तिच्यात मुकर्रर केलेली शब्दसंख्या लक्षात घेतली पाहिजे. त्यात किती संक्षेप आहेत, त्यात कशा परिभाषा वापरायच्या आणि कुठून वापरायच्या याच्या संदर्भात आपण नीट आराखडे सुद्धा तयार केलेले आहेत विशेषतः लेखकांसाठी. याचा वापर करून त्यांनी नोंद लेखन करावी ही अपेक्षा असते.
1: मॅडम, या नोंदींचा विज्ञान आणि तंत्रज्ञान कक्षेला जसा फायदा झाला तशा या नोंदी घेताना आणि एकंदरीतच खूप अडचणी आल्या असतील, तर त्या कोणत्या होत्या त्यावेळेला?
0: कोशीय लेखन करीत असताना आधुनिक विद्यांमध्ये पारंगत असणारे विद्वान मराठी भाषेत लेखन करण्यास उत्सुक्त नसतात. याचे सढळ एक कारण म्हणजे शब्दरचना त्यांना करणं अवघड जातं, परिभाषा पुरेशा मिळत नाही. विश्वकोशातील लेखनाच्या विषयाबद्दल तज्ज्ञ व्यक्तींकडून लेखन करून घेण्याची पद्धत आहे, परंतु तज्ज्ञ ही विशेषण कुणाला लावावे याबद्दल मतभेद असू शकतात. विशिष्ट विषयाचे तज्ज्ञ विश्वकोशातील लेखनासाठी उपलब्ध होणे अनेकदा कठीण असते. लेखन करण्याकडे कल नसणे, कल असला तर त्या क्षेत्रातील कामातील व्याप बराच असल्यामुळे विश्वकोशीय लेखनासाठी सवड नसणे, आणि सवड असली तरी आपला वेळ संकल्पनात्मक आणि परिचयात्मक अशा लेखनासाठी देण्यापेक्षा स्वतःच्या अभ्यास क्षेत्रावर सर्जनशीलतेला देण्यासाठी किंवा संशोधन लेखन करण्यासाठी ते वेळ घालवतात. म्हणजे यासारखी अनेक कारणं विज्ञान आणि तंत्रविद्यांच्या लेखन करण्यामागे असू शकतात. मराठी विश्वकोशातील ज्ञानमंडळ हे विविध विषयाच्या तज्ज्ञांचे मुक्त व्यासपीठ असल्यामुळे या माध्यमातून वाचकाला विशिष्ट आणि वस्तुनिष्ठ ज्ञान उपलब्ध होत असते. तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि थोडक्यातच ज्ञानमंडळाच्या मदतीने या अडचणीवर आपण मात करू अशी अपेक्षा राहील.
1: मॅडम, मराठी विश्वकोश ज्ञान मंडळाच्या माध्यमातून आपण अनेक तज्ज्ञांना कोश निर्मिती प्रक्रियेमध्ये सामील करून घेत आहोत. आता या अंतर्गत काय उद्दिष्ट यामुळे साध्य झालेली आहेत याविषयी सांगा.
0: कोशीय लेखन करीत असताना अचूकता, अद्यावतता, बंदिस्तपणा, नेमकेपणा आणि वस्तुनिष्ठता हे पाच गुण विशेषण आवश्यक असतात. कोशीय लेखन किंवा समीक्षण पद्धतीशास्त्राची ओळख होण्यासाठी विश्वकोश स्तरावरून नोंदींचे आराखडे तयार करण्यात आलेले आहे. संकल्पना, तत्वे आणि सिद्धांत, चिन्हे व प्रतीके, संस्था, चरित्रात्मक इत्यादींसाठी आराखडे देण्यात आलेले आहेत. म्हणजे जर मी उदाहरणच द्यायचं झालं तर चरित्रात्मक नोंदींमध्ये काय असावं, म्हणजे पहिल्या परिच्छेदामध्ये त्यांच्या जन्ममृत्यूपासून, तर दुसऱ्यामध्ये त्यांच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचा कालावधी, आणि तिसऱ्या परिच्छेदामध्ये त्यांनी जे काही अचीवमेंट केलेलं आहे याबद्दलचे आराखडे आपण तयार केलेले आहेत, तर ते आपण लेखकांना देतो. लेखक आम्ही या लेखकांना हे सगळे आराखडे अवगत करण्यासाठी विविध कार्यशाळा, बैठका या माध्यमातून देऊन त्यांना प्रशिक्षण देतो. मराठी विश्वकोशाच्या ज्ञान मंडळ या मार्फत मराठी विश्वकोशाचे संकेतस्थळावर थेट प्रक्षेपण होत असल्याने लेखकांना ते वाचण्याबद्दल उत्सुकता असते. डब्ल्यू

0: www.marathiviswakosh.org असे या ज्ञानमंडळाच्या संकेतस्थळाचे नाव आहे. लेखक समीक्षक यांच्या सोयीसाठी मी म्हटल्याप्रमाणे ज्ञानसरिता, मराठी विश्वकोश, परिभाषाकोश, मराठी शुद्धलेखन नियम अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. ज्ञानसरिता अंतर्गत नोंद म्हणजे काय, आशय संपादन कसे करावे, भाषा संपादन कसे करावे, संदर्भ कसे निवडावेत, भाषांतर आपण जेव्हा एखाद्या नोंदींचं करतो ते कसं असावं, ज्ञानमंडळ ही संकल्पना आणि त्यातूनच जी आपली ज्ञानसंस्कृती समृद्ध होणार आहे याबद्दलच्या काही विशेष तज्ञांकडून दिलेल्या नोंदी आपण संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या आहे. ज्ञानमंडळाच्या मार्फतीने आज तागायत विज्ञान व तंत्रज्ञान कक्षातील जवळपास 2500 नोंदी ज्ञानमंडळाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या आहे. यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 400 ते 500 लेखकांनी सहभाग घेतलेला आहे. मराठी विश्वकोशाच्या ज्ञानमंडळाच्या संकेतस्थळाला 83 लाखांहून अधिक अभ्यासक वाचकांनी भेटी दिलेल्या आहेत.
1: मॅडम, ही खरोखर अभिमानास्पद गोष्ट आहे की 83 लाख लोकांनी आपल्या या संकेतस्थळाला भेटी दिलेल्या आहेत. खूप छान. आज आपल्याकडे डॉक्टर स्नेहा दिलीप खोब्रागडे मॅडम, मराठी विश्वकोश ज्ञान मंडळाच्या विज्ञान आणि तंत्रविद्या कक्षा याविषयी माहिती सांगण्यासाठी आल्या होत्या. मॅडम, आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: अभिजात मराठी, आपली मराठी हा कार्यक्रम ऐकणाऱ्या श्रोत्यांना मी नेहमीप्रमाणे आवाहन करते की श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय आम्हाला या ईमेलवर नक्की कळवा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 नवीन विषय आणि नवीन वक्त्यांसह. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: आपली मराठी.
4: अभिजात मराठी.

0: अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम आपण ऐकला. प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम सुंदर हास्य एक अलंकार.
2: मापारे डेंटल हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडचा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत सुंदर हास्य एक अलंकार.
3: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडे वाकडे आणि दातात फटी पण आहेत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाईन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे, डॉक्टर लेन नांदेड.
4: रसिक श्रोते, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग, शुभ सकाळ आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचा. आपल्या नेहमीच्याच आवडता कार्यक्रम सुंदर हास्य एक अलंकार यामध्ये मी डॉक्टर सागर मापारे, दंतरोगतज्ञ डॉक्टर लेन, इथून आपल्या सर्वांचं इथं स्वागत करत आहे. नेहमीप्रमाणेच मी मापारे डेंटल हॉस्पिटल आणि माझ्या हॉस्पिटलशी रिलेटेड आणि माझ्या क्षेत्राशी रिलेटेड देखील, म्हणजे मी एक दंतरोगतज्ञ आहे, तर माझ्या दंतरोगतज्ञ होण्यापाठीमागं काय काय भूमिका होत्या, मी काय काय शिक्षण घेतलेलं आहे आणि आज जवळजवळ मी 1999 पासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे, म्हणजे खूप वर्ष झालेले आहेत आणि माझ्या दंतशास्त्रामध्ये सुद्धा खूप प्रगती झालेली आहे. तर आजचा जो विषय आपण घेणार आहोत आपल्या या कार्यक्रमामध्ये सुंदर असे कलंकार याच्यात, तर तो आहे प्रगती दंतशास्त्रातील. तर प्रथमतः मी डॉक्टर सागर मापारे दंतरोगतज्ञ आपल्याला माझी थोडक्यात ओळख करून देतो. आपल्या सगळ्यांनाच नांदेडचे निष्णात त्वचारोगतज्ञ डॉक्टर अर्जुन मापारे हे माहितीच असतील, तर त्यांचा मी ज्येष्ठ चिरंजीव ह्या नात्यानं ह्या शहराला ओळख आहे आणि बऱ्याच खेड्यापाड्यातील लोकांसाठी ओळख आहे. तरी श्रोत्यांना मी सांगतोय की ज्येष्ठ त्वचारोगतज्ञ डॉक्टर अर्जुन मापारे यांचा मी ज्येष्ठ चिरंजीव आहे. आणि वारसा आहे वडिलाचा, म्हणजे आमच्या जे त्वचारोगतज्ञ म्हणलं तर नांदेडमध्ये मला वाटते पहिल्या क्रमांकावर माझ्या वडिलांचं नाव येत असेल.

डॉक्टर अर्जुन मापारे हे नाव सगळ्यांना माहिती आहे. तर माझ्या मनामध्ये सुद्धा ती गोष्ट होती की मी एक दंतरोग तज्ज्ञ म्हणून जर नाव कमवलं तर ते सुद्धा एक चांगलं असावं, आणि एक चांगला दवाखाना, एक चांगलं एन्व्हायरमेंट आणि शक्य तेवढं रुग्णांप्रती अतिशय चांगल्या प्रकारे इलाज करण्याची भावना मनात ठेवून मी 1999 पासून दंतरोग क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. कार्यक्रमाच्या मूळ मुद्द्याला येण्याआधी मी माझा जो व्यवसाय आहे, म्हणजे माझा जे मापारे दाताचा दवाखाना किंवा मापारे डेंटल हॉस्पिटल आहे, याचा आपल्याला सगळ्यांना एक पत्ता सांगू इच्छितो. तो आहे की आमची मापारे बिल्डिंग जी आहे डॉक्टर लेनला, जी रेल्वे स्टेशनच्या अतिशय जवळ आहे, त्याच्या दुसऱ्या मजल्यावर आपलं मापारे दाताचा दवाखाना हा तिथं एक लोकेटेड आहे, त्या ठिकाणी आहे आणि खूप वर्षापासून तो तिथं कार्यरत आहे. आणि मापारे दाताच्या दवाखान्याचा जो संपर्क क्रमांक आहे तो श्रोत्यांनी लिहून घ्यावा, तो आहे 90-67-30-37-88. परत एकदा आमचा जो संपर्क क्रमांक आहे तो सर्व रसिक श्रोत्यांसाठी मी सांगतोय की मापारे दाताचा दवाखाना जो आहे त्याचा संपर्क क्रमांक आहे 90-67-30-37-88. आजचा जो विषय मी निवडलेला आहे प्रगती दंतशास्त्रातील, याच्यावर बोलण्याआधी मला एक छानसा शेर आठवला आहे. म्हणजे मी जेव्हा सुरुवातीला दंतरोग तज्ज्ञ म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये आलो होतो तर त्यावेळेस मला एक प्रेरणादायी शेर पाहायला मिळाला, वाचायला मिळाला, तो तुमच्यासोबत सुद्धा मी आता हा शेअर करतो आहे. तर तो असा आहे, करते रहो मेहनत जरूर फल मिलेगा, करते रहो मेहनत जरूर फल मिलेगा, आज मिले ना मिले पर कल मिलेगा. जिंदगी बहुत लंबी किताब है जनाब, जिंदगी बहुत लंबी किताब है जनाब, पढ़ते रहो हर पन्ना जरूर हल मिलेगा. तर मी सुद्धा असंच हल म्हणजे उत्तर शोधायच्या नादामध्ये किंवा उत्तर शोधायच्या प्रेरणेनं नांदेडमध्ये आलो की वडील तर माझे खूप छान डॉक्टर आहेत, मी पण एक छान डॉक्टर होऊ शकतो का, आणि एक चांगला दवाखाना नांदेडमध्ये एक इस्टॅब्लिश करू शकतो का, आणि ती मनातून विचार घेऊन ती प्रेरणा घेऊनच मी नांदेडला मी कामाला लागलो. जसं की मी आत्ताच आपल्या सर्वांना सांगितलं की मी 1999 पासआउट आहे आणि त्याच्यानंतर मी दंतरोग क्षेत्राशी निगडीत आहे. तर तसं पाहिलं आजच्या घडीला नांदेडमध्ये खूप सिनियर झालेलो आहे मी, आणि त्यावेळेसच्या काळापासून आत्ताच्या काळापर्यंत खूप फरक पडलेला आहे. आणि म्हणजे माझे वडील हे जे त्वचारोग तज्ज्ञ होते, नंतर मी दंतरोग तज्ज्ञ झालेलो आहे. तुमच्यासोबत मला एक शेअर करून आनंद वाटेल की आता माझा मुलगा सुद्धा MBBS करत आहे, म्हणजे आमची तिसरी पिढी पण ही तयार होत आहे, डॉक्टरी व्यवसायातच जात आहे. तर असा एक मोठा प्रवास नांदेडच्या वैद्यकीय क्षेत्रामधील आमच्या पूर्णच मापारे कुटुंबियाचा राहिलेला आहे आणि सिंहाचा वाटा राहिलेला आहे. कारण डॉक्टर अर्जुन मापारे असू द्या, मी स्वतः डॉक्टर सागर मापारे असू द्या, आता नवीन येणारी पिढी असू द्या, त्या सर्वांवर तुम्ही भरभरून सगळ्यांनी प्रेम केलेलं आहे आणि आम्हाला भरपूर पेशंटचा एक ओघ दिलेला आहे. आणि नेहमीच तुम्हा सर्व श्रोत्यावर्गांचा, सर्व पेशंटचा, माझ्या कुटुंबावर, माझ्या सर्व घरावरच खूप आशीर्वाद आणि खूप तुमचं प्रेम राहिलेलं आहे आणि त्याबद्दल मी खरंच मनापासून तुमच्या सर्वांचा ऋणात आहे, तुमचा सर्वांचाच आभारी आहे. आणि माझं जे क्षेत्र आहे दंतरोग क्षेत्र, याच्यामध्ये जे मी म्हणत होतो आपल्याला की प्रगती दंतशास्त्रातील, तर त्याच्यात खूप फरक पडलेला आहे. म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली तर त्या काळामध्ये एखाद्या व्यक्तीला दात बनवायचा म्हणलं तर खूप दिवस जायचे, म्हणजे साधा एक दात जरी बनवायचा म्हणलं तरी 5 दिवस 10 दिवस असं जायचा वेळ. कवळी बनवायची म्हणलं तर जवळजवळ महिना लागायचा. साधा एक्सरे काढला तर एक्सरे सकाळी काढला तर दुपारी त्याला वाळायला टाकावं लागायचं, वाळल्यानंतर पासून संध्याकाळी एक्सरे यायचा, म्हणजे एवढा वेळ तर साध्या एक्सरेला लागायचा. मात्र आता काय झालंय की पूर्ण जगच बदलून गेलंय आणि त्या प्रगतीमुळं काम खूप फास्ट व्हायला लागलंय, वेगानं व्हायला लागलंय. आणि पूर्वीच्या काळी दात दुखला की दात द्यायचा काढून असा एक प्रकार होता, मात्र आता तेही नाही राहिले. आता प्रत्येक दात हा वाचवण्याकडेच आमचा कल असतो. म्हणजे दात वाचवायची प्रक्रिया म्हणजे काय, रूट कॅनल ट्रीटमेंट. तर रूट कॅनल ट्रीटमेंट करा, आपला दात कशाला काढता, हे सर्व रुग्णांना आम्ही समजून सांगायला लागलो आणि खूप रुग्ण त्या इलाजाला तयार होतात आणि आपला किडलेला दात हा काढण्यापेक्षा आम्हाला वाचूनच द्या याच्याकडे आता रुग्णांचा हा कल हा वाढलेला आहे. आणि त्याच्यामुळं रुग्णांना सुद्धा म्हातारवयासुद्धा त्यांचे जे जुने दात आहेत, म्हणजे जन्मात आलेले दात आहेत, तेच त्यांना वापरता येतात. म्हणजे डुप्लिकेट दात बसवायची सुद्धा भानगड आता कमी झालेली आहे. तर त्यामुळं तशी पाहिलं तर वैज्ञानिक प्रगती ही दंतशास्त्रामध्ये ही फारच मोठ्या प्रमाणावर झालेली दिसून येते. पण एक असतं बघा श्रोत्यांनो, ज्या व्यक्तीला आपल्या व्यवसायामध्ये किंवा स्वतःमध्ये सुद्धा अपडेटेशन करायचंय, म्हणजे प्रगती करायची आहे, की आज समजा माझं एक साधं हॉटेल आहे, ते अजून चांगलं हॉटेल असायला पाहिजे, त्या स्वच्छता असायला पाहिजे, माझ्या हॉटेलमध्ये आधी टाईल्स नव्हते आता मी टाईल्स लावल्या पाहिजे, अशी जर एखाद्या साध्या हॉटेलवाल्याची

0: असेल तर तशाच प्रकारे एका डॉक्टरची पण भावना असते की माझ्या क्लिनिकमध्ये सुरुवातीला मी जे काही रुग्णांना सेवा देत होतो ज्या माध्यमातून म्हणजे माझ्याकडे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत माझ्याकडे ज्या कम्प्युटराईज गोष्टी आहेत त्या अजून नवीन नवीन अपडेट करत राहणं म्हणजे मी ह्या जगाच्या स्पीडसोबत स्वतःला कोपअप करू शकतो ही जी भावना आहे ती जर मनात ठेवली तर त्यासाठी आपल्याला खूप काम करावं लागतं. म्हणजे आपण म्हणतो ना त्याला त्याला अजून एक मस्तपैकी शेर आहे बघा, आँखों में नींद बहुत है, आँखों में नींद बहुत है पर सोना नहीं है, आँखों में नींद बहुत है पर सोना नहीं है, यही समय है, यही समय है कुछ करने का और इसे खोना नहीं है. म्हणजे आजच तुम्ही ठरवा की तुम्हाला बदल करायचा आहे ना, बदल हे करावाच लागणार. तुम्ही जर तुमची दुकान टाकलेली आहे, तुमचा व्यवसाय टाकलेला आहे, तुमचं जे काही असेल जिथून तुम्ही अर्थार्जन करतायत की लोकांची सेवा करतायत त्या जागेचं तुम्हाला अपडेटेशन करावं लागते, तुम्हाला तिची प्रगती करावी लागते. ते म्हणतात नाही बाबा माझं पहिल्याचं दुकान आहे मी असंच चालवणार, किंवा माझा असाच दवाखाना आहे मी असाच चालवणार. काही जरी असेल तुम्ही तो म्हणतो ना साधा म्हणजे एखादा चहाचा टपरीवालासुद्धा असेल तर त्यानं सुद्धा विचार करायला पाहिजे की बाबा मी चांगला चहा कसा देऊ शकेल, मी माझी जी टपरी आहे ती कशी अद्ययावत करू शकेल, तिला डेकोरेशन कसं करू शकेल, मी तिथे एखादे चांगले गाणे लावू शकेल का, माझ्या ग्राहकांना चांगले बसायची व्यवस्था करू शकेल का. तर तशाच प्रकारे आमचा जो दाताचा दवाखाना आहे मापारे दाताचा दवाखाना, म्हणजे मी अतिशय एका छोट्या एक रूममधून आणि एकच चेअर होती माझ्याकडे दाताची खुर्ची, आता तर माझ्याकडे बऱ्याच खुर्च्या आणि बरेच डॉक्टर लोक माझ्याकडे काम करतात आणि सर्वांनाच मी अतिशय प्रगतिशील विज्ञानानं जे जे अव्हेलेबल केलेले इन्स्ट्रुमेंट आहे ते आमच्या दवाखान्यात आलेच पाहिजे. मग ते डिजिटल स्कॅनर असो, डिजिटल एक्सरे असो, मोठमोठ्या OPG एक्सरे मशीन्स असोत, त्या सगळ्या मी आणल्यात आणि त्याची सुविधा जी आहे आपल्या मापारे डेंटल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून देण्यात आली. त्याच्या पाठीमागचा हेतू हा एकच असतो की रुग्णांना नवीन जी काही प्रगती झालेली आहे विज्ञानाची ही त्यांना भेटली पाहिजे, कारण त्यांच्यासाठी प्रगती झालेली आहे ना. आणि आम्ही जर डॉक्टर लोकांनी जुन्याच गोष्टी वापरायला लागलो तर बऱ्याच साऱ्या ज्या नवीन प्रगतीमुळं चांगल्या गोष्टी घडू शकतात, म्हणजे एखादा दात वाचू शकतो किंवा एखादे पेशंट आहे त्याचे खूप दात वेडेवाकडे आहेत, पुढे आलेले दात आहेत, दातामध्ये फटी आहे, त्याच्यामध्ये त्याचं स्माईल खूप खराब झालेलं आहे, विज्ञानाच्या प्रगतीमुळे तर त्याला खूप चांगलं स्माईल देता येईल का, तर नक्कीच आपण एक चांगलं स्माईल हे डिझाईन करू शकतो. तर मला एक छानसा डायलॉग आठवतो, तो माझ्या स्वतःबद्दल आहे की कुछ उम्र कटी हिम्मते सवाल मी, म्हणजे मी खूप सारे प्रश्न विचारले आणि उत्तर शोधायचा प्रयत्नही केला आणि कुछ उम्र कटी उम्मीद आहे जवाब मे, की बाबा मला आता काहीतरी उत्तर मिळेल आणि काहीतरी नवीन गोष्टी घडतील, तर नवीन नवीन गोष्टी या घडतच राहणार आहेत. तर पुनश्च मी सर्व श्रोत्यांचं इथं आभार मानतो आणि मापारे डेंटल हॉस्पिटलचा संपर्क क्रमांक परत एकदा सांगतो, 90 67 30 37 88. काही प्रश्न असतील तर नक्कीच आमच्या मापारे डेंटल हॉस्पिटलला आपण भेट द्या. आपण हा कार्यक्रम मन लावून ऐकला ह्याबद्दल सर्व रसिक श्रोत्यांचं मी अतिशय मनापासून आभार मानतो. धन्यवाद रसिक श्रोते हो.
1: श्रोते हो, आताच आपण ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकला, सुंदर हास्य एक अलंकार. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, AVN, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
3: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
4: स्वनिम वाचा आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वज्राबाद, नांदेड. मोबाईल 93 23 18 50 50.
5: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
6: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
5: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भ पिशवीचे आजार,
6: 24 तास तज्ज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
7: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
5: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि

0: उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
1: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल वाडिया फॅक्टरी एरिया शिवाजीनगर नांदेड.
2: संपर्क 70 50 10 10 49.
3: महाराष्ट्र ग्रामीण बँक शासकीय मालकीची शेड्यूल बँक आपले सहर्ष स्वागत करीत आहे. 759 शाखा 36 जिल्हे 13 विभागीय कार्यालय 46,000 कोटींचा व्यवसाय कोर बँकिंग मोबाईल बँकिंग इंटरनेट बँकिंग आरटीजीएस एनईएफटी एसएमएस सुविधा एटीएम लॉकर सुविधा गोल्ड लोन होम लोन बिझनेस लोन डॉक्टर स्पेशल लोन जीएसटी स्कीम लोन वाहन लोन एज्युकेशन लोन कृषी कर्ज. महाराष्ट्र ग्रामीण बँक शासकीय मालकीची शेड्यूल बँक साथ विश्वासाची वाट विकासाची.
4: बाबा कॉलेजची फी जास्त आहे.
5: बेटा
4: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
5: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही. कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
6: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसीने केवायसी अपडेट करा. खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल
4: कुठे
6: ऍडमिशन घ्यायला. खातं झालं ऍक्टिव्ह.
4: आरबीआय सांगते
7: जाणकार बना सतर्क रहा.
8: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड
9: आम्हीच घडविणार आम्हीच विकणार.
8: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
9: सोने चांदीचे दागिने 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
8: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड मेन रोड हडको नांदेड.
10: माननीय आमदार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आणि युवा नेते माननीय श्री प्रवीण पाटील चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण श्री विशाल महाराज खोले यांचा भव्य कीर्तन सोहळा दिनांक 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता AK संभाजी मंगल कार्यालय मार्तळा तालुका लोहा येथे आयोजित केला आहे. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. आयोजक बालाजी पाटील मार्तळेकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती लोहा शंकर उर्फ बाळू माधवराव माली पाटील चेअरमन कामाजी कोडगावकर सरपंच केशवराव डिपे मार्तळेकर

अमेय दाते यांच्या स्वरात रमेश उबाळे यांची रचना आपण ऐकली, संगीतबद्ध केली होती मधुकर झिरडकर यांनी. श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 8 वाजत आहेत. यानंतर समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: ਇੱਕ ਹੋ ਤੇਰਾ।
1: गुडघे दुखी, गुडघ्या मध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोजन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा। सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड, संपर्क 95 95 24 25 59।
2: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
3: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
2: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीचे आजार,
3: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध। महात्मा

0: जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
1: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
2: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वाडिया फॅक्टरी एरिया शिवाजीनगर नांदेड.
3: संपर्क 70501049.
4: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
5: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
4: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
5: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
4: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
6: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
7: स्वनिमाच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वैजराबाद, नांदेड. मोबाईल 93218050.
8: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फुटी कौड़ियां भी नहीं है.
9: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
10: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास वाट विकासाची.
11: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर 1 तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.

0: श्रेयस आपटे यांची रचना आपण ऐकली. गायक स्वर आणि संगीत होतं मंदार आपटे यांचं.
1: माननीय आमदार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आणि युवा नेते माननीय श्री प्रवीण पाटील चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण श्री विशाल महाराज खोले यांचा भव्य कीर्तन सोहळा दिनांक 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता AK संभाजी मंगल कार्यालय मारतळा तालुका लोहा येथे आयोजित केला आहे. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. आयोजक बालाजी पाटील मारतळेकर, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती लोहा, शंकर उर्फ बाळू माधवराव माली पाटील चेअरमन, कामाजी कोडगावकर सरपंच, केशवराव ढेपे मारतळेकर.
0: श्रोते हो, सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आपण ऐकलात.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजत आहेत. त्यानंतर राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार सुरुवात. केंद्र सरकारकडून राज्यांना करवितरणाचा अतिरिक्त हप्ता वितरित. महाराष्ट्राला 7022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी. लोकमान्य टिळक यांच्या 106व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना देशभरात आदरांजली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पुण्यात प्रदान. आणि ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पदक तालिकेत भारताची 4थ्या स्थानावर झेप. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरस्थ प्रणालीद्वारे नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाला सुरुवात करणार आहेत. अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेविरुद्धच्या 100 आठवड्यांच्या देशव्यापी जनभागीदारी मोहिमेची सुरुवात या अभियानाद्वारे करण्यात येईल. देशभरातल्या 10,000 अधिक ठिकाणांहून तरुण या कार्यक्रमात सहभागी होतील. माय भारत स्वयंसेवक, माय भारत राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, युवा मंडळं, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठं आणि 125 अधिक सहयोगी आध्यात्मिक संस्था या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं सहभागी होणार आहेत. राज्यांच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देत विकास कामांना अधिक गती मिळावी या उद्देशानं केंद्र सरकारनं सर्व राज्यांना 1,09,000 कोटी रुपयांच्या करवितरणाचा अतिरिक्त अग्रिम हप्ता वितरित केला आहे. राज्यनिहाय वाटपानुसार महाराष्ट्राला 7,022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी प्राप्त झाला आहे. या अतिरिक्त निधीमुळे राज्यांना पायाभूत सुविधा उभारणी, विविध विकास प्रकल्प, भांडवली खर्च तसंच लोककल्याणकारी योजनांसाठी आवश्यक आर्थिक तरतूद अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. लोकमान्य टिळक यांच्या 106व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना काल देशभरात आदरांजली अर्पण करण्यात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय असंतोषाचे जनक, प्रखर राष्ट्रवादी विचारवंत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना स्मृतिदिनी अभिवादन केलं. पुण्यात लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे लोकमान्यांच्या स्मृतिदिनी दिला जाणारा लोकमान्य

0: टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आला. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्याला जनआंदोलनाचं स्वरूप देत सांस्कृतिक राष्ट्रवादाची भावना जनमानसात रुजवली असं प्रतिपादन शाह यांनी यावेळी केलं. अजित डोभाल यांच्याविषयी बोलताना राष्ट्रीय सुरक्षेला अधिक सक्षम आणि अभेद्य बनवण्यात त्यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे असं सांगून शाह म्हणाले,
1: कोई व्यक्ति जब समाज के किसी भी क्षेत्र में बहुत बड़ा काम करता है तब वो व्यक्ति नहीं रह जाता. और मैं मानता हूं कि आज तिलक पुरस्कार जो अजित डोभाल जी को मिला है, इस देश के लिए जीने वाले, इस देश के लिए काम करने वाले हर क्षेत्र के नागरिकों के लिए एक बहुत बड़ा प्रेरणा का स्थान बनेगा.
0: अजित डोभाल यांचा सन्मान हा राष्ट्रसेवा, राष्ट्रवाद आणि समर्पणाचा गौरव असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम करताना त्यांनी भारताच्या सुरक्षा धोरणाला नवे आयाम दिले असं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसंच लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ रोहित टिळक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. युवकांनी समर्पण, त्याग आणि कर्तव्य भावनेनं विकसित भारताच्या उभारणीत सहभागी व्हावं असं आवाहन अजित डोभाल यांनी यावेळी केलं. पुरस्काराला उत्तर देताना ते म्हणाले,
2: लोकमान्य तिलक जी के जीवन को समझना, उनकी गहराइयों को देखना, उसके लिए उस समय के काल, उस समय के मजबूरियां, दयनीयता को शायद हम लोग उसकी कल्पना नहीं कर पाते. विशेषकर जो हमारा युवा वर्ग है वो सोचता है शायद जिसे हम स्वतंत्रता कहते हैं, शायद उनको लगता है कि स्वतंत्रता केवल वह करने की जो आपकी इच्छा है. स्वतंत्रता ये नहीं थी. हमारे युवाओं को ये सोचने की आवश्यकता है कि जिस मार्ग पर जो भारत की उनकी परिकल्पना थी वो क्या थी और क्या भाव था राष्ट्र निर्माण का.
0: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काल महाराष्ट्रात सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी काल पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नीट पीजी परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. येत्या 30 ऑगस्ट रोजी ही परीक्षा होणार आहे. परीक्षा सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीनं सुरळीत पार पडावी यादृष्टीनं त्यांनी बैठक घेतली. त्यांनी परीक्षेशी निगडीत आयुर्विज्ञान राष्ट्रीय परीक्षा मंडळ, तंत्रज्ञान भागीदार तसंच इतर संबंधित घटकांकडून करण्यात आलेल्या तयारीची माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अपवांना बळी न पडता परीक्षा मंडळ आणि आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या अधिकृत सूचनांचं पालन करण्याचं आवाहन नड्डा यांनी केलं आहे. जंतर मंतर इथं झालेल्या आंदोलनातील प्रमुख सहभागी कॉक्रोच जनता पार्टी आणि इतर काही संस्थांना मिळालेल्या परदेशी मदतीविषयी महाराष्ट्र राज्य सरकारनं चौकशी सुरू केली आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी याविषयी माहिती दिली. या निधीचा वापर कसा करण्यात आला याची चौकशी सुरू आहे. सक्तवसुली संचालनालय देखील या प्रकरणाची समांतर चौकशी करत असल्याचं त्यांनी सांगितलं. हा निधी बेकायदेशीर कामांसाठी वापरल्याचं आढळून आल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल असं भोयर यांनी स्पष्ट केलं आहे. उझबेकिस्तानचे परराष्ट्रमंत्री सैदो बख्तियार ओदिलोविच आजपासून भारताच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या दौऱ्यादरम्यान ओदिलोविच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेतील. दिल्लीत आयोजित एका व्यापार मंचाच्या कार्यक्रमातही ते सहभागी होतील. पेरू देशात नाझका शहरात पर्यटकांना स्थलदर्शनासाठी घेऊन जाणाऱ्या एका विमानाचा अपघात होऊन 13 पर्यटक मृत्युमुखी पडले. स्थानिक एरोडियाना कंपनीच्या या विमानाच्या अपघातांच्या कारणांचा तपास सुरू असल्याचं पेरूच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात आज भारताच्या तन्वी शर्मा हिचा सामना व्हिएतनामच्या थुई लिन गुएन हिच्याशी होईल. टेनिसमध्ये भारताच्या रामकुमार रामनाथन आणि विजय सुंदर प्रशांत यांनी काल जर्मनीतील बॉन खुल्या स्पर्धेच्या दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. या भारतीय जोडीनं इंग्लंडचा स्कॉट डंकन आणि स्वीडनचा अॅडम हेनोनन यांचा 7-6, 6-3 असा पराभव केला. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं 13 सुवर्ण 17 रौप्य आणि 9 कांस्य पदकांसह एकंदर एक

0: 39 पदकं जिंकून काल पदक तालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली. 7 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांसह भारतानं मुष्टीयुद्ध स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. यातील शेवटची 2 सुवर्णपदकं अंकुश पांघल आणि सचिन शिवाचनं जिंकली. सुवर्णपदक जिंकणाऱ्या इतर भारतीय मुष्टीयोद्ध्यांमध्ये जास्मिन लंबोरिया, प्रीती पवार, साक्षी चौधरी, प्रिया घांसस आणि अरुंधती चौधरी यांचा समावेश आहे. पॅरा अथलेटिक्समध्ये सोमन राणानं पुरुषांच्या शॉटपुट F57 प्रकारात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतलं भारताचं पहिलं सुवर्णपदक तर शुभम जुयालनं रौप्यपदक जिंकलं. लांब पल्ल्याचा धावपटू गुलवीर सिंगनं 10,000 मीटर शर्यतीतील रौप्यपदकानंतर 5,000 मीटर शर्यतीत कांस्यपदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली. स्पर्धेच्या एकाच आवृत्तीत ट्रॅक अँड फील्ड अॅथलीट प्रकारात 2 पदकं जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. तसंच 5,000 मीटर प्रकारात राष्ट्रकुल पदकं जिंकणाराही तो पहिलाच भारतीय आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रकुल स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरीबद्दल खेळाडूंचं अभिनंदन करून भविष्यात आणखी मोठे टप्पे गाठण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज कर्नाटक, केरळ, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील 2 दिवसात उत्तरेकडील काही राज्यात तसंच अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि अंदमान निकोबार बेटांवरही मुसळधार पावसाची शक्यता विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार सुरुवात. केंद्र सरकारकडून राज्यांना कर वितरणाचा अतिरिक्त हप्ता वितरित. महाराष्ट्राला 7,022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी. लोकमान्य टिळक यांच्या 106व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना देशभरात आदरांजली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पुण्यात प्रदान. आणि ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पदक तालिकेत भारताची चौथ्या स्थानावर झेप. राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गझल गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात प्रारंभी गुलाम अली यांच्या स्वरात हसरत मोहानी यांची गझल.

पंकज उदास यांनी गायलेली मीर ताकी मीर यांची रचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती अली घनी यांनी. गझल गीतांच्या कार्यक्रमात यानंतर हरिहरन आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात जावेद अख्तर यांची रचना संगीतबद्ध केली आहे राजू शिंग यांनी.

श्रोते हो गझल गीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकलात जगजीत सिंग यांच्या स्वरात कंवर मोहिंदर सिंग बेधी यांची रचना संगीतबद्ध केली होती दीपक पंडित यांनी आणि याबरोबरच गझल गीतांचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल एप्लिकेशनवर आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या मनपसंत फोन इन गीतांचा कार्यक्रम फोन फरमाईश.
1: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र. श्रोते हो, सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या फोन इन गीतांवर आधारित कार्यक्रम फोन फरमाईश.
2: आजच्या कार्यक्रमात श्रोत्यांशी संवाद साधत आहेत दिनेश कवडे आणि मनीषा पाठक,
1: तांत्रिक सहाय्य जयराम कंचलवाड आणि संजय उंचेगावकर,
2: तंत्र निर्देशक बाबूराव डोले,
1: सादर करते राहुल आत्रा.
2: चला तर मग श्रोते हो, सुरुवात करूया या फोनने.
3: हॅलो.
2: हॅलो, आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाईश, कोण बोलताय?
3: नमस्कार मॅडम.
2: नमस्कार, कोण बोलताय?
3: गणेश संभाजी भोसले.
2: बरं, गणेशची काय करता आपण?
3: मॅडम 12वी झाली या वर्षी.
2: हा हा.
3: बीएला ऍडमिशन घेतलंय.
2: बरं, कुठे घेतलं ऍडमिशन?
3: नांदेड. याला 12वी नांदेडला झाली.
2: बर बर, 12वी नांदेडला केली आणि पुढे शिक्षण कुठे घेताय?
3: पुढचं शिक्षण याला उदगीरला.
2: उदगीरला घेतलंय. बर, पुढे तुम्हाला काय करायचंय?
3: मला करायचे बघा स्पर्धा परीक्षेची तयारी करायची.
2: स्पर्धा परीक्षेची तयारी करायची. बर, मग आता त्याच्यासाठी काही क्लास लावले, अभ्यास कसा करताय?
3: स्पर्धा परीक्षेमध्ये बँकिंग.
2: बँकिंगचं करायचंय. बर बर, ठीक आहे. गीत कोणतं ऐकणार आज?
3: गाणं शिवाजी महाराजाचा पोवाडा टाकून द्या.
2: ठीक आहे, आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया आपल्या आवडीचं गीत.
3: ओके मॅडम.

या न्यायाने शहाजी राजे व जिजाईचे पोटी शिवावतार झाला. या शिवाजी बरोबर सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यातील बाजी तानाजी येसाजी सूर्याजी भिरंगोजी सारखे मर्द मावळे स्वातंत्र्यासाठी देहाची कुर्बानी करण्यास तयार झाले आणि त्यांनी

पोचता झाला पोचता झाला मग दिल्ली फोन तडफेन 40,000 खोस घेऊन आला मामा शाहीस एक

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
0: आमचा फोन क्रमांक 9404761252
1: 9404761252.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
2: हॅलो फोन फरमाईश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
2: फोन फरमाईश.
3: हॅलो.
0: हॅलो, नमस्कार. आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाईश, कोण बोलताय? फोन फरमाईश कार्यक्रम कोण बोलताय आपण? बर, कुठे राहता आपण? काय करता आपण? घरातले सर्व काम तुम्ही करत असाल? बर, आणि साहेब काय करतात? कोणती गाडी
3: आहे?
0: ते जेव्हा गाडीवर जातात तेव्हा तुम्हाला काळजी वाटते त्यांची? जोपर्यंत ते घरी येत नाही तोपर्यंत तुम्हाला काळजी वाटत असेल. मग तुम्ही फोन करत असाल त्यांना?
3: फोन करत राहतो.
0: म्हणजे कुठपर्यंत पोहोचलात? त्यांच्या ट्रक मध्ये ते काय नेतात बरं? कोणतं सामान नेतात? लोकल मध्येच असतं की बाहेर गावी पण जातात? बेबीताई, तुम्हाला आजच्या कार्यक्रमात कोणतं गीत ऐकायचं आहे? बेबीताई, तुम्ही कार्यक्रमात फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. ऐकत आहोत तुमच्या आवडीचं हे भीम गीत.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
0: आमचा फोन क्रमांक 9404761252
1: 9404761252.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
2: हॅलो फोन फरमाइश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
2: फोन फरमाइश.
3: हॅलो, आकाशवाणी नांदेड केंद्र, कार्यक्रम फोन फरमाइश.
4: बालाजी जोनकडे, खंडगाव तालुका, नायगाव, जिल्हा नांदेड.
3: बरं बालाजी, काय करता आपण?
4: आता शेतीची कामं चालू आहेत, युरिया कोळपणीची कामं अंतिम टप्प्यात झालेली आहेत.
3: बरं, आणि पाऊस कसा झालाय सध्या?
4: पाऊस झिमझिमत आहे, रात्रीला पडला.
3: काल रात्री पडला, परवा पण पाऊस खूप झाला वाटतं ना?
4: हो, बरा झाला 8 दिवसामध्ये.
3: म्हणजे मध्ये जो पूर्ण उघडी दिली होती ती आता चांगला पाणी घालावं.
4: 15 दिवसाची उघाडी दिली होती, पेरणी झाल्याच्या नंतर.
3: बरोबर आहे, मग त्यावेळेस काय केलं? बरं, पाणी कसं दिलं पिकाला?
4: म्हणजे पिक थोडी वाळायला लागली होती.
3: नवीन कोंब फुटले होते आणि पाणी कमी पडलं म्हणून मग पळायला लागले होते.
4: हो, पूर्ण मोडायला सुरुवातीलाच उघाड दिले आहे, पेरणी झाली की 10-12 दिवसाची.

0: विश्रांतीचे नंतर पडलेलं आहे आणि
1: वाळून
0: जावं लागले तिथं.
1: बरोबर. मग त्यावेळेस पाण्याची काही व्यवस्था होती का तुमच्याकडे?
0: पाण्याची व्यवस्था यात काय नाही साहेब. पाणी त्यात जर पाऊस झाला तर सिरीला बोरला जास्त येते ताई.
1: बरोबर बरोबर.
0: हो, या पावसाला म्हणलं तर देवच करणार आहे, निसर्गाचाच पाऊस पाहिजे.
1: बरोबर. आखाडीनंतर तसा पाऊस पडतोच.
0: आता सध्याला कालपासून थोडं जास्त बघा बरं केला.
1: मग आता झालं खत वगैरे टाकणं
0: होत आहे.
1: बालाजी गीत कोणतं ऐकणार?
0: आज गीत ऐकूया आपण आपल्या काळाच्या पडद्याआड जो आपल्याला सोडून गेलेल्या जे गायिका आहेत ना आशा भोसले, त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारे गीत आहे आरजी चित्रपटातील बेदर्वी बाल मा तुझको मेरा मन याद करता है.
1: खूप सुंदर गीत आहे.
0: आपल्याला अशा टाईला विसरणार नाही आपण.
1: बरोबर बरोबर. नाही, गीतही खूप छान सुचवलंय. गीत तर खूपच छान आहे.
0: खूप अशा

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
0: आमचा फोन क्रमांक 9404761252
1: 9404761252.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
2: हॅलो फोन फरमाईश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
2: फोन फरमाईश.
3: हॅलो.
0: हॅलो नमस्कार, आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाईश.
3: साडेगाव बोलायलो, गोपाळ नाथकर.
0: बर, काय करता आपण?
3: शेती.
0: किती एकर शेती आहे?
3: 5 एकर आहे.
0: वडिलोपार्जित आहे की नंतर तुम्ही घेतलात?
3: हो, वडिलांची.
0: वडिलांची आहे. आणि आता तुमच्या शेतीच्या कामामध्ये तुम्हाला कोण मदत करत?
3: मदत आई आहे आणि बायको पण आहे.
0: बर बर. मुलं वगैरे?
3: मुलं आहे 2, एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

0: पप्पा आली
1: अच्छा,
0: पप्पा आली असं म्हणते.
1: वा वा वा वा,
0: पण मुलगा काही जागेवर हलत नाही, पप्पा आले
1: मग
0: काही आले काही विचारित नाही काही नाही.
1: मुलगा आईचं आईला विचारत असेल.
0: हा मुलगा गेला की आईला जाऊन चिटकते आधी.
1: तुम्हाला आजच्या कार्यक्रमात कोणते गीत ऐकायचं आहे?
0: आज मोहम्मद आजीजच्या आवाजातलं टाका कोणतं पण.
1: ठीक आहे गोपाळजी, तुम्ही कार्यक्रमात फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. आपणास ऐकवत आहोत मोहम्मद अजीज यांच्या स्वरातील हे गीत.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
0: आमचा फोन क्रमांक 9404761252
1: 94 04 76 12 52.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
2: हॅलो फोन फरमाइश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
2: फोन फरमाइश.
3: हॅलो
4: हॅलो फोन फरमाइश.
3: हो कार्यक्रम फोन फरमाइश कोण बोलताय आपण?
4: मी मारुती आंबेकर बोलतो. नांदेड जिल्हा भोकर तालुक्या आणि तालुक्या भोकर तालुक्यामध्ये खेडे आहे रेणापूर.
3: बरं
4: बोलतो मॅडम मी.
3: बरं मारुतीजी काय करता आपण?
4: मॅडम मी शेती काम करतो.
3: शेती करताय? किती एकर शेती आहे आपली?
4: शेती मॅडम मजुरी करतो मॅडम. आपल्याकडे शेती नाही, मजुरी काम करतो मी शेतामध्ये.
3: बरं मजुरी करताय. किती वर्ष झाले? बरं
4: भरपूर वर्ष झालं मॅडम.
3: बर माता मारुतीची घरी कोण कोण असतं? घरी कोण कोण असतं आपल्या?
4: मॅडम आई वडील, माझी मुलं, पत्नी, भाऊ.
3: बरं बरं, म्हणजे एकत्र कुटुंब आहे आपलं. छान
4: मॅडम. फोन फरमाइश खूप दिवस झाले मॅडम, मी प्रयत्न करत आहो. आज लागला बघा
3: आपल्याला. बरोबर बरोबर, कारण सगळेजण लावत असतात त्यामुळे लागत नाही.
4: मॅडम बरं, गाणं ऐकायचं होतो.
3: कुठलं गीत ऐकणार?
4: दिलवाले पिक्चर मधलं मॅडम, कितना हसीन चेहरा.
3: दिलवाले मधलं छान गीत आहे. बरं अजून दुसरे कोणते गाणे आवडतात
4: मॅडम? दिलवाले पिक्चर मधले, इतिहास पिक्चर मधले.
3: बर बर बर,
4: जान पिक्चर मधले.
3: अच्छा अच्छा ठीक आहे.
4: मुलांचे नाव घेऊ का म्हणलो?
3: हा सांगा.
4: धीरज आणि अखिलेश आहे मॅडम.
3: बरं कोणत्या वर्गात आहेत मुलं?
4: मुलं एक पहिली जा आहे मॅडम, एक अंगणवाडी मध्ये.
3: बर बर बर, गावात शाळा आहे?
4: हो मॅडम.
3: छान आहे. मारुतीजी फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया आपल्या आवडीचं गीत.
4: हो हो.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: जरी बाप सारा जगाचा परी तू अमालेकरांची विधू माऊस.
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला श्रोत्यांच्या फोन इन गीतांवर आधारित कार्यक्रम फोन फरमाईश आम्ही इथे समाप्त करीत आहोत.
1: आजच्या कार्यक्रमात श्रोत्यांशी संवाद साधला होता मनीषा पाठक आणि दिनेश कवडे यांनी.
0: तांत्रिक सहाय्य जयराम कंचलवाड आणि संजय उंचेगावकर.
1: कार्यक्रमाला तंत्र निर्देशक म्हणून लाभले होते बाबूराव डोली.
0: आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राहुल आत्राम.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: श्रोत्यांच्या मनपसंत फोन इन गीतांचा कार्यक्रम ऐकलात फोन फरमाईश. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
4: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
5: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची.
6: बाबा, कॉलेजची फी जास्त आहे.
7: बेटा,
6: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
7: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
8: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा. खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल,
6: कुठे
8: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह.
6: आरबीआय सांगते
9: जाणकार बना, सतर्क राहा.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम गम्मत जम्मत.

गम्मत जम्मत हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व बालमित्रांचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो. काय बालमित्रांनो, कसे आहात? चांगले आहात? छान छान छान. आता आपण ऐकूयात राजाराम काकांनी सहकार विद्या मंदिर धर्माबाद येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला संगीतमय कार्यक्रम. चला तर बालमित्रांनो, आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात या गीतानं.

0: काय बालमित्रांनो, कसा वाटला हा संगीतमय कार्यक्रम? नक्कीच आपल्याला आवडला असेल, नाही का? खूप छान, खूप छान. बालमित्रांनो, हा कार्यक्रम जो होता राजाराम काकाणी सहकार विद्या मंदिर धर्माबाद जिल्हा नांदेड या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेला संगीतमय कार्यक्रम. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होतं संगीत विभाग प्रमुख श्री तुकाराम वडगावे सर, श्री सूरज सर, मनोज कुमार कुरेवाड सर, साईनाथ हाडे सर. आणि बालमित्रांनो, या संगीतमय कार्यक्रमामध्ये सहभागी विद्यार्थी बालकलाकार होते शुभदा दरबस्तेवार, भक्ती भोसले, आदित्य शंखपाळे, आरोही भंडारे, स्नेहा विभूते, शंभवी स्वामी, दुर्गेश्वरी विभूते, स्वरा पोदगंटीवार, अस्मी विश्वास, रोशनी नेरुलकर, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, संस्कृती पवार, तानाजी वडगावे, भावार्थ कनकमवार, श्रीशा सनीला, रिदम मालपाणी, ऐश्वर्या मोरे, श्रेयांश चिंतावार, तसंच प्रीती ग्यादम, निहारिका दुंपाला, यशश्री वडेपल्ली, चिन्मय गिरी, श्रेयांश टोटकुरू, साधना बेळकोणीकर आणि ऋषिका पोपलवार हे बालकलाकार या कार्यक्रमामध्ये सहभागी होते. आणि बालमित्रांनो, याबरोबरच आजचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं बालाजी गवारे यांचं आणि सादर करते राहुल अत्रम. बरे तर बालमित्रांनो, पुन्हा आपण भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्ते. छोट्या बालमित्रांसाठीचा कार्यक्रम आता आपण ऐकलात गंमत जम्मत.
1: बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम ऐकलात गंमत जम्मत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 11:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीत. कार्यक्रमात प्रारंभी ऐकूया अल्ताफ राजा यांच्या स्वरातील अरुण भैरव यांचं अल्बम गीत.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया केतकी सोमन यांच्या स्वरात सरिता पत्की यांचं बालगीत संगीतबद्ध केलं आहे वर्षा भावे यांनी.

रवींद्र साठे यांच्या स्वरात ना धो महानोर यांचं गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं संजय हंडे यांनी. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची गवळण, संगीतबद्ध केली आहे विलास पाटील यांनी.

महाराष्ट्र ग्रामीण बँक शासकीय मालकीची शेड्यूल बँक आपले सहर्ष स्वागत करीत आहे. 759 शाखा, 36 जिल्हे, 13 विभागीय कार्यालय, 46,000 कोटींचा व्यवसाय, कोर बँकिंग, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, RTGS, NEFT, SMS सुविधा, ATM, लॉकर सुविधा, गोल्ड लोन, होम लोन, बिझनेस लोन, डॉक्टर स्पेशल लोन, GST स्कीम लोन, वाहन लोन, एज्युकेशन लोन, कृषी कर्ज. महाराष्ट्र ग्रामीण बँक शासकीय मालकीची शेड्यूल बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.

किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या सुरात गुलजार यांची गझल आपण ऐकली, संगीतबद्ध केली होती राहुलदेव बर्मन यांनी. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी उषा मंगेशकर यांच्या सुरात प्रदीप यांचं हिंदी भक्तिगीत.

समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे 12 वाजत आहेत. यानंतर महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अमृता खानोलकर आपल्या सर्वांचं स्वागत करतेय. नमस्कार. सख्यांनो, एका आईची इच्छा काय असते? की आपल्या मुलाचं पालन पोषण नीट व्हावं, उत्तम संस्कारांनी ते घडावं, हेच ना. खरं तर सामान्यतः ही भावना प्रत्येक आईची असतेच, पण जेव्हा हीच आई स्वतःच्या मुलाबरोबरच इतर मुलांचा जेव्हा विचार करते, तेव्हा तो विचार आदर्श तर नक्कीच घेण्यासारखा असतो. तो तिचा गुण तिला समाजात वेगळं स्थानही देऊन जात असतो. आपल्याला कृष्णाचं पालन पोषण करणाऱ्या यशोदेचं महत्व, छत्रपती संभाजीराजांसाठी जीवनदायी ठरलेल्या धाराऊंचं ज्वलंत उदाहरण सर्वांनाच माहिती आहे. ह्याच आपल्या संस्कृतीचा किंवा परंपरेचा वसा जपणाऱ्या, विचार जपणाऱ्या आणि वागणाऱ्या काही महिला आजही आपल्या समाजामध्ये आहेत. अनेक प्रसंगांमधून किंवा घटनेतून आपण अशी उदाहरणं आजही बघतो, ऐकतो. तर अशाच एका मैत्रिणीचा अनुभव आज आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी सुरुवातीला ऐकूया हे एक आईची महती सांगणारं गीत.

श्रोतेहो मैत्रिणींनो, जगभरात 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. स्तनपानाचं महत्व, प्रोत्साहन आणि समर्थन करण्यासाठी अनेक संस्था संघटना याविषयी कार्य करत असतात. बाळांना आवश्यक पोषक तत्व पुरवण्याचा स्तनपान हा सर्वोत्तम मार्ग आहे. पण काही कारणांनी, म्हणजेच जर त्या मातेला प्रकृती अस्वास्थ्य असेल, ते बालक काही वैद्यकीय कारणास्तव आईपासून वेगळं राहणार असेल, किंवा प्रसूतीवेळी मातेचं दगावणं असेल, किंवा इतरही अनेक काही कारणं की ज्यामुळं त्या नवजात शिशूला आईच्या दुधापासून वंचित राहावं लागतं, अशावेळी आज समाजात किंवा मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या मिल्क बँकचा उपयोग होत असतो. स्तनदा मातांनी दान केलेलं दूध अशा ठिकाणी साठवून ठेवल्यामुळं अनेक गरजू नवजात बालकांना त्याचा उपयोग होतो. कारण आईच्या दुधाचं पोषण मूल्य हे त्या नवजात शिशूसाठी अन्य कोणत्याही उपचारांपेक्षा अधिक महत्वाचं ठरत असतं. आणि याच गोष्टीचं महत्व आज समाजामध्ये असणं, रुजणं गरजेचं आहे. कारण एक आईच दुसऱ्या आईचा किंवा म्हणूया दुसऱ्या बालकाचा विचार करून हे सत्कार्य करू शकत असते. तर या दूधदानाचं महत्व किंवा मिल्क बँकचं कार्य आणि यापासून मिळालेलं समाधान, एकूणच हे सगळे अनुभव आता आपण ऐकणार आहोत आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात, जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त. तेव्हा ऐकूया 18+ नवजात बालकांना अमृतपान उपलब्ध करून देणाऱ्या वरदा भिडे अंदुरकर यांची मुलाखत. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी.

0: नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. स्टुडिओमध्ये आलेले आहेत वरदा भिडे अंदुरकर. खरं तर खूप पुण्याचं काम त्यांनी केलेलं आहे असं म्हणायला पाहिजे. दूध माता त्या झालेल्या आहेत आणि याविषयीचीच अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम वरदाजी, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: धन्यवाद. नमस्कार.
0: तर सर्वप्रथम हे विचारायचं होतं की ही प्रेरणा कुठून मिळाली, का वाटलं असं की आपण दूध दान करावं?
1: माझ्यासाठी ही प्रेरणा खूप नैसर्गिक होती. माझ्या बाळाच्या गरजेपेक्षा जास्त दूध तयार होत होतं आणि आईच्या दुधाला अमृत किंवा लिक्विड गोल्ड म्हणलं जातं हे मी कायम वाचलं होतं किंवा ऐकलेलं होतं. तर मी दवाखान्यात चौकशी केली. मला डॉक्टरांकडून कळलं की अकाली जन्म झालेल्या बाळांना किंवा खूप कमी वजनाच्या बाळांना, प्रीमॅच्युअर बेबीज आपण म्हणतो, त्यांना हे दूध आपल्याला डोनेट करता येऊ शकतं जर आपल्याकडे जास्त हे होत असेल तर. तर मग तिथून मला माहिती मिळाली सर्वात पहिल्यांदा दवाखान्यातून आणि मग मी ते डोनेट करायला चालू केलं. मुख्य म्हणजे घरी कायम असे संस्कार होते. माझे आई वडील, पती, सासू सासरे नेहमी समाजकार्यात सगळ्यात पुढे असतात. तर लहानपणापासून आई वडिलांकडून हेच संस्कार मिळाले की समाजाकडून आपल्याला कायम खूप मिळालेलं असतं, तर आपण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जमेल तेवढं, जमेल त्या रूपात समाजाला परत दिलं पाहिजे. त्यामुळे यातून ते प्रोत्साहन माझ्यासाठी मिळालं.
0: बरोबर. ह्याच्याबद्दल कुठं आधी वाचलेलं होतं?
1: कुठेच वाचलं नव्हतं. मी दवाखान्यात चौकशी केली. एक्स्ट्रा दूध मला कारण ओतून द्यावं लागत होतं.
0: बरोबर.
1: तर मला असं वाटलं की ह्याचं काहीतरी आपण ह्याला कारणी लावू शकतो. तेव्हा मी दवाखान्यात चौकशी केली. तेव्हा मला डॉक्टर सविता चौगुले यांनी माहिती दिली सगळ्यात पहिल्यांदा.
0: ओके. आपण ह्या गोष्टी ठरवतो पण यासाठी घरच्यांचा आणि किंवा डॉक्टरांचा सपोर्ट कसा मिळाला?
1: खूप मोठा सपोर्ट मिळाला. मुख्य सर्वात आधी आई वडिलांचा, डॉक्टरांचा आणि नंतर बाळणपणानंतर सासरी गेल्यावर सासू सासऱ्यांचा सुद्धा. सगळे उच्च शिक्षित आणि अतिशय पुढारलेले लोक असल्यामुळं सगळ्यांचा दृष्टिकोन हाच होता की आपल्याला जर काही जमतंय, आपल्या बाळाचं पोट भरून जर आपल्या दुसऱ्यांना देऊ शकतोय तर आपण ते नक्की करावं. आणि मुख्य म्हणजे दवाखान्यातून खूप सपोर्ट मिळाला कारण जे कर्मचारी असतात मिल्क बँकचे किंवा बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये ते घरी येऊन कलेक्ट करून जातात.
0: बरं.
1: त्यामुळे हे खूप सुरक्षित आणि सोपं असतं डोनेट करायला. म्हणजे आईला बाहेर सुद्धा पडावं लागत नाही घरातून, इतकं ते सोयीचं आहे.
0: बरोबर. साधारण कितव्या दिवसापासून सुरुवात केली तुम्ही?
1: मी पहिल्या महिन्यापासून चालू केलं. 20 दिवसानंतर केली. मी 6 महिने डोनेट केलं, आता नाही करत आहे.
0: बरं. साधारण ही प्रक्रिया कशी असते?
1: आता आपण डायरेक्ट ब्रेस्ट फीड करतो किंवा पंप अँड डंप करून आपण जे जास्त दूध उरतं ते आपण पंप करून फेकून देतो.
0: बरोबर.
1: तर ते पंप केलेलं जे दूध असतं एक्स्ट्रा ते आपल्या नॉर्मल मिल्क बॅग्स म्हणून मिळतात.
0: बरं.
1: हा. तर ते दूध स्टोअर करायच्याच बॅग्स असतात. त्या मिल्क बँकवाले प्रोव्हाइड सुद्धा करतात आपल्याला. त्याच्यात ते दूध स्टोअर करायचं आणि नॉर्मल आपल्या घरातल्या फ्रीजमध्ये ठेवायचं किंवा फ्रीजरमध्ये. इतकं ते सोपं असतं. त्याला काही आपल्याला प्रोसेस करावी लागत नाही. त्याच्यामध्ये किचकट आपल्याला काही करायला लागत नाही. फक्त तेवढं थोडस काळजीपूर्वक ते पंप करून स्टोअर करायचं. पंप आपल्याला घ्यावा लागतो वेगळा. आजकाल जनरली सगळे घेतात. पंपिंग हे खूप कॉमन झालेलं आहे.
0: बरं.
1: त्यामुळे ब्रेस्ट पंप मिळतो जनरली. तर आपण पंप करून तेवढं फक्त काळजीपूर्वक आपण काही मिनिटं जर इन्व्हेस्ट केली तर त्याच्यामुळे दुसऱ्या बाळांचा जीव वाचू शकतो.
0: तुम्ही म्हणालात की महिन्यानंतर सुरू केलं ते जवळजवळ 6 महिने तुम्ही हे देत होतात. मग हे डेली देत होतात तुम्ही? म्हणजे रोजचं होतं?
1: हो. म्हणजे मी काय करायचे, रोज थोडं थोडं जे एक्स्ट्रा उरायचं ते मी स्टोअर करायचे आणि एक 3-4 बॅग साठल्या की मी फोन करायचे मिल्क बँक मध्ये. मग ते येऊन कलेक्ट करून जायचं.
0: साधारण किती दिवस टिकतं आपण
1: फ्रीजर मध्ये ठेवलेलं? 4 महिने टिकतं.
0: बर.
1: फ्रीजर मधलं?
0: हा.
1: फ्रीज मधलं 4 दिवस टिकतं.
0: समाजात काय काय गैरसमज आहेत का याबद्दल?
1: ह्याच्याबद्दल बऱ्याच अंधश्रद्धा आहेत. एकतर घरातल्यांचा मुळात सपोर्ट नसतो किंवा दुसऱ्यांना आपण दिलं तर आपल्या बाळाला कमी पडेल, किंवा स्टोअर करायची जर सोय आहे तर आपल्याच बाळासाठी स्टोअर करावं, पुढे जाऊन कमी झालं तर ह्याला देऊया बाकीच्यांना द्यायपेक्षा, हे एक असतं. किंवा असं पण असतं की फार दूध पंप करते एक्स्ट्रा म्हणजे मग कॅल्शियम कमी होईल अंगातलं, किंवा आईच्या प्रकृतीवर परिणाम होईल, बाळाच्या प्रकृतीवर परिणाम होईल, असे बरेच गैरसमज असतात. आता माझ्या किंवा माझ्या बाळाच्या प्रकृतीवर कुठलाही नकारात्मक परिणाम झालेला नाहीये हे केल्यामुळे. त्यामुळे हे गैरसमज आहेत. हे मेडिकली प्रूव्हन काहीच नाहीये पण ह्या सगळ्या गैरसमज आहेत समाजातले. डॉक्टर असं कधीही सांगत नाहीत की तुम्ही एक्स्ट्रा पंप केलं तर तुमची हेल्थ खराब होईल किंवा बाळाची हेल्थ खराब होईल. हे मेडिकली प्रूव्हन नाहीये. कुठल्याही डॉक्टरकडून तुम्हाला हे ऐकायला मिळणार नाही.
0: खरं.
1: गैरसमज असा पण एक आहे की ते स्टोअर करणं खूप कॉम्प्लिकेटेड आहे किंवा कटकटीची प्रोसेस आहे किंवा ते दरवेळी जाऊन कोण देणार.

0: ब्लड डोनेशनला कसं आपल्याला त्या कॅम्पला जावं लागतं रक्तदान करायला की महिला घरी येऊन घेऊन जात नाहीत अजून तरी. तर हा पण एक गैरसमज असू शकतो की दरवेळी तिकडे कोण जाणार किंवा ते स्टोर करायचं म्हणजे फार कटकटीचं असेल, आता मी माझं बाळ सांभाळू का हे करत बसू, ह्याच्यामुळे सुद्धा ते पुढे येत नसतील कदाचित. तर मला हे परत परत सांगायचंय की ते अतिशय सोपं आहे, तुम्ही फक्त एका बॅगमध्ये तुमचं उरलेलं दूध घालून फ्रीजमध्ये ठेवून टाकायचं आणि ते घरी येऊन घेऊन जातात
1: अगदी.
0: तर तुमचे तेवढे 2 मिनिटं तुम्ही जर ते सिंक मध्ये होत्याच्याऐवजी पिशवीत ओतून फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याचा खूप मोठा उपयोग
1: होऊ शकतो. ह्याची जर तुम्ही योग्य प्रकारे प्रक्रिया समजून घेतली, मला असं वाटतं मिल्क बँकवाले सुद्धा सांगत असतील ही प्रक्रिया, हा तर ती योग्य ती समजून घेतली तर काय हरकत आहे आपण ह्या गोष्टी करायला. जेव्हा आपण हे दूध साठवतो त्याच्यामध्ये तर तेव्हा काय काळजी घ्यावी किंवा स्वच्छता कशा पद्धतीनं?
0: मिल्क बॅग्स अनयुज्डच असतात, आपल्या नॉर्मल प्लास्टिकच्या पिशव्या असतात झिपलॉकवाल्या. तुम्ही पंप केलेलं दूध बाटलीतून फक्त पिशवीत ओतून ठेवायचं, बाकी काहीच नाही, आणि ती पिशवी फ्रीजमध्ये ठेवून टाकेल. एवढीच प्रक्रिया, त्याच्या पलीकडे काहीच नाही. म्हणजे आपण एनिवे पंप करतोच, बाटलीत दूध आपण पंप करतो, ते सिंक मध्ये ओतून द्यायच्याऐवजी पिशवीत ओतून फ्रीज मध्ये ठेवा, एवढंच आहे, बाकी काही नाही.
1: म्हणजे खरंच खूप साधी सोपी सरळ प्रक्रिया आहे, फक्त की आपलं मन मोठं करण्याची गरज आहे थोडीशी. की काही का असे ना की आपल्या दुधानं जर एखाद्याचा जीव वाचत असेल, आणि ह्याला मला असं वाटतं की घरच्यांचा सुद्धा तेवढाच सपोर्ट महत्वाचा आहे. की एखादी समजा स्तनदा माता तुमच्याकडे जर हा प्रस्ताव मांडत असेल तर मोठ्या मनानं तुम्ही देखील याला सपोर्ट करा. मी असं म्हणते की त्या पुण्यामध्ये तो तुमचाही वाटा थोडासा येऊ शकतो की तिच्या चांगल्या कामामध्ये. आईच्या दुधाचं महत्व काय वाटतं?
0: आईच्या दुधाला जसं त्याला अमृताचा दर्जा दिलेला आहे तर त्याचप्रमाणे ते अतिशय महत्वाचं असतं. खास करून जे नवजात बाळ असतात, अकाली झालेली प्रीमॅच्युअर बेबीज किंवा जे फुल टर्म असतात पण वजन खूप कमी असतं, त्यांच्यासाठी औषधा इतकंच महत्व आहे आईच्या दुधाचं. कारण त्याच्यामुळे त्यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढते, त्यांची शक्ती लवकर भरून येते असे. आणि आता दवाखान्यामध्ये त्यांना ज्याला आपण पावडरचं दूध म्हणतो ते त्यांना देतात, पण शेवटी ते आईच्या दुधाशी कम्पेअर नाही होऊ शकत. म्हणजे आईच्या दुधातून जे त्यांना आवश्यक घटक मिळतात वाढीसाठी, त्यामुळे त्याचं औषधा इतकंच महत्व आहे. प्रीमॅच्युअर बेबीजना खास करून ते अतिशय महत्वाचं आहे.
1: बरं,
0: कारण पावडरच्या दुधाने तेवढी रोग प्रतिकारक शक्ती त्यांची डेव्हलप होत नाही.
1: खरंय. ह्याच्यासाठी काही बंधन आहेत का? म्हणजे आता आपण असं म्हणतो की रक्तदान करताना आपण कसं ब्लड ग्रुप किंवा हे आहे, पण मग ह्याच्यामध्ये असं काही आहे का दूध कुठल्याही बाळाला चालतं?
0: ह्याच्यामध्ये असं काही नाही आहे, तुमचं काही मेडिकल चेकिंग सुद्धा होत नाही. जर तुम्हाला एक्स्ट्रा दूध आहे तर तुम्ही ते डोनेट करू शकता. ते काय करतात, मिल्क कलेक्ट करतात सगळ्यांकडून, त्यांच्या मिल्क बँक मध्ये प्रोसेसिंग युनिट असतं, त्यामुळे ते प्रोसेस करतात दूध आणि मग त्या प्रीमॅच्युअर बाळांना देतात. म्हणजे तुम्ही दिलेलं, तुम्ही जर काही उलट सुलट खाल्लंय किंवा काही केलं, किंवा तुमचं बाळ समजा 6 महिन्याचं असेल तर आपलं दूध 6 महिन्याच्या बाळाला जे आवश्यक आहे त्याप्रमाणे आपले शरीर तयार करतं. ते 20 दिवसाच्या बाळाला नाही चालू शकत, त्यामुळे पण ते दूध घेऊन ते प्रोसेस करतात आणि मग त्या बाळांना देतात. त्यामुळे कुठलीही नवीन माता जिला एक्स्ट्रा दूध आहे तिने डोनेट करू शकतो, घर बसल्या करू शकते.
1: अगदी. बाळाच्या किंवा आईच्या आरोग्यावर काही परिणाम होतो?
0: नाही, अजिबातच नाही. कुठलीही डेफिशियन्सी किंवा काहीही होत नाही बाळाला सुद्धा. बाळाचं अर्थात पूर्ण पोट भरल्यावर मग एक्स्ट्राच आपण दूध डोनेट करतो.
1: बरोबर.
0: त्यामुळे याचा प्रकृतीवर काहीही परिणाम होत नाही.
1: ही प्रोसेस केल्यानंतर मग जिथं या गोष्टींची आवश्यकता आहे तिथं ते मिल्क बँकेकडनं दिलं जातं का?
0: हो, जनरली जिथं एनआयसीयू असतं, म्हणजे प्रीमॅच्युअर बेबीचं आयसीयू, त्याला एनआयसीयू म्हणतात, तिथेच त्यांची मिल्क बँक असते.
1: बरं.
0: जसे कोल्हापुरात 2 आहेत, एक सीपीआरला आहे, एक साईस्पर्श हॉस्पिटलला आहे, तर तिथेच असते त्यांची मिल्क बँक. ते प्रोसेस करून तिथेच त्यांच्याच पेशंट्सना देतात.
1: बरं. बरं. साधारण किती बाळांना दूध दिलं गेलं काही माहिती आहे?
0: 18 पेक्षा जास्त बाळांचा जीव वाचला असं मला दवाखान्यातून कळलं. मी दिलेल्या दुधाने साधारण 16 लिटर मी डोनेट केलं 6 महिन्यामध्ये. त्याचा 18 पेक्षा जास्त बाळांचा त्याच्यामुळे जीव वाचला असं मला सांगितलं.
1: खूप चांगलं काम आहे हे. आणि मुळात आपण म्हणतो तसं की काही गोष्टी या सुचाव्या लागतात आणि त्या दृष्टीनं आपल्याकडनं सुद्धा तेवढी सकारात्मकता लागते हेही तितकंच महत्वाचं आहे. यासाठी कुठल्या माता पात्र ठरतात, म्हणजे कुठली आई देऊ शकते दूध?
0: कुठलीही आई जिच्या बाळाचं पोट भरून तिला एक्स्ट्रा दूध येत आहे ती डोनेट करू शकते. ह्याच्यासाठी कुठलेही हेल्थचे कंडिशन्स नाही आहेत किंवा असं काही नाही, कारण ते दूध मी म्हणलं तसं प्रोसेस करून दिलं जातं.
1: बरोबर.
0: त्यामुळे ते हार्मफुल नसतं. कुठलीही नवीन आईजीला एक्स्ट्रा दूध आहे ती डोनेट करू.

0: बरोबर.
1: आता ह्या ज्या दूध बँक्स आहेत, तर या दूध बँकेचं साधारण कसं काम, कशा पद्धतीनं असतं, काय आहे?
2: आपण त्यांना फोन करतो जनरली, ते आपण एकतर जाऊन तिथं बॅग्स देऊ शकतो किंवा घरी येऊन ते कलेक्ट करून घेऊन जातात. अँब्युलन्स मधून त्यांच्या कोल्ड स्टोरेज मधून ते घेऊन जातात दूध, आणि ते प्रोसेस करून त्यांच्या बाळांना देतात.
1: बरं,
2: तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट डोनेट करू शकता.
1: हा, तुमच्या बाबतीमध्ये कसं झालं, की कशी प्रोसेस होती, किंवा काही ठराविक टायमिंग होतं का? असं
2: टायमिंग असं काहीच नव्हतं. इनफॅक्ट मला मिल्क बँकच्या कर्मचाऱ्यांनी खूप सपोर्ट केला, कारण त्यांना प्रचंड शॉर्टेज आहे दुधाचं.
1: हेही महत्वाचं.
2: हो, त्यांना खूप शॉर्टेज आहे. आपण जेव्हा फोन करू तेव्हा ते येतात, किंवा ते एक दोन दिवसांनी मला स्वतःहून विचारायचे, मॅडम येऊ का आम्ही बॅग्स घ्यायला, तुम्ही केले का कलेक्ट. त्यांना खूप गरज आहे, कारण प्रीमॅच्युअर बाळ इतके असतात किंवा एनआयसीयू

0: डोनेट करू शकता. हा,
1: तुमच्या बाबतीमध्ये कसं झालं की कशी प्रोसेस होती किंवा काही ठराविक टायमिंग होतं का? असं
0: टायमिंग असं काहीच नव्हतं. इनफॅक्ट मला मिल्क बँकच्या कर्मचाऱ्यांनी खूप सपोर्ट केला कारण त्यांना प्रचंड शॉर्टेज आहे दुधाचं.
1: हेही महत्वाचं आहे.
0: त्यांना खूप शॉर्टेज आहे. आपण जेव्हा फोन करू तेव्हा ते येतात किंवा ते एक दोन दिवसांनी मला स्वतःहून विचारायचे मॅडम येऊ का आम्ही बॅग्स घ्यायला, तुम्ही केले का कलेक्ट. त्यांना खूप गरज आहे कारण प्री मॅच्युअर बाळ इतके असतात किंवा एनआयसीयू मध्ये काही ना काही रोग झाल्यामुळे खूप बाळ ऍडमिट असतात. त्यांना ब्रेस्ट मिल्कनी त्यांची रिकव्हरी लवकर होते त्यामुळे त्यांना प्रचंड शॉर्टेज असतं. ते खूप कोऑपरेट करतात. घरी येऊन घेऊन जात होते माझ्या कारण मी त्यांना सांगितलं मी बाहेर नाही पडू शकत.
1: बरोबर.
0: इतके दर दोन तीन दिवसांनी मी नाही येऊ शकत तर ते अँब्युलन्स घरी पाठवत होते. घरी येऊन कलेक्ट करून जायचे.
1: खरंय. म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा खरं तर हे खूप चांगली गोष्ट होती की असं आपणहून कुणीतरी देत आहे. प्रत्यक्ष अशा कोणाला मातांना भेटायची संधी मिळाली का की ज्यांना दूध दिलं गेलं बाळांना?
0: नाही मिळाली ऍक्च्युली. किंवा ज्या बाळांना माझ्या दुधाचा उपयोग झाला त्यांना सुद्धा मी नाही भेटू शकले कधी. मी ओळखत पण नाही. पण हे फिलिंग माझ्यासाठी खूप समाधानाचं आहे की माझ्या ह्याच्यामुळे कितीतरी बाळांना नवीन जीवन मिळालं किंवा ते आता त्यांना जास्त बळ मिळेल त्या दुधातून त्यांची वाढ जास्त अजून चांगली होईल. हे फिलिंग माझ्यासाठी खूप समाधानाचं आहे. मी कोणाला भेटू नाही शकले.
1: बरोबर. तुम्ही वर्किंग वुमन आहात.
0: हो.
1: मग त्याचा काही परिणाम झाला का?
0: परिणाम तसा काही झाला नाही. आपण जनरली म्हणतो की हेक्टिक शेड्यूल असेल किंवा थोडं स्ट्रेस असला तर दूध कमी येतं किंवा काय. पण त्याच्यासाठी तुम्ही खाणं पिणं जर व्यवस्थित ठेवलं, तुम्ही जर वेळा सांभाळल्या जसं माझी आई म्हणते बाळंतिणीच्या, तर मग तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही
1: येत. नाही. आताच्या नवीन पिढीला काय सांगाल? कारण आता सगळ्यांचं मुळातच ब्रेस्ट फिडिंगला किंवा स्तनपानालाच विरोध असतो किंवा सगळ्यांना करिअर महत्वाचं वाटतं. मुळात बाळ होऊ देणं हेच हा निर्णय घेणंच खूप महत्वाचं आहे आणि मग त्याच्यानंतर ब्रेस्ट फिडिंग. मग ह्यासाठी नवीन आपल्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना काय सांगाल?
0: मला वाटते ब्रेस्ट फिडिंग किंवा स्तनपान अतिशय महत्वाचं आहे कारण सायंटिफिकली एकतर प्रूव्हन आहे. मेडिकली आपली बॉडी म्हणजे बायकांची शरीर त्याप्रमाणेच दूध तयार करतं जे ज्या घटकांची बाळाला प्रत्येक फेजमध्ये गरज आहे. पहिल्या महिन्याच्या बाळाच्या वेळी आपलं बॉडी वेगळे दूध तयार करतं, दोन महिन्याला वेगळं करतं. प्रत्येक स्टेजला जेव्हा बाळ स्तनपान करतं तर त्याची जी लाळ असते ती आपल्या बॉडीबरोबर कम्युनिकेट करते.
1: बरोबर.
0: तर त्याच्याप्रमाणे आपली बॉडी दूध तयार करत असते. त्याच्यातून आपल्या शरीराला कळतं, आईच्या शरीराला, की ह्याला कुठले घटक कमी पडतायत किंवा काय. इट इज सायंटिफिकली प्रूव्हन. तर त्यामुळे ब्रेस्ट फिडिंग अतिशय महत्वाचं आहे. ऍटलिस्ट सगळे ऑर्गनायझेशन सुद्धा पहिलं एक वर्ष तरी ब्रेस्ट फिडिंग स्ट्रॉंगली रेकमेंड करतात.
1: बरोबर.
0: पहिलं एक वर्ष तरी मिनिमम ब्रेस्ट फिडिंग सगळ्यांनी करावं. त्यातले पहिले सहा महिने जर भरपूर दूध असेल तर सहा महिने फक्त स्तनपानावरच ठेवावं. जर जेवढं कमी पडेल तितकं फॉर्म्युला नक्की द्यावा. पण जो कल कमी होत चाललाय ब्रेस्ट फिडिंगकडे किंवा जे गैरसमज आहेत की त्याच्यामुळे वजन वाढतं किंवा मग डाएट करता येत नाही, मुलींना पटकन डिलिव्हरी झाली की पटकन शेपमध्ये यायचं असतं डाएट, म्हणून सुद्धा ब्रेस्ट फिडिंग. कारण ब्रेस्ट फिडिंग करताना भूक खूप लागते तर तुम्हाला खावं लागतं, तुम्ही डाएट नाही करू शकत. हे सुद्धा एक रिझन आहे की मुली नाही करत आहेत. तर हे सगळे गैरसमज मला वाटते लांब करणं गरजेचं आहे. किंवा मुली जर आता शिकलेल्या आहेत किंवा करिअरसाठी जर तुम्ही नाही करणार ब्रेस्ट फिडिंग तर ते तर अजूनच चुकीचं आहे. कारण मग तुम्ही शिकलेले आहात, तुम्ही वाचू शकता ह्याचं महत्व काय आहे ते. तर ते जास्तीत जास्त लोकांनी करायला पाहिजे.
1: खरंय. आणि आता तुमचं बाळ केवढं आहे?
0: सात महिन्याचं आहे.
1: हा. तर मला इथं हे आवर्जून सांगावं असं वाटतंय की वरदा माझ्या समोर बसलेले आहेत आणि मला असं काहीही जाणवत नाहीये की त्यांनी ब्रेस्ट फिडिंग इतके दिवस केलं आहे म्हणून वजन वाढलंय किंवा त्यांच्यामध्ये काही फरक पडलाय. तर असं खरंच तुमच्याकडे बघून जाणवत नाही. उलट मी तर म्हणते एक छान समाधान मला त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतंय की खूप एक चांगलं काम केलं असं त्यांना वाटतंय.
2: श्रोतेहो मैत्रिणींनो, 1 ते 7 ऑगस्ट या जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आज आपण ऐकत आहोत वरदा भिडे अंदुरकर यांची मुलाखत. खरंच हा त्यांचा उदात्त विचार त्या नवजात बालकांसाठी जीवनदायी ठरलेलाच आहे. शिवाय समाजामध्ये त्यांनी स्वतःचा एक अशा प्रकारे आदर्शही घालून दिलेला आहे. हे कार्य जितकं त्यांना समाधानकारक आहे तितकंच त्यांच्यासाठी मदतगार ठरलेल्या काही संस्था किंवा दवाखाने म्हणा, डॉक्टर यांचा सहभाग सुद्धा किंवा यांचं पाठबळ सुद्धा आज तितकंच महत्वाचं आहे. तर याचसाठी आता आपण जाणून घेऊया

0: बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सविता चौगुले आपल्याला काय सांगतायत ते?
1: माझं नाव डॉक्टर सविता चौगले बिराजदार. मी
0: हा
1: सध्या साई स्पर्श हॉस्पिटल त्याच्यामध्ये 2021 पासून डॉक्टर म्हणून तिथं प्रॅक्टिस करते. आणि आपल्याकडे तर मिल्क बँक साधारण 2 वर्ष झालं ते चालू झालंय. आता म्हणलं तरी वैद्यकीय शास्त्र जे आपण म्हणतो आईचं जे दूध असतं जे आमच्यासाठी जीवन अमृत सारखंच असतं म्हणलं तरी. मग जन्मानंतर आम्ही सांगतो की बाळ आपलं पहिले जे 6 महिने असतं फक्त ते आईच्या दुधाचे किंवा आईच्या स्तनपानवरतीच महत्व दिलं जातं. का बर की स्तनपानचं जे महत्व आहे त्याच्यामध्ये आईला पण रोग प्रतिकारक शक्ती त्याची वाढते आणि स्वतः बाळाची पण वाढते. थोडक्यात म्हणलंय की जे आई 6 महिन्यापर्यंत बाळांना दूध पाजते त्यांच्यासाठी त्याची बाळाचे जे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये वाढीसाठी जे आवश्यक घटक असतात ते त्यांना भरपूर महत्वाचे असतात. त्याच्यामुळे स्तनपानचं तर खूप महत्व आहेच. तर आपलं कसं आहे की आम्ही जे हॉस्पिटलमध्ये आहे एनआयसीयू जे म्हणतो नवजात शिशूचं जे एनआयसीयू आहे जे जन्मल्याच्या बाळानंतर जे आपण 1 महिन्याच्या आत जे बाळ असतं नवजात किंवा न्यू बॉर्न म्हणतो आणि त्या बाळाला जे आपण एनआयसीयू मध्ये ठेवतो त्या बाळांसाठी आपल्याला कधी कधी जे बाळ खूपच प्रीटम बॉर्न असतात किंवा कुठल्या बेबींची सर्जरी झाली असते किंवा ज्या बाळांना आईचं दूध मिळत नसतं पहिल्या 2 ते 3 दिवसामध्ये त्या बाळांना आम्ही हे जे आईचं दूध आम्ही मिल्क बँकेत मध्ये घेतो ते आम्हाला आवश्यकतानुसार आम्ही त्या बेबींना वापरतो म्हणजे पॅश्चराईज करून. मग आम्ही आता सध्या जसं आपलं हे स्तनपानचं सप्ताह आहे त्याच्यामध्ये आम्ही असं इम्पॉर्टन्स द्यायचं खूप आहेच आहे. स्तनपान तर प्रत्येक आई करतेच आपल्या बाळाला न विचार करता प्रत्येक आई 6 महिन्यापासून ते 2 वर्षापर्यंत स्तनपानवरतीच असतात. प्लस आपण 6 महिन्यानंतर वरचं पण चालू करतो. पण जर आपले आई जे असतात म्हणजे आपल्या बाळाला ज्या बाळांना स्वतःचं दूध बाळाला 5 दिवसानंतर ज्यांना खूप जास्त दूध असतं ते जर काढून ते डोनेट जरी केलं जे आपलं मिल्क बँक आहे त्याच्यामध्ये जे दुसरे बाळ आहे त्यांना भरपूर मदत मिळते. जे प्रीटम बॉर्न्स असतात म्हणजे 1 किलोचे खाली 1.5 किलोचे बाळे 2 किलोच्या खाली जे असतात किंवा ज्यांच्या मोठ्या मोठ्या सर्जरी झाल्या असतात त्यांना पहिले 2-3 दिवसामध्ये आईचं दूध मिळत नसतं. मग त्यावेळेस आम्ही हे दूध बेबींना देतो आणि त्यांच्यासाठी त्यांनी भरपूर त्या बाळांना मदत मिळते. म्हणजे ते वेगवेगळे जे कॉम्प्लिकेशन्स असतात जे वरचं दूध देतो आम्ही डब्याचं किंवा दुसरं त्याच्यापेक्षा जे आईचं दूध दिलेलं सगळ्यात उत्तम असतं. खरं की त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते त्याला भरपूर मदत करतात. म्हणजे त्याची पचनक्रिया सुधारते त्याच्यामध्ये त्याचे जे संसर्ग असतात म्हणजे आपण म्हणतो इन्फेक्शनचे जे होण्याचे चान्सेस असतात ते पण कमी होऊन जातात बाळांमध्ये. त्यांच्या मेंदूच्या विकासमध्ये ते बाळाचं मदत करतं. आणि जे न्यूबॉर्न डेथ म्हणतो किंवा आम्ही म्हणतो की न्यूबॉर्न डेथ जे 1 महिन्याच्या आत बाळांचे जे मृत्यू दर असतात ते पण कमी करायला भरपूर मदत करतं. आईच्या दुधाने एवढा इफेक्ट असतो त्याच्यामध्ये. आणि जे आपण इथं जे दूध साठी जे मिल्क बँक चालू केलेलं आहे तर आमचं आव्हान असंच असणार आहे की जर जास्तीत जास्त मदरमध्ये आम्ही इन्फॉर्मेशन जर सर्क्युलेट केली किंवा माहिती दिली तर जे कोल्हापूरमध्ये किंवा कोल्हापूरच्या परिसरामध्ये जे आई आहेत जर त्यांनी स्वतः पुढे येऊन डोनेट जरी केलं मिल्क किंवा दूध जे दान केलं तर आम्ही ते पॅश्चराईज करून आमच्या बेबीन जे एनआयसीयू जे आपलं ज्याच्यामध्ये भरपूर बाळ आपले क्रिटिकल असतात पहिल्या 2-3 दिवसामध्ये किंवा येणार 1-15 दिवसामध्ये ज्या आईना अगदी कमी दूध असतं किंवा नसतं असं पण कधी कधी असतं. आईला काही थोडक्यात काही आजार असतात किंवा आईच खूप कॉम्प्लिकेशन्स मध्ये गेलेल्या असतात तर त्या आईना पहिले 7-8 दिवस काही जास्त दूध येत नसतं आणि आपल्याला बाळाला थोडं जास्त दूधची गरज असते 2-3 ml 4-5 ml मग थोडक्यात ते आम्हाला भरपूर मदत होते त्या बाळांना. जेवढी आम्हाला जागरूकता पाहिजे तेवढी नाही आहे. जे मदर आमच्याकडे येतात आम्ही त्यांना विचारतो की म्हणजे तुमचं जे दूध आहे ते बाळांना तुम्हाला पुरतं का. मग आम्हाला भरपूर आया सांगतात की आमचं दूध आमच्या बाळाला तेवढं पुरतं पण असं नाही आहे की त्यांना भरपूर जास्त दूध आहे. असे 2-4 आया आमच्याकडे पण येतात जे म्हणतात की आम्हाला दूध भरपूर आहे. मग आम्ही त्यांना काउन्सिलिंग करतो किंवा आम्ही त्यांना त्याचं महत्व सांगतो की त्या दुधाचं किती महत्व आहे आपल्या बाळांना सोडून दुसऱ्या बेबींना. कारण की दूध एक दान जे आहे ते दुसरे कोण करू शकत नाही शिवाय आपले गर्भवती झालेले जे आया असतात येणाऱ्या 6 महिन्यामध्ये. मग त्यांचं महत्व आम्ही त्यांना कळवतो. मग त्यांनी जर सहकार्य केला की आम्ही त्यांना डोनेशनला प्रमोट करतो. आणि हे अगदी सोपं आहे म्हणजे असं काही खूप कॉम्प्लिकेटेड नाही आहे. आणि आता तर आम्ही असं केलं आहे की जे डोनेशन करतात आम्ही त्यांच्यासाठी त्यांनी फक्त आम्हाला दूध काढून

0: ठेवायचं आहे आणि आम्ही त्यांच्या घरापाशी जाऊन कलेक्ट करतो. म्हणजे त्यांना असं कुठं बाहेर पण पडायची गरज नाहीये की त्यांना हॉस्पिटलमध्ये यायची गरज आहे आणि डोनेट करायची गरज आहे. त्यांनी फक्त आम्हाला ऍड्रेस सांगितलं आणि टायमिंग सांगितलं तर आम्ही 2 ते 3 दिवसानंतर तिथे जाऊन कलेक्शन करतो त्या एरियामध्ये किंवा त्या मदर्स पाशी. जे आया आमच्या हॉस्पिटलमध्ये दूध दान करण्यासाठी इच्छा ठेवतात, आम्ही त्यांना आवाहन करतो, तुम्हाला जर अगदी भरपूर दूध असेल तर आमच्याकडे तुम्ही जर दूध येऊन डोनेट केलं तर आमच्यासाठी ते खूपच महत्वाचं आहे. आणि जसं म्हणलं की आईचं जे दुधाचं दान आहे ते एक श्रेष्ठ दान सारखंच आहे सगळ्या बाळांना जे आमच्या इथं आहे सध्या. आणि दुसऱ्या बाळांना पण, दुसऱ्या हॉस्पिटल्समध्ये जे आहेत ऍडमिटेड त्यांना पण ते उपयोगी राहतं. कारण की एक मिल्क बँक एका हॉस्पिटलला नाही दुसऱ्या हॉस्पिटल्सला पण मदत करते जे तुमच्या आजूबाजूला असतात ते. तर ते रक्तदान प्रमाणे दूध दान ही एक एक प्राण वाचवू शकते असं म्हणू शकतो आपण, म्हणजे प्रेरणादायक आहे.
1: श्रोतेहो मैत्रिणींनो, ज्या पद्धतीनं या दूधदानासाठी जे काही सहकार्य या सर्व डॉक्टरनी किंवा त्यांच्या सहकार्यांनी केल्यामुळं वरदा भिडे यांचा हा संकल्प म्हणूया किंवा त्यांचा हा विचार पुढं यशस्वी झाला, सत्कारणी लागला असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा पुन्हा एकदा आता आपण पुढे जाणून घेऊया वरदा भिडे अंदुरकर यांचा हा सर्व अनुभव.
2: अजून एक मला विचारायचं होतं म्हणजे या संकल्पासाठी हे दूध दान करणं किंवा दूध माता बनणं या संकल्पासाठी काय प्रयत्न करणं आवश्यक आहे.
3: मला वाटतं सगळ्यात पहिल्यांदा जनजागृती होणं खूप आवश्यक आहे. कारण जसं मला माहित नव्हतं आपण डोनेट करू शकतो हे बऱ्याच जणांना माहित नाहीये. जेव्हा पेपरमध्ये बातमी आली तेव्हा मला सगळ्यांचे हेच फोन आले की आम्हाला हे माहितच नव्हतं असं करता येतं म्हणून. त्यातल्या बऱ्याच जणांनी सांगितलं की अरे आम्हाला पण एक्स्ट्रा होतं, आम्हाला माहित असतं तर आम्ही दिलं असतं. तर हा अवेअरनेस नाही आहे लोकांमध्ये. आपण ब्लड डोनेशनचे बोर्ड बघतो, आपल्या घरी पॅम्फलेट्स येतात, कॅम्प्स असतात, किंवा अवयव दान सुद्धा आपण वाचलेलं आहे, त्याचे बऱ्यापैकी जनजागृती आहे. पण दूध दान आपण करू शकतो हे अजून समाजापर्यंत तितकं पोहोचलेलं नाहीये. किंवा कोल्हापुरातच 2 मिल्क बँक आहेत हे सुद्धा लोकांना माहित आहे. तर हे जनजागृती होणं सगळ्यात महत्वाचं आहे मला असं वाटतं. जेवढ्या लोकांना माहिती होईल तितके लोक पुढे येतील.
2: तुमच्याकडनं अशा पद्धतीनं काही प्रयत्न झाले की नाही?
3: मी पेपरमध्ये दिलं होतं असं असं दूध दान मी केलं म्हणून, तर त्याच्या थ्रू झालं. आणि मी माझे जेवढे पण ओळखीचे होते किंवा ग्रुप्स होते त्यांना मी मॅक्सिमम सर्क्युलेट करायचा प्रयत्न केला.
2: बरं, किंवा तुमच्या समवयस्क मैत्रिणी असतील किंवा अशा?
3: हा, माझ्या मैत्रिणी किंवा दोघी तिघी जणी माझ्या बरोबरच्या आहेत त्या सुद्धा नवीन माता आहेत. त्यांना सुद्धा मी सांगितलं की अशी सोय आहे तर तुमच्या शहरात सुद्धा असेल, तुम्ही चौकशी करून बघा आणि करा. किंवा दवाखान्यात सुद्धा बोर्ड लावले पाहिजेत किंवा आपल्याला माहिती दिली पाहिजे. डिलिव्हरी झाल्यानंतर त्या बाईला माहिती दिली पाहिजे की अशी अशी सोय आहे, तुम्ही दूध डोनेट करू शकता जर तुम्हाला पुढे जाऊन एक्स्ट्रा आलं तर. ही माहिती दवाखान्यात सुद्धा दिली पाहिजे. दवाखान्यात सुद्धा कुठे बोर्ड वगैरे आपल्याला दिसत नाही, विचारल्याशिवाय कळत आणि विचारायचं मुळात लक्षात येत नाही. कारण दिसत नाही तर आपल्याला वाटतं असं काही नाहीये म्हणून.
2: बरोबर, ही गोष्ट लक्षातच येत नाही असं मला म्हणायचं. कारण त्यावेळेला कसं आपलं बाळ आहे आपण त्याला फीडिंग दिलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, किंवा घरच्यांचा डोक्यामध्ये आनंदाचे क्षण असतात नवीन बाळ आलंय म्हणून, त्यामुळे हे असं काही असू शकतं. तर तुम्ही म्हणालात तसं एखाद्या दवाखान्यांमध्ये सुद्धा असे जर काही बोर्ड लावले तर निदान वाचून हे कुणीतरी सजेस्ट सुद्धा करू शकतं. तुम्ही म्हणालात की 6 महिन्यापर्यंत तुम्ही दूध डोनेट केलं, पण मग पुढेही करता येऊ शकतं का?
3: हो, येऊ शकतं. जर तुम्हाला एक्स्ट्रा असेल अजूनही, बाळाची गरज संपून जर उरत असेल तर तुम्ही कितीही काळ डोनेट करू शकता.
2: आता ह्या ज्या ह्युमन मिल्क बँक आहेत ज्या आता आपल्याकडे तर 2 आहेत, मग ह्याच्याविषयी जास्त माहिती आहे का? किंवा मोठ्या शहरांमध्ये ह्याची संख्या जास्त वगैरे आहे का?
3: मोठ्या शहरांमध्ये आहे, पुण्यात, बँगलोरला वगैरे आहे. म्हणजे मी ज्या मैत्रिणींना कळवलं त्यांनी सुद्धा चौकशी केली. शहर मोठ्या शहरांमध्ये आहे पण तिथे सुद्धा जनजागृती कमी आहे हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मिल्क बँक आहेत पण त्यांच्याकडे दुधाचं खूप शॉर्टेज आहे, डोनेट करणारे लोक नाही आहेत.
2: बरं,
3: कारण कुणाला माहिती नाहीये
2: माहिती नाहीये.
3: तर ही जनजागृतीच मला वाटते जास्तीत जास्त झाली पाहिजे. जरी एक जरी नवीन माता जरी ह्याच्यातून प्रोत्साहन घेऊन पुढे आली तरी कितीतरी बाळांचा जीव वाचू शकतो.
2: बँकसाठी पण काय प्रयत्न करायला हवेत असं वाटतं?
3: बँकसाठी मला वाटतंय आपण जे म्हणतो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत किंवा आपले जे न्यूज पेपर्स आहेत रेडिओ हे जे सगळे पब्लिक कम्युनिकेशन जेवढे पण आहेत माध्यम त्या सगळ्यातून ह्याची जास्तीत जास्त

0: माहिती पोहोचवली पाहिजे किंवा ह्या मिल्क बँक्सची माहिती पत्रकं सर्क्युलेट झाली पाहिजे, पॅम्फलेट्स गेले पाहिजेत, ऍडव्हर्टाईज झाली पाहिजे. किंवा आजकालचं युथ सोशल मीडियावरती इतकं असतं, तर आपण नेहमी बघतो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ते मेकअपच्या प्रॉडक्ट बद्दल सांगतील, कुठल्या तरी नवीन फॅशन ब्रँड बद्दल सांगतील. तर एखाद्या जरी इन्फ्लुएन्सरनी ह्याच्याबद्दल माहिती दिली तर ती एकत्र खूप लोकांपर्यंत पोहोचू शकते. आणि ह्या इन्फ्लुएन्सरचा प्रभाव इतका असतो त्याच्यामुळेच त्यांना इन्फ्लुएन्सर म्हणलं जातं. तर त्यांनी जर हे इनिशिएटिव्ह घेतलं की ब्रेस्ट मिल्क डोनेशनचं ड्राईव्ह एखादं केलं किंवा जर हा मेसेज द्यायचा प्रयत्न केला तर मला वाटतं खूप लोक त्याच्यामुळे इन्स्पायर होतील.
1: खरं आहे, आणि खरं तर यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. म्हणजे जसं तुम्ही म्हणताय की खरं तर गरज जास्त आहे पण पुरवठा कमी आहे. आणि एखाद्या छोट्या छान बाळाचं जीव आपण वाचवू शकतो किंवा त्याला जीवदान देऊ शकतो, त्यामुळे खरं तर ही खूप गरज आहे. त्यामुळे आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही आवाहन करूयात.
0: रक्तदान अनेक जण करू शकतात, अवयवदान काही जणच करू शकतात, पण दूधदान ही अशी एक जीवनदायी देणगी आहे जी फक्त नवीन आईच देऊ शकते. त्यामुळे ज्यांना ही संधी मिळाली आहे त्यांनी नक्की पुढे यावं. आपल्या बाळाची गरज पूर्ण झाल्यानंतर उरलेले दूध एखाद्या अकाली जन्मलेल्या किंवा आजारी बाळासाठी अमृत ठरू शकतं. समाजाने आपल्याला खूप काही दिलं आहे, नवीन आई म्हणून दूधदान ही समाजाला काहीतरी परत देण्याची एक सुंदर संधी आहे.
1: तर खरंच ही खूप चांगलं, म्हणजे मी सुरुवातीला म्हटलं तसं खरंच एक पुण्याचं काम आहे असं आपण म्हणूयात. तर खूप छान संधी आहे आणि आई झालेल्या प्रत्येकीला कुठलंही बाळ बघितलं तरी ते पटकन उचलून घ्यावं असं वाटतं जरी ते आपलं नसेल तरी. आणि मग या रूपानं आपण जर त्याला जीवदान देत असू तर काय हरकत आहे. त्यामुळे प्रत्येक मैत्रिणींना आपण असं सांगूयात की खरंच जर तुमच्या मुलाच्या आवश्यकतेपेक्षा तुम्हाला जर जास्त दूध येत असेल तर या पद्धतीनं योग्य ती चौकशी करून डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य प्रकारे तुम्ही हे दूध दान देऊ शकता. प्री मॅच्युअर किंवा आजारी मुलांसाठी आपण हे दूध वापरलं असं तुम्ही सांगितलं मला, पण कधी कधी बाळ छान असतं, वाढ चांगली झालेली असते, वजन चांगलं असतं, पण तरी सुद्धा आईला दूध कमी
0: येऊ शकतं.
1: मग अशांसाठी सुद्धा
0: उपयोग केला जातो.
1: बरं,
0: मला वाटतंय त्या केसमध्ये आपल्याला विकत घ्यावं लागतं मिल्क बँक.
1: बरं, पावडरचं किंवा इतर काही माध्यम वापरण्यापेक्षा जर तुम्ही दूध बँकेला अप्रोच झालात तर तिथं ऍक्च्युअल तुम्हाला आईचं दूध बाळासाठी मिळू शकेल. समाजानं आणि आरोग्य व्यवस्थेनं दूधदान चळवळीला कशा प्रकारे पाठिंबा द्यावा असं वाटतं.
0: आता मी जसं म्हणाले तसं हे तुम्ही जनजागृतीसाठी तुम्ही वापर करू शकता. ह्याचा जनजागृती जास्तीत जास्त झाली पाहिजे. किंवा जनरली आता जसं तुमचा सप्ताह आहे 1 ते 7, त्याच्यामध्ये तुम्ही स्तनपानाबद्दल बोलाल किंवा त्याचं किती महत्व आहे हे सांगाल. इवन डॉक्टर्सकडे सुद्धा ब्रेस्ट फिडिंग किती महत्वाचं आहे बाळासाठी हेच बोललं जातं. पण त्याच्याबरोबर तुम्ही ब्रेस्ट फीड करताना जर जास्तीचं दूध उरत असेल बाळाची गरज झाल्यावर तर ते तुम्ही डोनेट सुद्धा करू शकता. जेणेकरून ज्या माता स्तनपान करू शकत नाहीये त्यांच्या बाळांना सुद्धा आईच्या दुधाचा लाभ मिळेल जर तुम्ही दान केले तर. ही सुद्धा जनजागृती किंवा ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. आणि ज्यांनी दूध दान केलंय त्यांचे अनुभव सुद्धा जर मला वाटते समाजापर्यंत पोहोचले तर मला वाटते एखाद्या आईला जर कळलं की आपल्या दुधामुळे किंवा आपल्या काही मिनिटांमुळे दुसऱ्या एखाद्या बाळाचा जीव वाचू शकतोय किंवा त्याला जास्त बळ मिळू शकतंय तर मला वाटते ती आई नक्कीच पुढे येईल.
1: नक्कीच. तर एकंदरीत हा सगळ्या अनुभवाबद्दल काय सांगाल?
0: मला खूप छान वाटतंय, म्हणजे मला खूप समाधानी वाटतंय कारण माझ्या दुधामुळे कितीतरी बालकांचा जीव वाचला किंवा ते पावडरच्या दुधाच्या ऐवजी आईच्या दुधावरती ते बाळ त्यांना अजून बळ मिळते, त्यांना अजून रोगप्रतिकारक शक्ती त्यांची वाढतीये, त्यांच्या अँटीबॉडीज जास्ती तयार होत आहेत. हे फिलिंग खूप समाधानाचं आहे. म्हणजे जरी मी त्या बाळांना कधी भेटले नसेन किंवा काय, जे अगदी प्रीमॅच्युअर बेबीज असतात त्यांचे आई वडील टेन्शनमध्ये बसलेले असतात कॉरिडोरमध्ये, मी जेव्हा व्हॅक्सिनेशनला जायचे माझ्या बाळाच्या तेव्हा मला दिसायचे, तर मला कुठेतरी वाटते की काही फॅमिलीजमध्ये माझ्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आली असेल किंवा कितीतरी बाळांना त्याच्यामुळे ते निरोगी होऊन त्यांना डिस्चार्ज मिळाला असेल, तर त्यांना एक रे ऑफ होप मिळाला असेल बऱ्याच फॅमिलीजना माझ्यामुळे. हे फिलिंग खूप समाधानी आहे. खूप
1: समाधान. या स्तनपान सप्ताहाच्या निमित्तानं जसं स्तनपानाचं महत्व सांगितलं जातं त्याचबरोबर दूध दानाचं सुद्धा हे महत्व अधोरेखित करणं तेवढंच गरजेचं आहे. आणि आरोग्य व्यवस्थेकडून हे झालं तर ते जास्त उपयोगी होणार आहे. आणि त्याचबरोबर ज्यांना ज्यांना याविषयीची माहिती आहे, आता खूप जण आपली आजची ही मुलाखत

0: ऐकताय. तर त्यांच्याकडे सुद्धा जर अशा कोणी स्तनदा माता असतील तर आपण त्यांनाही आवाहन करूया की त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवा. शेवटी निर्णय हा त्यांचा असू शकतो, पण निदान त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तर वरदा भिडे अंदुरकर, आपण आज इथे आलात आणि दूध दान याविषयी खरं तर खूप अमूल्य अशी माहिती दिलीत, कारण ही अशी माहिती समाजापर्यंत जाणं कच खूप महत्वाचं आहे. तर तुमच्या या कामासाठी खरंच खूप अभिमान वाटतो तुमचा, आणि तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज आपण इथे आलात याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या वतीनं मी आपले आभार मानते. नमस्कार.
1: नमस्कार. धन्यवाद.
2: श्रोतेहो मैत्रिणींनो, जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आताच आपण 18 अधिक नवजात बालकांना अमृतपान उपलब्ध करून देणाऱ्या वरदा भिडे अंदुरकर यांची मुलाखत ऐकलीत. त्यांच्याशी बातचीत केली होती ऐश्वर्या बेहरे यांनी. सख्यांनो, रक्तदान, नेत्रदान, अवयवदान हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आज याबाबत समाजामध्ये बऱ्याच अंशी जागरूकताही निर्माण झालेली आहे, पण मातेचं दूध दान याबाबतही सजगता वाढून आपल्यापैकी अनेकांनी यामध्ये सक्रिय योगदान दिलं तर अनेक गरजू नवजात शिशूंना, बालकांना याचा फायदा नक्कीच होऊ शकतो. आपल्या बालकासाठी आपण आई असणं किंवा आपण हे सगळं आईपण अनुभवत असताना बरोबरीनंच अनेक बालकांचीही आई होण्यातला हा जर आनंद आपण मिळवला तर खरंच ते समाधान, सुख हे नक्कीच वेगळं असणार आहे. पटतंय ना?

0: मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आता आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐकूया प्रिया जोशी यांनी सांगितलेल्या काही पाककृती. त्यांच्याशी संवाद साधला आहे अनिता ढवळे यांनी.
1: प्रियाताई, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार.
1: आज आता सख्यांना तुम्ही कोणते कोणते पदार्थ सांगणार
2: आहात? आता मी आपण जेवताना ताट म्हणले की सगळं ताट असं भरलेलं बघितलं की आपल्याला छान वाटतं. असं उजवीकडे भाज्या असतात, तसं डावीकडची बाजू पण आपल्याला वेगवेगळी, नुसतं लोणचंच काय, वेगळ्या भरीत, चटणी, कोशिंबिरी असं आपल्याला
1: बघायला आवडतं.
2: आवडतं
1: नक्कीच नक्कीच. मग मला असं वाटतं की तुम्ही आता सुरुवातीला काही चटण्या सांगणार आहात. ओके, कोणती चटणी सांगणार
2: आहात? आता सांगते दोडक्यांच्या शिरांची चटणी.
1: दोडक्याच्या
2: शिरांची
1: चटणी. बर, असंही आपण त्या शिरा सगळ्या काढून टाकत.
2: खरं म्हणजे या शिरांमध्येच सगळं सत्व
1: असतं. अरे वा, बर. मग कशी करायची?
2: चविष्ट खमंगही लागते ती.
1: हो ना हो. आणि आपल्यालाही एक समाधान की आपण जी भाजी
2: उपयोग केले,
1: आणलेली आहे, त्याचा पूर्णपणे
2: उपयोग झालेला आहे.
1: बरं, कशी करायची?
2: आता मी त्याचं साहित्य सांगते.
1: हा,
2: दोडक्याच्या शिरा साधारण अर्धी वाटी किंवा पाव वाटी, हे दोडक्यांवरती अवलंबून आहे. किती चार दोडके असेल तर थोड्या निघणार, त्याप्रमाणे साहित्य आपण कमी जास्त करून घ्यायचं. तीन ते चार चमचे तीळ, थोडीशी चिंच, थोडी म्हणजे एक तुकडा छोटासा, गुळ चवीप्रमाणे. गुळ जर गोड आवडत असेल तर घालायचं, नाही घातलं तरी चालू शकतं.
1: ओके.
2: हिरव्या मिरच्या 5 ते 6, मीठ चवीप्रमाणे. आता मी कृती सांगते. कढईमध्ये 1 चमचाभर तेल घालूया, त्यामध्ये शिरा परतून घेऊया, मिरची पण परतून.

0: घ्यायची त्याच्याबरोबर.
1: हा हा.
0: आणि वेगळ्या भांड्यामध्ये कढईमध्ये छोट्या तीळ भाजून घेऊया.
1: हा हा.
0: त्याच्यामध्ये चिंच घालूया. हे मीठ हे सगळं आपण मिक्सरला लावून घेऊया. आणि चटणी तयार.
1: मी म्हणते तेच म्हटलं की बरीच मोठी कृती
0: असेल. शिरा वाफवून घ्यायच्या तेला, तेलावर परतून घ्यायच्या मिरच्या या शिरा. त्याच्यात जर तुम्ही तीळ पण परतून घेतले तरी चालू शकतो. याप्रमाणेच आपण पडवळाच्या बियांची चटणी करू शकतो.
1: बर.
0: पुन्हा याची कच्च्या टोमॅटोची चटणी याप्रमाणे करतो.
1: बर.
0: असं वेगवेगळ्या चटण्या या पद्धतीप्रमाणे आपण करू शकतो.
1: मग पडवळाच्या बिया सुद्धा
0: हे साहित्य सगळं वापरायचं. फक्त बिया थोड्या असतील तर साहित्य कमी जास्त करूया.
1: अच्छा. हा.
0: बिया अशाच तेलावरती भाजून घ्यायच्या पडवळाच्या बिया सुद्धा आणि मिक्सरला लावून घ्यायच्या. मीठ साखर चिंच नको असेल तर तुम्ही लिंबू पिळू शकता.
1: बर.
0: असे बदल करून वेगवेगळ्या चटकमट चटण्या आपण
1: करू शकतो. वा खरंच खूप छान.
0: आणि बदल होतो डाव्या साइड मध्ये नाही तर नुसतं लोणचं आणि एक ठराविक ठरलेली शेंगदाण्याची चटणी.
1: आणि कसं होतं की लोणचं आपण घरामध्ये मोठ्या वर्णीत करून ठेवलेलं असतं त्यामुळे लोणच्याची तीच चव आपल्या समोर येते.
0: हा बदल होतो.
1: हा बदल होतो थोडासा. वा खरंच खूप छान. आणि पडवळ्याच्या बिया तर आपण अशाही काढूनच टाकत असतो. दोडक्याच्या शिरा सुद्धा
0: आपण काढूनच टाकतो.
1: हो हो. हा खरंच खूप छान. तर याच्यानंतर आपण कुठल्या पदार्थाकडे वळणार आहोत?
0: आता आपण कोशिंबीर रायता प्रकार.
1: अच्छा रायता प्रकार बघूया. ठीक.
0: याच्यामध्ये मी आता सांगताना बीटचे भरीत किंवा बीटचा रायता याचं साहित्य सांगते. दोन ते तीन बीट एक दोन मोठे चमचे शेंगदाणे कूट. मीठ साखर. कच्चा कांदा. कांदा नसला तरी चालेल.
1: बर.
0: कोथिंबीर. गोडसर दही. आंबट दही नको कारण खाल्लं जात नाही. आता याची कृती सांगते. दोन ते तीन बीट वाफवून घेऊया.
1: बर.
0: खिसून वाफवून घ्यायचे.
1: अच्छा म्हणजे बीट व्यवस्थित असे शिजवून आले.
0: शिजवून घ्यायचे म्हणजे खिसून घ्या घेऊया किंवा मग तुकडे करून जरी शिजवून घेतले तरी चालतात. अर्धवट शिजले तरी चालतात.
1: अगदी
0: हे व्हायला
1: स्मॅश व्हायला पाहिजे तसं नाही.
0: त्याच्यामध्ये ते बारीक करून घ्यायचे आपल्या हातानेच असे कुस्करून घ्यायचे. घेऊया दोन मोठे चमचे शेंगदाणा कूट घालूया. कच्चा कांदा. मीठ साखर. आणि दही असं कालवूया.
1: बर.
0: याप्रमाणे गाजर भोपळा याचाही आपण भरीत रायता. भेंडी याचा पण आपण रायता करू शकतो. आपण भेंडीचा रायता करतो तेव्हा त्याच्यामध्ये कूट नाही घातलं तरी चालतं. भेंडी अगदी खरपूस भाजून घ्यायची आणि नुसतं दही आणि कांदा घालून सुद्धा चांगला.
1: दही मध्ये आणि कांद्यामध्ये ती घालायची. वा आता बीटचा रायता झाला. आता कोणत्या पदार्थाकडे वळणार होत आपण?
0: आता कोशिंबिरी सारखंच हे पालेभाज्यांची मी पचडी सांगते.
1: अच्छा पालेभाज्यांची
0: पालेभाज्यांची पचडी साहित्य सांगते. मेथी एक पेंडी किंवा शेपू किंवा पालक कशाची आपण करू शकतो किंवा या सगळ्याची मिक्स जरी केली तरी चालू शकते.
1: बर.
0: पण शक्यतो सेपरेट केलेली फक्त मेथी म्हणजे त्याची चव आपल्याला कळते
1: मिळते. बरोबर.
0: शेपू कुणाला आवडत नाही वास वगैरे पण ह्याची पचडी केल्यानंतर एवढा वास येत नाही.
1: अच्छा.
0: आवडत असल्या शेपूची करणे. आणि हिरवी मिरची एक दोन तीन. शेंगदाणा कूट दोन मोठे चमचे. अर्धे लिंबू. मीठ साखर चवीप्रमाणे. आणि फोडणीचे साहित्य.
1: बर.
0: मोहरी जिरे हळद हिंग एक एक चमचा प्रत्येक
1: चमचा प्रत्येक
0: हे साहित्य.
1: बर.
0: आता याची कृती सांगते. भाजी स्वच्छ धुवून निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची. आणि त्याच्यामध्ये कांदा वापरायचा असल्यास वापरायचा बारीक चिरलेला कांदा. शेंगदाणा कूट. फोडणी. लिंबू पिळून. मीठ साखर. अगदी हाताने कुस्करून अशी ती पचडी कालवायची
1: कालवून घ्यायची.
0: आणि ही पचडी तयार. फक्त दही नाही वापरायचं त्याच्यात लिंबू वापरायचं.
1: हा खरं तर किती सोपी आहे ही. फक्त या सगळ्या पालेभाज्या अवेलेबल असणं गरजेचं आहे.
0: पण शक्यतो मेथी वगैरे पालक याची पचडी चांगली लागते.
1: हा मेथी पालक. हा ओके. मग ह्या पदार्थांची आपण नुसतं मेथीची पण करू शकतो.
0: मेथीची पण करू शकतो
1: किंवा नुसती पालकची पण करू शकतो.
0: शेपू ज्यांना आवडतो त्यांना नुसत्या शेपू

0: ची पण करू शकतो.
1: अच्छा,
0: पालेभाज्यांची पचडी.
1: पचडी, वा. आता कोणत्या पदार्थाकडे वळणार आहोत?
0: मी आता भाजी मधला एक प्रकार सांगते, मुळ्याची भाजी.
1: बर,
0: तर मुळ्याची भाजी म्हणजे साधारण खिसून फोडी करून असंच करतो.
1: हो,
0: पण हा जरा वेगळा प्रकार. वेगळा म्हणजे करायला सोपा, पटकन होणारा. लहान मुलं पुळ्याची भाजी खात नाहीत, त्यांना ही बटाट्याची भाजी असल्यासारखीच वाटते आणि खातात.
1: बर,
0: आपण बटाट्याची काचऱ्याची भाजी म्हणतो, तसं ही मुळ्याची काचऱ्याची भाजी.
1: बर,
0: आता मी त्याचं साहित्य सांगते. दोन तीन मुळे, एक ते दोन कांदे, तिखट मीठ, फोडणीचं साहित्य, मीठ, साखर आणि दोन चमचे शेंगदाण्याचं कोट. कृती सांगते. मुळे बारीक पातळ काप करून घ्यायचे मुळ्याचे, आणि कांद्याचेही तसेच काप करून घ्यायचे किंवा उभा चिरायचा कांदा. थोड्याशा तेलावरती दोन चमचे तेल कढईत घालूया. कांदा मुळा चांगला खरपूस परतून घ्यायचा. परतून झालं की त्याच्यामध्ये तिखट घालून, ही फोडणी तरी झालेलीच असते, तिखट मीठ आणि थोडीशी साखर आवडत असल्यास शेंगदाणे कूट घालून ही बटाट्याच्या भाजीसारखीच कुरकुरीत छान भाजी तयार होते.
1: वा, एकतर मुळ्याच्या काचऱ्याची भाजी, खरं तर आपण कोणी इमॅजिन पण करू शकत नाही. मुळा म्हटल्यावर सॅलेडवर ठेवला जातो,
0: सॅलेडवर ठेवतो,
1: कोशिंबीर
0: फोडी करून आपल्या
1: नेहमीची जशी भाजी आहे तशी
0: खात नाही,
1: आणि थोडस तिखट अशी चव असते त्याला.
0: तिखट आणि कांदा बिंदा असल्यामुळे खमंग
1: लागते. वा, खरंच खूप छान. तर प्रिया जोशी, तुम्ही इथे आलात आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आणि वेळात वेळ काढून आलात आणि छान छान पाककृती आपल्या सख्यांना सांगितल्यात, त्याबद्दल आकाशवाणी कोल्हापूर केंद्रातर्फे मी तुमचे आभार मानते. धन्यवाद.
0: नमस्कार.
2: सख्यांनो, आत्ताच आपण प्रिया जोशी यांनी सांगितलेल्या काही पाककृती जाणून घेतल्यात. त्यांच्याशी बातचीत केली होती अनिता ढवळे यांनी. तर श्रोते हो मैत्रिणींनो, आता आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. तेव्हा मी अमृता खानोलकर सादर करते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह आता आपला निरोप घेतीये. नमस्कार. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. दुपारचा एक वाजत आहे. यानंतर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: हवामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 8 जणांचा मृत्यू, 13 जण जखमी आणि पेरू इथं झालेल्या विमान अपघातात 13 जणांचा मृत्यू. देश विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करत असताना देशातले युवा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकरित्या कणखर आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं नशामुक्त भारत अभियानाचं उद्घाटन दुरस्त पद्धतीनं झालं त्यावेळी ते बोलत होते. युवकांनी नेहमीच अंमली पदार्थांच्या सेवनापासून दूर राहिलं पाहिजे आणि एक निरोगी जीवनशैली अंगीकारली पाहिजे यावर त्यांनी भर दिला. समाजाचा पाठिंबा, योग आणि ध्यानाची शक्ती या गोष्टी व्यसनांविरुद्ध लढण्यासाठी आपल्या आंतरिक शक्तीला बळकट करतात असं सांगून प्रत्येक युवकानं नशामुक्त भारत अभियानात सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. नशामुक्त भारताचा हा संकल्प असाच पुढे सुरू राहील असं प्रधानमंत्री म्हणाले.
1: आज लिया गया ये संकल्प आने वाले 100 सप्ताह तक लगातार ऐसे ही आगे बढ़ेगा. हर रविवार कला, संस्कृति, स्पोर्ट्स, मेडिटेशन, अध्यात्म और सेवा से जुड़ी गतिविधियां होगी. नशा मुक्ति का संदेश नए लोगों तक पहुंचेगा. आने वाले 100 रविवार नशा मुक्त भारत की दिशा में 100 मजबूत कदम होंगे, 100 मजबूत स्टेप.
0: या कार्यक्रमात देशभरातून सुमारे 1 कोटी युवक सहभागी झाले होते. नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत अंमली पदार्थमुक्त समाज उभारण्यासाठी जनजागृती आणि लोकसहभाग वाढावा यासाठी देशभरात दर रविवारी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून ओदिशाच्या 3 दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात त्या कटक, भुवनेश्वर, ब्रह्मपूर आणि गंजम इथं विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि शासकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. पहिल्या दिवशी त्या कटक इथं जगद्गुरु कृपालू विद्यापीठाचं उद्घाटन करणार आहेत. दुसऱ्या दिवशी गंजम जिल्ह्यात तप्तपाणी इथं मां कंधुनी देवी मंदिरात जाणार आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर आणि कटक इथं पोलिसांच्या सुमारे 40 तुकड्या तैनात करण्यात आल्या असून वाहतूक नियंत्रण, निगराणी आणि इतर सुरक्षा उपाययोजना अधिक कडक करण्यात आल्या आहेत. हातमाग क्षेत्रातल्या नवोन्मेषाला चालना देण्याच्या उद्देशानं दिल्ली आयआयटी इथं आयोजित हातमाग हॅकेथॉनच्या दुसऱ्या आवृत्तीची कथा झाली. वस्त्र मंत्रालयाच्या सहकार्यानं आयोजित या स्पर्धेत देशातल्या हातमाग क्षेत्राला नवीन उंचीवर नेण्यासाठी तंत्रज्ञान, डिझाईन आणि पर्यावरणपूरक उपायांवर भर देण्यात आला. या हॅकेथॉनमुळे वस्त्रोद्योग क्षेत्रातले नवोन्मेषक, संशोधक आणि तज्ञांना एकाच व्यासपीठावर हातमागांचं आधुनिकीकरण, शाश्वतता, बाजारपेठेत प्रवेश आणि विणकरांची उपजीविका इत्यादी मुद्द्यांवर चर्चा करता आली. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात तन्वीनं व्हिएतनामच्या 6व्या मानांकित थुई लिन इंगेयूनचा 21-16, 21-16 असा सरळ सेटमध्ये पराभव करून आपल्या कारकिर्दीतलं पहिलं BWF विश्व टूर विजेतेपद पटकावलं आहे. 17 वर्षीय तन्वीनं तैवानच्या ताई झू यिंगला मागे टाकत तैपेई ओपनची सर्वात तरुण विजेती होण्याचा मान मिळवला. 2008 सायना नेहवालनं हे विजेतेपद जिंकल्यानंतर ते जिंकणारी तन्वी पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 समारोप समारंभात आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा ध्वज आणि यजमानपदाची बॅटन अहमदाबादकडे अधिकृतपणे सोपवली जाईल. या प्रतिकात्मक सोहळ्यानंतर 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवण्याच्या दिशेनं अहमदाबादचं मार्गक्रमण होईल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं हे शताब्दी वर्ष असेल. 1930 कॅनडामध्ये हॅमिल्टन इथं पहिली राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची पदकांची लयलूट कालही कायम राहिली. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी आज जुडो आणि ट्रॅक सायकलिंग या खेळांमधून भारताला आपल्या पदक संख्येत आणखी भर घालण्याची संधी मिळेल. जुडोमध्ये पुरुषांच्या 100 किलो वजनी गटात अवतार सिंग, पुरुषांच्या 100 किलोपेक्षा जास्त वजनी गटात यश

0: अंगस आणि महिलांच्या 78 किलो वजनी गटात ईशरूप नारंग भारताचं प्रतिनिधित्व करतील तर ट्रॅक सायकलिंगमध्ये रोनाल्डो लॅन्तोजाम पुरुषांच्या 1000 मीटर टाइम ट्रायल प्रकारात सहभागी होईल. स्पर्धेच्या सांगता समारंभाच्या दिवशी आज पॅरा ट्रॅक सायकलिंगच्या स्पर्धाही होणार आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत मुष्टीयोद्ध्यांनी 7 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांसह पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावत या खेळात भारताची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. या स्पर्धेत 39 पदकं पटकावून भारत पदक तालिकेत 4थ्या स्थानावर आहे. केरळमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे 8 लोकांचा मृत्यू झाला असून 8 जण बेपत्ता आहेत तर 13 जण जखमी झाले आहेत. राज्याच्या अनेक भागांमध्ये भूस्खलन, मालमत्तेचं नुकसान आणि पाणी साठल्याची माहिती मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांनी दिली. 27 घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून 196 घरांचं अंशतः नुकसान झालं आहे. 5692 नागरिकांना 209 मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आलं आहे. मृतांचे नातेवाईक आणि घरं गमावलेल्यांना सरकार मदत करेल अशी हमी सतीशन यांनी दिली. मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. युरोपियन पर्यटकांना घेऊन जाणारं एक विमान आज पेरू इथं कोसळून झालेल्या अपघातात 11 पर्यटक आणि 2 वैमानिक अशा एकूण 13 जणांचा मृत्यू झाला. पेरू देशातल्या नाझका शहरात जगप्रसिद्ध नाझका लाईन्स पाहण्यासाठी हे पर्यटक निघाले होते. यामध्ये इटली, स्पेन आणि जर्मनीमधल्या नागरिकांचा समावेश होता. पेरूच्या अध्यक्ष केईको फुजिमोरी यांनी या अपघाताबाबत दुःख व्यक्त केलं आहे. इराण आणि मध्यपूर्वेतल्या अनेक देशांनी केलेल्या विनंतीवरून आपण इराणवरचा नियोजित लष्करी हल्ला काही काळासाठी स्थगित करत असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. युद्धबंदीबाबतच्या एका संभाव्य कराराच्या रुपरेषेवर सहमती झाल्याचा दावा या देशांनी केल्याचं ट्रम्प यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. इराणवरच्या लष्करी कारवाईसाठी आपण पूर्णपणे सज्ज आहोत, मात्र मुत्सद्देगिरीला पुढे जाण्याची संधी देण्यासाठी नियोजित हल्ला स्थगित करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. प्रस्तावित करारामध्ये होर्मुझची समुद्रधुनी तात्काळ आणि पूर्णपणे खुली करणं तसंच इराणच्या आण्विक आव्हानाचा अंत या गोष्टींचा समावेश असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. मात्र इराणनं अमेरिकेच्या या दाव्याला अधिकृत दुजोरा दिला नाही. स्पेनमध्ये स्यूटा इथल्या स्थलांतरितांच्या प्रश्नावरून स्पेन आणि युरोपियन युनियनच्या काही सदस्य देशांमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर युरोपियन युनियननं येत्या मंगळवारी तातडीची बैठक बोलावली आहे. जुलै महिन्यात मोरोक्कोमधून सुमारे 60,000 स्थलांतरितांनी स्पेनच्या भूभागावर प्रवेश केला. त्यानंतर युरोपियन युनियनमधल्या 22 देशांनी या समस्येवर एकत्रितपणे प्रतिसाद देण्याची तसंच सीमाभागात अधिक कडक नियंत्रण लागू करण्याची मागणी केली होती. भारतीय व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या चीनी नागरिकांच्या कागदपत्रांची प्रक्रिया पुढल्या आठवड्यापासून सुलभ केली जाईल असं चीनमधले भारताचे राजदूत विक्रम दोराईस्वामी यांनी म्हटलं आहे. ते शुक्रवारी बीजिंगमधल्या भारतीय दूतावासाच्या पहिल्या ओपन हाऊस कार्यक्रमात बोलत होते. हवामान विभागानं कर्नाटक, केरळ, माहे, राजस्थान आणि पश्चिम बंगालच्या काही भागात आज अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, कोकण, गोवा आणि ईशान्य भारतातही आज अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, कर्नाटक, झारखंड, मध्य प्रदेश, ओदिशा, तेलंगण, विदर्भ आणि अंदमान निकोबार बेटांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप. केरळमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 8 जणांचा मृत्यू, 13 जण जखमी आणि पेरू इथं झालेल्या विमान अपघातात 13 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी।

0: जयंत सोनुने. अमरावती जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला मान्सूनच्या विलंबामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागली. जून महिन्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्यानं पेरण्या संथ गतीनं सुरु होत्या. मात्र जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून जिल्ह्यात खरीप पेरण्यांना वेग आला आहे. कृषी विभागाच्या उपलब्ध माहितीनुसार अमरावती विभागात सुमारे 58% खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवघ्या काही दिवसांत हजारो हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना गती दिली आहे. सध्या सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, मका आणि ज्वारी या प्रमुख खरीप पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू आणि माता मृत्यूदर कमी करणे हे शासनाचं मुख्य उद्दिष्ट असून यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षमपणे काम करीत आहे. येथील सामाजिक संस्थांनी जिल्हा प्रशासनासोबत योग्य समन्वय साधून याबाबत कार्य करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ अशोक उईके यांना दिले. बालविवाह थांबवण्यासाठी सर्वांनी सामाजिक दायित्व सांभाळून मिशन मोडवर याबाबत जनजागृती करावी असंही ते म्हणाले. मेळघाटामध्ये पुरेसा औषध साठा नसल्यामुळे कोणाच्याही प्रकृतीला धोका निर्माण होऊ नये यासाठी आरोग्य विभागानं दक्षता बाळगावी. या भागामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना सक्षमपणे राबवावा असे निर्देश देखील उईके यांनी दिले. जिल्हा कौशल्य विकास केंद्रात नुकताच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी निवड मेळावा पार पडला. पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण येथील 105 रिक्त जागांसाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी तब्बल 790 उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीनं प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखती दिल्या, ज्यामधून 264 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. चिखलदरा हे पर्यटन स्थळ असून आजूबाजूच्या जिल्ह्यातील पर्यटक सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात चिखलदरा इथं येतात. चिखलदरा मार्ग हा अरुंद आणि घाट वळणाचा असल्यानं अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे परतवाडा चिखलदरा मार्गावरील वाहतूक एक मार्गी पद्धतीनं वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जारी केले आहे. त्यामुळे दिनांक 27 सप्टेंबर 2026 पर्यंत महिन्यातील प्रत्येक शनिवारी आणि रविवारी त्याचप्रमाणे शासकीय सार्वजनिक सुट्टीलगत पूर्व दिवशी दुपारी 2 वाजता ते शासकीय सार्वजनिक सुट्टीलगत नंतरच्या दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत परतवाडावरून चिखलदराकडे जाणारी वाहतूक ही परतवाडावरून धामणगाव गढीमार्गे चिखलदरा एकतर्फी जाईल. तसंच चिखलदरावरून परतवाडाकडे येणारी वाहतूक ही चिखलदरावरून घटांग मार्गे परतवाडा एकतर्फी येईल. या मार्गावरील गावांना रस्ते वाहतूक वळविण्याच्या आदेशात सूट देण्यात आली आहे. दरम्यान चिखलदरा इथं जाणाऱ्या पर्यटकांसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळानं रविवार दिनांक 12 जुलैपासून दर रविवारी अमरावती ते चिखलदरा दर्शन बससेवा सुरू केली आहे. ही विशेष बस चिखलदराला पोहोचल्यानंतर पर्यटकांना गार्डन पॉईंट, देवी पॉईंट, किल्ला पॉईंट, लेक पॉईंट, पंचबोल पॉईंट, भीमकुंड पॉईंट या प्रमुख पॉईंटचे दर्शन घडवणार आहे. ही बस अमरावतीवरून सकाळी 8 वाजता सुटून धामणगाव मार्गे चिखलदराला पोहोचेल. तसेच चिखलदरा येथून सायंकाळी 5 वाजता परतीच्या प्रवासाला निघणार आहे. ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना इयत्ता 9वी ते 11वीपर्यंत उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार टॉप क्लास एज्युकेशन इन स्कूल फॉर ओबीसी, ईबीसी अँड डीएनटी स्टुडंट्स अंडर पीएम यशस्वी ही योजना राबविण्यात येत असून जिल्ह्यात याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक सरिता बोबडे यांनी केलं आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलच्या scholarships.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे असे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरतील. टिटंबा तालुका धारणी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना झालेल्या संशयित विषबाधेच्या गंभीर घटनेची आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी दखल घेतली. त्यांनी तातडीनं धारणी आणि टिटंबा येथे भेट देऊन संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही असा ठाम निर्धार व्यक्त करत त्यांनी संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. तसेच राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये सुरू असलेली सेंट्रल किचन व्यवस्था पुढील काही दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली. टिटंबा आश्रमशाळेतील सुमारे 70 विद्यार्थ्यांना जेवणानंतर उलट्या, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास झाल्यानंतर त्यांना धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. वाचकस्वर नेहा क्षीरसागर.
1: नहीं कर पाते। कहीं ना कहीं हमें लगता है कि

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। तैपई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं विजेतेपद। ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप। आणि राज्यात विविध भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधल्या पाणीसाठ्यात वाढ। देश विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करत असताना देशातले युवा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त मानसिकरित्या कणखर आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत नशा मुक्त भारत अभियानाचं दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते। युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहावं आणि निरोगी जीवनशैली अंगीकारावी असं ते यावेळी म्हणाले। समाजाचा पाठिंबा योग आणि ध्यान साधना या गोष्टी

0: व्यसनांविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला आंतरिक बळ देतात असं सांगून प्रत्येक युवकानं नशामुक्त भारत अभियानात सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. नशामुक्त भारताचा हा संकल्प असाच पुढे सुरू राहील असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.
1: आज लिया गया ये संकल्प आने वाले 100 सप्ताह तक लगातार ऐसे ही आगे बढ़ेगा. हर रविवार कला, संस्कृति, स्पोर्ट्स, मेडिटेशन, अध्यात्म और सेवा से जुड़ी गतिविधियां होगी. नशा मुक्ति का संदेश नए लोगों तक पहुंचेगा. आने वाले 100 रविवार नशा मुक्त भारत की दिशा में 100 मजबूत कदम हो गए, 100 मजबूत स्टेप.
0: या कार्यक्रमात देशभरातून सुमारे 1 कोटी युवक सहभागी झाले होते. नशामुक्त भारत अभियानांतर्गत अंमली पदार्थमुक्त समाज उभारण्यासाठी जनजागृती आणि लोकसहभाग वाढावा यासाठी देशभरात दर रविवारी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. ज्या वेगानं तंत्रज्ञान बदलतंय त्या वेगानं आपल्या शैक्षणिक संस्थांनी तंत्रज्ञानाला आत्मसात करणं ही काळाची गरज आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. ते आज नागपूर इथं रामदेव बाबा विद्यापीठाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्ता आता जीवनातल्या प्रत्येक क्षेत्राला गवसणी घालत असून भविष्यात अनेक नोकऱ्यांच्या कामाचं स्वरूप बदलणार आहे. जग आता 6व्या औद्योगिक क्रांतीबद्दल बोलत असून रोबोटिक्स, डीप टेक, क्वांटम तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान यात प्रमुख भूमिका बजावतील असं ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग मानवतेच्या कल्याणासाठी देखील केला जात असून आरोग्य सेवांवर त्याचा सकारात्मक परिणाम झालाय. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्राला देखील एआय संबंधित तंत्रज्ञानाचा लाभ झालाय असं ते म्हणाले. राज्यात सुरू केलेल्या महाविस्तार उपक्रमामुळे शेतकऱ्यांना शेतीविषयक अचूक डिजिटल सेवा, हवामानाचा अंदाज आणि पीक व्यवस्थापनाची माहिती घरबसल्या मिळायला मदत होते. शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या बोलीभाषेत किंवा सुलभ पद्धतीनं शेतीविषयक सल्ले मिळत आहेत हे निश्चितच स्वागतार्ह आहे असं ते म्हणाले. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलंय. आज झालेल्या अंतिम सामन्यात तन्वीनं व्हिएतनामच्या 6व्या मानांकित थुई लिन एंगुएनचा 21-16 असा सरळ गेममध्ये पराभव करून आपल्या कारकिर्दीतलं पहिलं बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर विजेतेपद पटकावलं. तन्वीनं तैवानच्या ताई झुविंगला मागे टाकत तैपेई ओपनची सर्वात तरुण विजेती होण्याचा मान मिळवला. 2008 सायना नेहवालनं हे विजेतेपद जिंकल्यानंतर ते जिंकणारी तन्वी ही पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 समारोप समारंभात आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा ध्वज आणि यजमानपदाची बॅटन अहमदाबादकडे अधिकृतपणे सोपवली जाईल. या प्रतिकात्मक सोहळ्यानंतर 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवण्याच्या दिशेनं अहमदाबादचा मार्गक्रमण सुरू होईल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं हे शताब्दी वर्ष असेल. 1930 कॅनडामध्ये हॅमिल्टन इथं पहिली राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची पदकांची लयलूट कालही कायम राहिली. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी आज ज्युडो आणि ट्रॅक सायकलिंग या खेळांमधून भारताला आपल्या पदक संख्येत आणखी भर घालण्याची संधी मिळेल. ज्युडोमध्ये पुरुषांच्या 100 किलो वजनी गटात अवतार सिंग, पुरुषांच्या 100 किलोपेक्षा जास्त वजनी गटात यश धंगस आणि महिलांच्या 78 किलो वजनी गटात इश्रूप नारंग भारताचं प्रतिनिधित्व करतील. तर ट्रॅक सायकलिंगमध्ये रोनाल्डो लैतुंजाम पुरुषांच्या 1000 मीटर टाइम ट्रायल प्रकारात सहभागी होईल. स्पर्धेच्या सांगता समारंभाच्या दिवशी आज पॅरा ट्रॅक सायकलिंगच्या स्पर्धाही होणार आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत मुष्टीयोद्ध्यांनी 7 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांसह पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावत या खेळात भारताची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. या स्पर्धेत 39 पदकं पटकावून भारत पदक तालिकेत 4थ्या स्थानावर आहे. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातल्या करजगी इथल्या

अल्पवयीन बालिकेवर झालेला लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयानं काल फाशीची शिक्षा दिली. 6 फेब्रुवारी 2025 रोजी करजगी इथून ही 4 वर्षांची बालिका बेपत्ता झाली होती. या प्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या पावसामुळे धरणांमधला पाणीसाठा वाढलाय. काही धरणांमध्ये विसर्ग सुरू झाला असून काही ठिकाणी विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. पैठणमध्ये जायकवाडी धरणात सध्या 1810.361 दशलक्ष घनमीटर एवढा उपयुक्त पाणीसाठा असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या 46,617 घनफूट प्रतिसेकंद पाण्याची आवक होते. हे लक्षात घेता जायकवाडी धरणाची दारं कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन गोदावरी नदीकाठच्या परिसरातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नांदेड शहरात विष्णुपुरी प्रकल्पात 92% जलसाठा असून कोणत्याही क्षणी आता प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागतील, त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. अकोला जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळालाय. सततच्या पावसामुळे चंद्रपूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली असून जिल्ह्यातले काही मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातली बहुतांश धरणं 100% भरण्याच्या मार्गावर आहेत. यवतमाळमधलं निळवणा धरणही ओसंडून वाहू लागलंय. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेकर यांनी काल अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या पालघर जिल्ह्यातल्या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. जिल्ह्यातल्या मनोर मासवण पालघर, पालघर सरावली बोईसर तसंच बोईसर चिंचणी डहाणू या प्रमुख मार्गांची सद्यस्थिती तसंच सुरू असलेली विकासकामं आणि दुरुस्तीच्या कामांचा त्यांनी आढावा घेतला. केरळमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे 8 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण बेपत्ता आहेत. 13 जण जखमी झालेत. राज्याच्या अनेक भागांमध्ये भूस्खलन, मालमत्तेचं नुकसान आणि पाणी साठल्याची माहिती मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांनी दिली. परदेशी गुंतवणूकदारांनी जुलै महिन्यात भारतीय शेअर बाजारांमध्ये 20,200 कोटी रुपये गुंतवलेत. यापैकी 6,732 कोटींची गुंतवणूक शेअर बाजारातल्या खरेदीतून तर 13,468 कोटी रुपये प्राथमिक बाजारपेठेतून गुंतवण्यात आले आहेत. हवामान. रत्नागिरी, साताऱ्याचा घाट परिसर आणि अकोला, अमरावती यासह विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आज मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप. आणि राज्यात विविध भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधल्या पाणीसाठ्यात वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: युवावाणी या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत, यूपीएससी परीक्षेतील आयएफएस मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉ ओमकार फडतरे यांच्या डॉ दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला. सूत्रनिवेदन व निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे यांचं. सादर करते डॉ दीपक ठमके.
1: हॅलो फ्रेंड्स, युववाणी कार्यक्रमात मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. फ्रेंड्स, आजच्या कार्यक्रमात यूपीएससी परीक्षेतील आयएफएस मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकणार आहोत. चला ऐकूया.
2: हाय फ्रेंड्स, युवानी कार्यक्रमात तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. मित्रांनो, जिद्द, चिकाटी, सातत्यपूर्ण परिश्रम, स्वतःच्या अडळ विश्वास याच्या बळावर जगातलं कोणतंही ध्येय असू दे, कितीही अवघड असू दे, ते सहजरित्या गाठता येतं याचं जिवंत उदाहरण हे आपल्या समोर बसलेलं आहे. देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेतील आयएफएस इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस अर्थात वन विभागामध्ये देशातील 30व्या रँकवर त्यांची निवड झालेली आहे. ते सध्या कोल्हापूर प्री आय एस सेंटरमध्ये मार्गदर्शक म्हणून आहेत. साताऱ्याच्या संस्कार भूमीत ते वाढलेले आहेत. नागपूरच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्यांनी बीबीएससी अँड एज ही पदवी संपादन केली आणि पशुवैद्यकीमधील फ्रीलान्स सर्जरी ते अगदी आवडीने करत होते आणि त्याचबरोबर यूपीएससीचा अभ्यासही करत होते. असे आपले मित्र डॉक्टर ओमकार सुनील फडतरे आज आपल्या सोबत आहेत. त्यांचा प्रवास केवळ वैयक्तिक यशाचा नाही तर मेहनत, शिस्त, संयम आणि समाजाप्रती काहीतरी आपलं देणं आहे या बांधिलकीतून प्रवास त्यांनी केलेला आहे. या प्रवासातील अनुभव, आव्हाने, यशाचं योग्य नियोजन आणि भावी ध्येय या सर्व बाबींबद्दल ते आज आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहेत. तर अधिक वेळ न घालवता युपीएससी मधील आयएफएस इंडियन

0: फॉरेस्ट सर्विस मधील देशातील तिसरावी रँक मिळवणारे डॉक्टर ओमकार सर यांचं आपण सर्वप्रथम स्वागत करूयात. सर, आकाशवाणी कोल्हापूरच्या स्टुडिओमध्ये अगदी हार्दिक स्वागत आहे, मनापासून अभिनंदन सर.
1: खूप खूप धन्यवाद सर.
0: सर्वात प्रथम आपण युपीएससी करावी असं तुम्हाला का वाटलं?
1: सर, असं अचानक एका दिवशी माणूस उठतो आणि युपीएससी करायचा निर्णय घेतो असं नाहीये. अनेक कारण आहेत आणि एक प्राथमिक कारण मला वाटतं की पश्चिम महाराष्ट्रात मला नाही वाटत असं एकही युवक आहे की ज्याच्या मनात कधी युपीएससीचं किंवा एमपीएससीचं स्वप्न आलं नसेल. ते बहुतेक आपल्या मातीचं एक वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. तसं लहानपणापासून म्हणजे बऱ्याच गोष्टींसाठी मी भयंकर असं क्युरियस असायचो. की आता मी एक छोटा प्रसंग सांगायचं म्हटलं की वडूज म्हणून एक सातारा जिल्ह्यात एक शहर आहे, तिथे आम्ही वास्तव्यास होतो. तिथं साधी एक वीज मिळवायला आम्हाला एक वर्ष थांबावं लागलं, फक्त वीज कनेक्शन. मी लहानपणापासून वाटायचं की का बरं विलंब लागतो, कारण ते पैसे मागायचे. वडील म्हणायचे नाही, हे नाही जमणार. नंतर फक्त एक साधारण पूल दुरुस्त व्हायला 4-4 वर्ष का बरं लागतात. मला स्वतः जेव्हा ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं होता, वय वर्ष 18 झालं तेव्हा मी म्हटलं की नाही, मी कुठला 1 रुपया देणार नाही. एजंटचा फार त्यावेळी म्हणजे भयंकर प्रादुर्भाव होता, तर मी म्हटलं नाही, एजंट नाही देणार, मी ऑनलाईन करणार सगळं. तर मला त्यांनी रिपीट केलं, मला फेल केलं त्या परीक्षेत. की म्हटलं ठीक आहे, मी फेल होईन, पण जो सरळ मार्ग आहे त्याच मार्गाने मी लायसन्स काढणार. मग त्यासाठी मला 2 वर्ष लागली, कारण मी नागपूरवर येऊन साताऱ्यात वगैरे काढायचो. मग ह्यामुळे एक आत वाटायचं की त्रास का होतो प्रशासनाचा, नागरिकाला प्रशासन आपल्या मदतीला आहे, त्रास द्यायला नाही. त्यावेळी म्हणजे असं युपीएससीचं काही डोक्यात नव्हतं. कॉलेजमध्ये गेलो, कॉलेजमध्ये अभ्यास वगैरे व्यवस्थित चालू होता, जे क्लिनिकल प्रॅक्टिस असायची ती सुरू होती. आणि त्यावेळी एक प्राध्यापक मला म्हणायचे की तू लीडर चांगला आहेस. मी जनरल सेक्रेटरी झालो फायनल इयरला कॉलेजचा,
0: जीएस.
1: तर तू इकडं प्रयत्न कर, कारण तुझ्याकडे ते पोटेन्शियल आहे, तर तुझंही कल्याण होईल, तुझ्यामुळे लोकांचं कल्याण होईल. कारण मी ते ऍक्टिव्ह फार जास्त होतो अभ्यासक्रमाव्यतिरिक्त. अभ्यासात चांगलाच होतो मी, म्हणजे त्यात काही वाद नाही, पण बाकीच्या गोष्टींमध्ये पण. असं एक कॉलेजमधला एकही प्रांत नव्हता म्हणजे ज्यात माझा सहभाग नव्हता. आणि त्यात जर मुलांचे विद्यार्थ्यांचे जे कळकळीचे मुद्दे होते त्यासाठी तर मी भयंकर आग्रही असायचो. मला वाटायचं की आपल्यात ती एक ओढ आहे की स्वतःचा स्वार्थ म्हणजे काही न बाळगता फक्त दुसऱ्यासाठी काहीतरी काम करायचे. ह्या सगळ्यांमुळे मग फायनल इयरला विचार केला, म्हणजे सगळी आमची अख्खी बॅच जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या एक्झामची एंट्रन्सची तयारी करत होती, तेव्हा मग फायनली विचार केला की इंटर्नशिपला असताना की आपण घेऊया रिस्क आणि करूया युपीएससी. अशा प्रकारे हा प्रवास सुरू झाला.
0: ओमकार सर, युपीएससी देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते, यामध्ये यश मिळाल्यानंतर तुमच्या काय भावना होत्या?
1: प्रामाणिकपणे सांगायचं गेलं तर मला कळालंच नाही नेमकं काय झालं. की ज्यावेळी संध्याकाळी 7:30 वाजता साधारण यादी आली, ग्रुपवरती लिस्ट आली, आणि मी गेली 5 वर्ष पूर्ण ह्या परीक्षेच्या आत, 21 पासून मी ही परीक्षेच्या या सायकलमध्ये आहे. 4 अटेम्प्ट फॉरेस्टचे झालेले माझे, आणि मी गेल्या वर्षात म्हणजे 2 इंटरव्ह्यूला वगैरे जाऊन आलेलो युपीएससीच्या. त्यामुळे जी पीडीएफ येते त्या पीडीएफ मध्ये माझं नाव टाकणे आणि नो मॅच फाउंड ह्याची मला सवय झाली. की म्हटलं ह्यावेळी तसंच असणार, अरे दरवेळी कसं माझ्या धाडस होत नव्हतं, नो मॅच फाउंड बघायचं मला कंटाळा आलेला. ह्यावेळी पण तशीच अपेक्षा होती की ह्यावेळी काय वेगळं झालं नसणार आहे. तरी पण म्हटलं तर बघूया एकदा नाव टाकून. तर तिथं OMKR टाईप केलं आणि दिसलं मला की 2 मॅच फाउंड असं आलं तिथं. म्हटलं यार देशात 2 ओंकार असतील का हे आधी? म्हटलं यार एक तरी माझा असावं, बघितलं पहिलाच मी होतो.
0: अरे
1: तर मग त्यावेळी म्हणजे कळलं नाही की चल यादीत नाव आहे. लगेच आई वडिलांना कॉल केला, आईला कॉल केला, आईला कळालंच नाही. आईला म्हटलं की आई सिलेक्शन झालंय. ती म्हटली कशात झालंय? तिला म्हटलं अगं फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये रँक आलाय. तिला विश्वास बसला ना, खरं बोलतोय का तू? म्हटलं खरंच झालेला आहे. मग मग मित्रांचे कॉल यायला लागले, मग तिथून सुरू झालं. मग 2-3 दिवस काय कळत नव्हतं. त्यानंतर थोडस आता जरा मग ते पचायला वेळ लागला. मग आता कळलंय की चलो फायनली आपण प्रशासकीय व्यवस्थेमध्ये गेलेलो आहे.
0: सर, तुमचं बालपण ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला साताऱ्याच्या मातीमध्ये घडलेलं आहे, तर या बालपणाचे कोणते संस्कार आणि अनुभव आजच्या यशाच्या पाठीमागे आहेत असं मला वाटतं?
1: सातारा म्हटलं की आपल्या समोर म्हणजे उभं राहतं ते राजधानी सातारा. हे ऐकत आम्ही लहानच मोठं झालेलो आहे, त्यामुळे आमची इच्छा असो नसो कळत न कळत इतिहासाचे भयंकर संस्कार आमच्यावर झाले. मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचं नव्हतं छत्रपती शाहू अकॅडमी, म्हणजे शाहू महाराज कोल्हापूरचं वेगळे, साताऱ्याचे संभाजीराजांचे जे पुत्र थोरले शाहू महाराज, तर त्यांच्या नावानं ती शाळा होती. आणि साताऱ्यातले जे महाराज आहेत तेच त्या शाळेचे व्यवस्थापक होते. त्यामुळं दर शनिवारी अजिंक्यतारा जो किल्ला आहे साताऱ्यातला, तिथं जाणे आणि तिथं म्हणजे अजिंक्यताऱ्याची स्वच्छता मोहीम होती, त्यात म्हणजे आम्ही पर्सनली खूप जास्त काम केलेलं आहे 7-8 वेळ वगैरे असताना. तर मग ह्यातून ना नकळत एक महाराजांचे फक्त शिकवणच आमच्या खाणी पडत नव्हती, तर आम्ही असा हातभार लावल्यामुळे असं वाटत होतं की आजच्या काळात आपण पण महाराजांच्या मावळ्यांपेक्षा काही कमी नाही. आणि म्हणजे आयडियल ज्याला म्हणतात शाळेत कंटिन्यू विचारलं जायचं तुमचा आयडियल कोण आहे, म्हणजे ना प्रत्येकाचा आयडियल शिवाजी महाराज.

0: पण त्याच्या पलीकडे ना मग हे वाटायचं की आजच्या काळात आपण महाराजांचं साठी म्हणजे मी काय करू शकतो. आता आपल्याला म्हणजे विचार जर त्यांचे लहानपणापासून पण ऐकतोय, मी वेगळं काय करू शकतो त्यातून. तर त्यामुळे मग महाराज ऍज अ प्रशासक मला भयंकर आवडायचे, त्यामुळे इतिहासाची ओढ निर्माण झाली. मग आई वडील शिक्षक असल्यामुळे घरी पुस्तकांची काही कमतरता नव्हती, महाराजांची भरपूर पुस्तकं वाचली. मग ते त्यातलं महाराजांचा जो प्रशासकाचा जो अँगल आहे तो भयंकर आवडायचा. मग तिथून ती बीजरवली गेली असं मला वाटतं की त्यामुळेच मग कॉलेजमध्ये असताना पण की लोकांसाठीच म्हणजे आपण झगडलं पाहिजे ही जी वृत्ती तयार झाली त्याच्या मागे ती महाराजांची शिकवण असं मला वाटतं.
1: सर तुम्ही आताच म्हणला की तुमचे आई वडील शिक्षक होते, तर घरातील शैक्षणिक वातावरणाचं तुमच्या विचारविश्वावर आणि व्यक्तिमत्वावर कसा प्रभाव पडला?
0: सगळं श्रेय आई वडिलांचं आहे. जे काही आज इथं मी बसलेलो आहे त्याचं 100% श्रेय आई वडिलांचं आहे. म्हणजे त्याचं कारण म्हणजे हे फक्त सांगायचं म्हणून नाही, पण शिस्त नावाचा जो प्रकार होता, आई वडील म्हणजे भयंकर शिस्तीचे शिक्षक होते ते. असं ऍज अ शिक्षक मी वडिलांना बघितलं नाही, पण त्यांचे जे विद्यार्थी होते त्यांच्याकडून ऐकायचो. घरी पण अशी बोलायची परवानगी नव्हती की शांत बस. ते ज्या शाळेत जसे ते शिक्षक होते तसे घरातही आमच्यासाठी ते शिक्षकच होते. त्यांच्याकडून डिसिप्लिन हा जो प्रकार आहे ना ह्या म्हणायला लागला की सकाळी वेळेवर उठणे, वेळेवर झोपणे, अभ्यासाचं कसं करणे, हे जे नियोजन जे धडे मिळाले ना की फक्त अभ्यासच नाही एकूण तुमच्या आयुष्याचंच नियोजन किती सुरळीत पाहिजे की जर यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल. मग प्लॅनिंगला किती महत्व दिलं पाहिजे की प्रत्येक गोष्ट विदाऊट नियोजन कुठलीच गोष्ट तुम्ही आयुष्यात केली नाही पाहिजे, हे सगळं आई वडिलांकडून दोघांकडून ते मिळत गेलं. आणि कदाचित त्यामुळेच आता युपीएससी सारख्या परीक्षेत तर सगळं महत्व प्लॅनिंगच आहे की तुमचं शेड्यूल कसं असतं ह्याच, फक्त अभ्यासाचं नाही तर एकूण तुमच्या दिनचर्येच कसं वेळापत्रक तुम्ही ठरवता. हे सगळे धडे लहानपणापासून आई वडिलांकडूनच मिळाले आणि त्याच हे देत काय.
1: शालेय जीवनामध्ये तुम्ही अभ्यासामध्ये सातत्य राखलंच होतं, तर या शालेय जीवनातील अशा काही आठवणी ज्या कटू असतील, गोड असतील, ज्या मनामध्ये अजूनही आहेत, अशा कोणत्या आठवणी आहेत?
0: एक प्रसंग सांगतो मी. मी शाळेतही 9वी-10वी स्कूल कॅप्टन होतो, तर त्यामुळे कसं झालं म्हणजे आता प्रामाणिकपणे जर सांगायचं गेलं तर ते जे पौगंड अवस्था आपण ज्याला म्हणतो तशी होती ती. आणि शाळेत हुशार होतो, बाकीच्या एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये चांगला होतो, त्यामुळे ना शिक्षकांचं विशेष लाडका होतो मी. त्याचा ना मी 10वीत असताना गैरफायदा घ्यायला लागलो. म्हणजे अभ्यास करत होतो पण शाळा बुडवणे हे असले काहीतरी प्रकार करायला लागलो मी. एका शिक्षिकेने ज्यांचा मी सगळ्यात फेवरेट होतो त्यांनी अख्ख्या शाळेसमोर मी स्कूल कॅप्टन असताना मला काय अंशिलात लगावलेली. तो मी शाळेत असताना पहिली ते 10वी पहिल्यांदा मार मी 10वीत खाल्लाय. मी कधीही मार नाही खाल्ला शिक्षकांचा, कारण मी सिन्सिअर कॅन्डिडेट होतो. 10वीत पहिल्यांदा मार खाल्ला आणि त्यावेळी म्हणजे मला कळलंच नाही की आत्ता झालंय काय आयुष्यात. ते बघायला अख्खी शाळा आलेली की कुणी मार खाल्लाय, हा माणूस मार्गास काय खाऊ शकतो. पण मी असं काय केलं नव्हतं, फक्त मी त्यांना कुठेतरी मी गाडीवर फिरताना दिसलेलो आणि त्यांना ते इन जनरल माय बिहेव्हिअर मधले काही चेंजेस वगैरे कळालेले. तर ती गोष्ट माझ्या खूप ध्यानात राहिली की जे तुम्ही बाकीच्या गोष्टीत चांगलं असतं पण तुम्ही जर चुकलं ना तर तुमचं कान धरणार कोणतरी पाहिजे. घरी आई वडील होतेच पण शाळेत म्हणजे शिक्षकाची जागा दुसरं कोण घेऊ शकत नाही. आणि त्या प्रसंगानं मला ऍक्च्युअल जी थोडीफार सिन्सिअरिटी माझी कमी होत चाललेली त्याला परत त्यांनी ट्रॅकवर आणलं. तर तो प्रसंग असं मला विशेष लक्षात राहण्यासारखं आहे.
1: तुम्ही 11वी-12वी सायन्स केलं, 12वी सायन्स नंतर बरेचसे मार्ग होते, परंतु तुम्ही पशुवैद्यकीय क्षेत्रच निवडलं, तर हे पशुवैद्यकीय क्षेत्रच का निवडायचा विचार केला तुम्ही?
0: डॉक्टर बनावं असं मला म्हणजे 10वीत असताना वेगळं असं वाटायला लागलं की आपण डॉक्टर बनवा, कारण का ऍक्च्युअल सायन्स जेव्हा सुरू झालं 9वी-10वीत तर तेव्हा बायोलॉजीकडे एक नॅचरल कल दिसायला लागला. फिजिक्स केमिस्ट्री आवडत होतं पण बायोलॉजीकडे एक कल दिसायला लागला, त्यामुळे 11वी-12वी सायन्सच घेतलं. आणि मग 12वीत असताना आपण MBBSला ट्राय करू, त्यावेळी CET होती 200 मार्कांची, तर जनरलचं कॅन्डिडेट होतो मी आणि मला माहिती होतं की मार्क खूप जास्त लागतात कुठल्याही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळायला. त्यावेळी वेटरनरी वगैरे काहीही माहिती नव्हतं पण काही मार्क कमी पडले आणि मला म्हणजे ती आयडिया आली की MBBS तर आपल्याला नाही मिळू शकत, मग आता काय करायचं. BAMS PDS हे ऑप्शन होते, मला माहितच नव्हतं वेटरनरीचं काय. वडिलांना याची आयडिया होती, वडील म्हटले की वेटरनरीची एक डिग्री चांगली आहे, तुझ्या मार्कांवर तुला नागपूरचं चांगलं कॉलेज मिळेल, तर तू तिथं प्रवेश घ्यायचा. मग कधी ह्याच्या आधी वडिलांना कधी प्रश्न विचारले नव्हते. म्हटलं जर वडील म्हणतात ते बरोबर असेल. आणि रिपीट करणं हा जरा म्हणजे तो टायबू होता, म्हणजे 2015ची गोष्ट सांगतोय मी, तो टायबू होता त्याकडे की एक वर्ष घालवणं म्हणजे म्हटलं ठीक आहे एक वर्ष गॅप घेण्यापेक्षा वडील म्हणतायत नागपूरला मिळतंय तर घेऊन टाकू. आणि मग अशा प्रकारे वेटरनरीला गेलो.
1: नागपूरला तुम्ही ऍडमिशन घेतलं, कॉलेजचे दिवस हे गोल्डन डेज मानले जातात आयुष्यातील, अगदी लक्षात राहतील, मनात राहतील असे ते दिवस असतात. तर या BBSC NIH या पदवी दरम्यान असे कोणते आठवणी आहेत की ज्या तुम्हाला अजूनही लक्षात

0: सर जर साडेपाच वर्षाची डिग्री होती माझी बीबीएससी आणि डीएचची, मला त्यातला प्रत्येक प्रत्येक दिवस आठवणच आहे. म्हणजे अजूनही जर मला कधी विचारलं की इफ यू हॅव टू रिलीव्ह एनी ऑफ युअर पास्ट लाईफ, तर मी परत म्हणेन कॉलेजचे दिवस,
1: कॉलेजला जाईल,
0: कॉलेज परत कॉलेजला जाईल. कारण का फर्स्ट इयर पासून अशी एक आठवण नाही, असंख्य असंख्य आठवणी आहेत कॉलेज. म्हणजे फर्स्ट इयरला म्हणजे विशेष करून आमचं नागपूर कॉलेजचं जरा कल्चर स्ट्रिक्ट होतं की तिथं हेल्दी इंटरॅक्शन खूप जास्त असायचं सिनियर ज्युनियर मध्ये. तर त्यामुळे जी शिस्त कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला लागली, म्हणजे त्यांनी जे व्यक्तिमत्व जे बदललं ना, मी आता एक किस्सा नाही सांगणार, मी इन जनरल ओव्हरऑल पर्सनॅलिटीज हे सांगतो की मी कधी पश्चिम महाराष्ट्र सोडला नव्हता आधी. पश्चिम महाराष्ट्र आणि जास्तीत जास्त मुंबई, एवढंच माझ्यासाठी महाराष्ट्र म्हणजे एवढंच होतं. मी नागपूरला गेलो तिथून थेट, मग मला माहितच नव्हतं आपल्याकडे कसं या भागामध्ये की विदर्भ मराठवाडा आपण जोड शब्द म्हणून वापरतो, आपल्याला माहितच नाही की तो भाग कसा आहे, तिथले माणसं कसे आहेत. मग जेव्हा नागपूरला गेलो आणि मग सगळे मित्र माझे मराठवाडा विदर्भातले, इकडची माणसं कमी होती तिथं, मी एकटाच होतो सातारा जिल्ह्यातला. मग माझी मैत्री त्यांच्याशी झाली, त्यांच्याशी बोलताना कळलं की महाराष्ट्र म्हणजे विविधता आपण ज्याला म्हणतो या देशाची, ती तिथं गेल्यावर कळली की जे जंगलातून गडचिरोली गोंदिया चंद्रपूर मधून जी मुलं आलेली, त्यांचं बॅकग्राऊंड कसं आहे, मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागातून जे आलेली त्यांचं बॅकग्राऊंड कसं आहे. आणि गव्हर्नमेंट कॉलेज म्हटलं ना की तिथं जास्त म्हणजे आर्थिक परिस्थिती ज्यांची कमकुवत आहे असे जास्त लोक असतात. म्हणजे माझे आईवडील शिक्षक असल्यामुळे मी बरे होतो, म्हणजे श्रीमंत नव्हतो आम्ही, पण चांगल्या परिस्थितीत होतो. पण जिथं शेतमजुराची मुलं बघितली, म्हणजे जे आई दुनी मंडी करते यांची मुलं बघितली, आणि आमच्याकडे म्हणजे युनिटीवर भयंकर जोर होता कॉलेजमध्ये, त्यामुळे त्यांच्या आमच्यामध्ये कुठला फरक नव्हता. ह्या गोष्टीने मला जो एक दुसरा पॉईंट ऑफ व्ह्यू दिला ना की त्यांच्या भावना समजून घेणे, त्यांच्याकडे कम्पॅशनने बघणे, ह्यानी जे संस्कार घडवले कॉलेजने, मग ह्यासाठी तर मी अजन्म ऋणी आहे त्या कॉलेजचा. कारण का बाकीच्या कॉलेजेसमध्ये कसं होतं की जे आर्थिक स्तरामध्ये जे विद्यार्थी बसत नाहीत, म्हणजे ते तुमचे मित्र होत नाहीत, तुमचे मित्र कायम तुमच्या स्तरातलेच असतात. आमच्या कॉलेजमध्ये तसं नव्हतं, म्हणजे माझ्या सगळ्यात जवळचा मित्र हा त्याचे वडील त्यांच्याकडे शेती नाही, शेतमजुरी करतात, हा सगळ्यात जवळचा मित्र होता. आणि एक माझा रूममेट असा होता की त्याचे आई वडील डॉक्टर होते एमबीबीएस, त्याच्या घरात 27 डॉक्टर होते, पण तरी तो इकडे आलेला. माझे म्हणजे भयंकर विषमता असणारी मी तेही बघितली, म्हटलं पण सगळे एकसारखेच राहतात, म्हटलं हे खूप विशेष आहे. आणि ते त्यातून मी खूप धडे घेतले की मी जो माझा संकुचित दृष्टिकोन आहे की समृद्धी म्हणजेच महाराष्ट्र की नाही, तसं नाही. महाराष्ट्र म्हणजे खूप जास्त मोठा आहे, जिथं आदिवासी पण आपलेच आहेत आणि हे दुष्काळी पण आपलेच आहेत.
1: जीवभावाची मैत्री असते, त्या मित्रांबद्दल काय सांगाल?
0: म्हणजे आता ते मित्र नाहीत राहिले, ते कुटुंब आहे माझं. मग मी जेव्हा पण आता कॉलेजमध्ये तर ठीक आहे, म्हणजे आम्ही मित्र होतोच, पण त्या मैत्रीची किंमत मला कॉलेज झाल्यानंतर खरं कळली. कारण का सगळे मित्र पोस्ट ग्रॅज्युएशनला गेले, चांगले जॉब लागले, पशुवैद्यकीय विकास अधिकारी म्हणून, पशुधन विकास अधिकारी म्हणून आज ते क्लास वनच्या पदावर संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत आहेत. पण माझं इथं सिलेक्शन होत नव्हतं युपीएससी मध्ये, पण ते मला कायम म्हणायचे की ओंके काही येऊ दे, तू इकडे यायचं नाही, तू हेच करायचं, तू ह्यासाठीच म्हणलंय, तू हेच करायचं. एकही जण मला कधी म्हणलं नाही ठीक आहे आजचं नाही उद्या होईल, उद्या नाही परवा होईल, पण तुझं होणार 100%. मग काही मित्रांचे लग्न व्हायला लागले, मग आपण असं ते माग राहिल्याची भावना निर्माण होते ना की माग राहिलो आपण, आपले मित्र पुढे जायला लागले, आयुष्याचं त्यांचं समोर सरकत आहे, मी तिथंच आहे अजून. त्यांनी जी खंबीर साथ दिली, आणि यशाला खूप बाप असतात, अपयशावेळी कोणी विचारत नाही तुम्हाला, पण असं काहीच झालं नाही. जेव्हा रिझल्ट नाही यायचा, म्हणजे मित्रांचे मला सिलेक्ट झाल्यानंतर फोन कमी आले, सिलेक्ट नव्हतो होत मी त्यावेळी जास्त कॉल यायचे मला की ओके कसं आहे ठीक आहे का. ते धाराशिवला जायचं, मी धाराशिवला काही काळ होतो, तर तिथं जाण्यामाग एक कारण तेच होतं की तू एकटा राहू नको इकडे ये. आम्ही मित्र काही सोबत होतो तिथं, मग मी पशुवैद्यकीयची सेवा बजावली तेव्हा. त्यामुळे अपयशात जी मित्रांनी साथ दिली त्यासाठी मी म्हणजे मित्रांचं ऋणी नसतं राहत, पण तेच माझ्यासाठी म्हणजे सर्वस्व.
1: तुम्ही कॉलेजला असताना युपीएससी करायचं ठरवलं की कॉलेज झाल्यानंतर?
0: कॉलेजच्या फायनल इयरला इंटर्नशिप मध्ये असताना.
1: तर असं काय घडलं की शेवटच्या वर्षामध्ये इंटर्नशिपला असताना की आपण युपीएससीची तयारी करावी, हा नेमका विचार कसा आला तुमच्या मनामध्ये?
0: थर्ड इयरला असताना प्रत्येक जण हा विचार करतो की पोस्ट ग्रॅज्युएशनला डिपार्टमेंट कुठलं पाहिजे आपल्याला. माझ्याही डोक्यात तेच चालू की माझा कल कशात आहे. मग फोर्थ इयर फायनल इयर मध्ये गेल्यावर ते सॉलिडिफाय होतं जे काय तुमचा विचार असेल तो. मी कायम हाच विचार करायचो, घरच्यां म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य होतं मला, तुला वाटेल ते कर. मग मी हे विचार करायचो करिअर असं निवडलं पाहिजे की ज्यातून ते म्हणतात ना मेक पॅशन युअर प्रोफेशन,
1: समाधान.
0: हा ते की ज्यात खरं समाधान लावेल ना आणि मजा येईल असं काम करायचं. मी जे करत होतो त्यात मला मजा येत नव्हती असं नाही, म्हणजे भयंकर आवडतं मला मेडिकल प्रॅक्टिस, ही आवडीचीच गोष्ट आहे माझ्या. पण वाटत होतं की जो आपल्या पर्सनॅलिटीचा एक वेगळा अंग आहे की जो डायव्हर्सिटी मागतो ती मला कुठे मिळेल, तर मग ते त्यावेळी म्हणजे युपीएससी कळलेलं की युपीएससी

0: सी परीक्षा आहे, म्हणजे हे आपण करू शकतो. मग प्राध्यापक सांगणारे होते. म्हणजे आमच्या कॉलेजला कल्चर नव्हतं अजिबात यूपीएससीचं, कुठला सिनियर कोण सिलेक्ट झाला नव्हता, कोणती तर अभ्यास करणारही नव्हतं. पण मग म्हटलं की हा एक प्रांत की जो आपण सोकळू शकतो. आणि प्राध्यापकांनी विशेष मला, म्हणजे मी आता नाव घेतलं पाहिजे, डॉक्टर चेतक पंजाबाई सर, मेडिसिनचे आमचे प्रोफेसर होते, सुधीर कवेटकर सर आमचे न्यूट्रिशनचे प्रोफेसर होते, की ज्यांनी मला सांगितलं की तुझ्यात पोटेन्शियल आहे आणि ह्या सवयच नको होऊ देऊ तू, म्हणजे तू करशील. त्यांनी मला विचारलं की तुला काय करायचं, म्हटलं सर मला असं वाटतंय की मी शिक्षक चांगला होऊ शकतो, मला असं आवडतं लोकांशी संवाद साधायला शिकवायला. म्हणजे हो चांगला शिक्षक होशील, पण तू हा विचार कर तू त्यापेक्षा चांगला आयएएस होशील. त्यांनी खरं म्हणजे त्यांनी मला फोर्सच केला एका प्रकारे की तू हेच कर. कितीही वर्ष लागू दे, पीएचडी करून असिस्टंट प्रोफेसर व्हायला जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा कमी वेळात तू आयएएस हो. मग अशा काही घटना घडत गेल्या की ज्याच्यामुळे मी इकडे वळलो.
1: कॉलेज झाल्यानंतर तुम्ही फ्रीलान्स सर्जरी आणि फिजिशियन म्हणून काम करत होता, तर तो अनुभव कसा होता आणि त्या अनुभवाचा या तुमच्या यूपीएससी परीक्षेमध्ये अगदी इंटरव्ह्यू पर्यंत तुम्हाला वैयक्तिक अनुभव कसा आला आणि फायदा कसा झाला?
0: सर यूपीएससीचा अभ्यास करताना ना, म्हणजे आपण सगळे ऐकतो की सर्वमान्य एक 8-10 तास तर करावाच लागतो, खोलीत बंद करून घ्यावं लागतं, हे सगळं खरे, हे सगळं मी करत होतो. पण ह्या सगळ्या ना एका पॉईंट नंतर म्हणजे त्याचं प्रेशरच जास्त येतं तुम्हाला की बाहेर गेलं पाहिजे काही अभ्यास, म्हणजे किती काळ करणार ना, ह्युमनली इम्पॉसिबल आहेत काही गोष्टी. एक वर्ष दररोज 10 तास तुम्ही नाही अभ्यास करू शकत, 365 दिवस करूच नाही, इम्पॉसिबल आहेत. ह्यासाठी काहीतरी वेगळं पाहिजे तुम्हाला करता यावं, आणि ते बेस्ट होतं की ते माझं क्वालिफिकेशन. त्यामुळे मग मी दिल्लीला काही काळ होतो, क्लास नाही केला म्हणता पण अभ्यास करायला मी दिल्लीला होतो. मग तिथं असताना पण जे आमच्या घरमालकांचं एक कुत्रं होतं, मी त्याच्याकडे जा त्याचे ट्रीटमेंट कर, मग घरमालक भाडं कमी करून द्यायचे, अशा काही गोष्टी. मग दिल्ली जे भटके कुत्रे होते म्हणजे ते त्रास देत होते, मला स्वतः एक कुत्रं चावलं, त्यावेळी मग ते त्याची गाडी बोलव, त्यांच्यासोबत त्या कुत्र्यांची सर्जरी कर, अशा गोष्टी घडल्या. त्यामुळे असं वाटत होतं की मी यूपीएससीच नाही करत, की जे माझं क्वालिफिकेशन आहे त्याचा पण काहीतरी उपयोग करतो. आणि नंतर मग जेव्हा लंपी स्किन डिसीज ही जी साथ महाराष्ट्रात आली आणि ओव्हरऑल देशभरातच आली, मग एकूण पैशावधकांची कमी होती, भरपूर जणांवर दगावत होती त्या आजारामध्ये, तर म्हटलं मग मी काहीतरी करू शकतो त्यात. आणि सलग 2 प्रिलिम्स मी फेल झालेलो त्या काळी, आणि मला असं डिप्रेशन आलेलं, म्हटलं ह्यातून जर बाहेर पडायचं असेल तर माणसांमध्ये गेलं पाहिजे. त्यांनी मला वाचवलं, सिव्हिल सर्व्हिसेसचे 2 आणि फॉरेस्ट सर्व्हिसचा 1 असे मी एकूण यूपीएससीचे 3 इंटरव्ह्यू दिले. म्हणजे ते जे यूपीएससी भवन आहे तिथे मी 3 वेळा जाऊन आलेलो आहे, आणि तिन्ही वेळा म्हणजे अर्धा तासाचा 1 इंटरव्ह्यू चालतो, तिन्ही वेळा माझा अख्खा इंटरव्ह्यू हा व्हेटरनरीवरच गेलेला आहे. कारण का तेच जे मी आता सांगतोय ते तिथं एक मेन्शनही होतं त्या फॉर्म मध्ये मी लिहिलेलं की माझं ऑप्शनल पण व्हेटरनरी सायन्सच आहे, ग्रॅज्युएशन तेच, नंतर मी असं फ्रीलान्स काम पण करतो. त्यामुळे मोस्टली प्रश्न त्याच्यावर गेले आणि प्रामाणिकपणा दिसतो त्यांना की तुम्ही जे सांगताय ते पटतं समोर ज्याला. मग त्यामुळे इंटरव्ह्यू मध्ये तर विशेष फायदा मला माझ्या बॅकग्राऊंडचा झाला.
1: तुम्ही आता सांगितलं की दिल्लीमध्ये बऱ्याचशा भटक्या कुत्र्यांच्या सर्जरी तुम्ही केली, तर तो अनुभव कसा होता?
0: विद्यार्थ्याला ना एक फॅमिली सस्टेन करेल एवढं तुम्ही फक्त सर्जरीतून पैसे कमवू शकता. आणि तो अनुभव म्हणजे मला हे माहिती होतं की हे मला पूर्ण वेळ करायचं नाही. ते काय झालं, मला स्वतः कुत्रा चावला आणि काहीच मी त्याला प्रोव्होक न करता कुत्रा मला चावला. याचा अर्थ म्हटलं हे रेबिट डॉग आहे, म्हणजे ह्याला रेबिट झालेला कुत्रा आहे, म्हटलं ह्याची शस्त्रक्रिया झालीच पाहिजे. पण मग त्या रेबिट डॉगची शस्त्रक्रिया नाही होऊ शकत. मग मी बाकीचे जे कुत्रे होते गल्लीतले त्यांच्याशी ती गाडी बोलवली महापालिकेला सांगून, त्या गाडीत बसून गेलो आणि मी खूप शस्त्रक्रिया नाही, तिथे फक्त 1 दिवस होतो, 1 दिवसच केलं मी, माझं समाधान झालं की चल मी काहीतरी केलं. कारण पण आपलं मेन ध्येय काय यूपीएससी, तर त्यामुळे मग ते लगेच परत आलो. फक्त त्याचं मला हे काय झालं की मी जे शिकलोय कॉलेजमध्ये ते अजूनही आहे माझ्यात, एवढं मला जाणवलं की अजून विसरलं नाही सर्जरी कशी करायची.
2: फ्रेंड्स, आताच आपण यूपीएससी परीक्षेतील आयएफएस मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकला. फ्रेंड्स, आणखी बऱ्याचशा प्रेरणादायी गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या, त्यांचा हा प्रवास कसा झाला हे आपल्याला जाणून घ्यायचंय. पण आकाशवाणी कोल्हापूर निर्मित पुढच्या युववाणी या कार्यक्रमात म्हणजेच 16 ऑगस्टला

तर फ्रेंड्स, आजच्या कार्यक्रमाची वेळ इथंच संपतीये. युववाणी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे, सादर करते डॉक्टर दीपक ठमके. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी कार्यक्रमात. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो आपण ऐकत होतात यूपीएससी परीक्षेतील आयएफएस मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांची मुलाखत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. संध्याकाळचे 5:56 आणि 40 सेकंद होत आहेत. ठीक 6 वाजता आपण ऐकणार आहोत दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या.
1: अगं कधी आरशात उलट वाचून पाहिलंयस?
2: ते आणि कशाला?
1: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
2: अजब आहे.
1: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या 3व्या भागात.
2: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन, सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआर ऍप आणि वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्मवरही. स्मृतीवर्धन.
3: श्रोते हो, आव्हानं, कठीण परिस्थिती, संघर्ष हे त्याच्यासाठी काही नवीन नाहीत. त्यानं आयुष्यात वारंवार 0 बघितलेलं आहे, पण तो कुठेही डगमगला नाही, थांबला नाही, जिद्दीनं आणि आत्मविश्वासानं पुढे जात राहिला. तो म्हणजे शेफ तुषार प्रीती देशमुख.
4: जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात एकदा नाही अनेकदा 0 येत गेले, तेव्हा मी असा विचार केला की मी किती प्रयत्न केले या 0.

0: बाहेर येण्याचा, तरी हा शून्य काय आपली पाठ सोडत नाहीये. मग शेवटी ठरवलं की आता ह्याला कवटाळायचंच, कारण जिकडनं माझी सुरुवात होते आणि मग एंड होतो तो शून्य होतो, त्यामुळे पुन्हा माझी नवीन सुरुवात मी करतो ही त्याला त्या शून्यालाही माहिती आहे.
1: तेव्हा अवश्य ऐका, शून्य बघितलेला माणूस या आत्मचरित्राच्या निमित्ताने शेफ तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
2: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
3: नाही रे, राहिलच बघ.
2: मग ऐकायचंय?
3: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
2: अगं युट्यूब वर.
3: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबर आले.
2: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झाले. नभोनाट्य, भाषणं, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
3: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनल वर.
2: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.
4: आरशात उलट वाचन पाहिलंयस?
3: ते आणि कशाला,
4: गंमत म्हणून करून पहा.

0: बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
1: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा। PM सूर्यघर .gov.in

0: इंश्योरेंस पॉलिसीज के साथ अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें।
1: प्लेटफॉर्म नंबर 2 से चलने वाली
2: सुपर फास्ट एक्सप्रेस के यात्रियों
3: नहीं हला मोबाइल चार्ज करायचा होता
1: तुझं डोकं चार्ज कर
3: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक
1: पाहिलंस
3: बाबा थांबा मी पे करतो नो सिग्नल आता काय करशील फ्री वायफाय आहे ना
1: बुद्धू सुधर जरा
3: पेमेंट साठी नो ओपन वायफाय म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय RBI सांगते
1: करा योग्य सुरुवात बना फायनान्शियली स्मार्ट
4: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस
5: नाही रे राहिलच बघ
4: मग ऐकायचंय
5: अरे पण होऊन गेलं ना मग कसं काय
4: अगं युट्यूब वर
5: अरे वा म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबर आले
4: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय नभोनाट्य भाषण मुलाखती मालिका ललितबंध आणि आणखीही बरंच काही
5: हा हा हा हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनल वर
4: तेव्हा श्रोते हो आपणही भेट द्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल।

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. कालसुसंगत मनुष्यबळ घडवण्यावर भर देण्याचं मुख्यमंत्र्यांचं शैक्षणिक संस्थांना आवाहन. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मानं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा आज समारोप. आणि राज्याच्या विविध भागात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणं भरली. देश विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करत असताना देशातले युवा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकरित्या कणखर आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत नशामुक्त भारत अभियानाचं दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर रहावं आणि निरोगी जीवनशैली अंगीकारावी असं ते म्हणाले. समाजाचा पाठिंबा, योग आणि ध्यानसाधना या गोष्टी व्यसनांविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला आंतरिक बळ देतात असं सांगून प्रत्येक युवानं नशामुक्त भारत अभियानात सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. नशामुक्त भारताचा हा संकल्प असाच पुढे सुरू राहील अशी ग्वाहीही प्रधानमंत्र्यांनी दिली.
1: आज लिया गया ये संकल्प आने वाले 100 सप्ताह तक लगातार ऐसे ही आगे बढ़ेगा. हर रविवार कला, संस्कृति, स्पोर्ट्स, मेडिटेशन, अध्यात्म और सेवा से जुड़ी गतिविधियां होगी. नशा मुक्ति का संदेश नए लोगों तक पहुंचेगा. आने वाले 100 रविवार नशा मुक्त भारत की दिशा में 100 मजबूत कदम होंगे. 100 मजबूत स्टेप.
0: या कार्यक्रमात देशभरातून सुमारे 1 कोटी युवक सहभागी झाले होते. शैक्षणिक संस्थांनी नोकऱ्यांचं बदलतं स्वरूप लक्षात घेऊन रोजगारक्षम, अत्याधुनिक कौशल्यांनी सज्ज, कालसुसंगत मनुष्यबळ घडवण्यावर भर द्यावा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं रामदेव बाबा विद्यापीठाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. ज्ञान निर्मिती, संशोधन आणि नाविन्य यांचा केंद्रबिंदू म्हणून विद्यापीठांची भूमिका अतिशय महत्वाची ठरते असं ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता आता जीवनातल्या प्रत्येक क्षेत्राला गवसणी घालत आहे. जग आता 6व्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर असून रोबोटिक्स, डीप टेक, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान यात प्रमुख भूमिका बजावतील असं ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग मानवतेच्या कल्याणासाठीही केला जात असून आरोग्य सेवांवर त्याचा सकारात्मक परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रालाही एआय तंत्रज्ञानाचा लाभ झाला आहे. हे निश्चितच स्वागतार्ह आहे असं त्यांनी सांगितलं. जमिनींच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी यंदाच्या हिवाळी अधिवेशनात लँड टायटलिंग कायदा आणण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज रत्नागिरीत केली. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानची बिरात ते बोलत होते. आधी मोजणी, त्यानंतर नोंदणी, त्यानंतर फेरफार हे या कायद्याचं तत्व असेल अशी माहिती त्यांनी दिली.
2: जेणेकरून जनतेची मालमत्ता निश्चित करून देणे

0: यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड निरस्त होतील. फक्त आत्ता जमिनीचा मालक कोण आहे, त्या मालकाचं नाव असेल सीटीएस वर, त्या मालकाचा फोटो असेल, क्यूआर कोड असेल ज्यातनं लोकेशन माहीत होईल, त्याच प्रॉपर्टी कार्डवर त्याची रेडी रेकनर व्हॅल्यू असेल, त्याच प्रॉपर्टी कार्डवर भूमी अभिलेखचा नकाशा असेल, त्याच प्रॉपर्टी कार्डवर नगरपालिकेनं दिलेला बांधकामाचा नकाशा असेल, एकाच प्रॉपर्टी कार्डवर पासपोर्ट सारख्या सर्व एंट्री असतील आणि असं प्रॉपर्टी कार्ड या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला लँड टायटलिंग कायदा आणून आम्ही देण्याचा विचार करतो आहे.
1: समाजातल्या शेवटच्या घटकासाठी सरकारनं काम करायला हवं. लोकांनी सरकारी कार्यालयांमध्ये जाण्याऐवजी कार्यालयं लोकांपर्यंत पोहोचायला हवीत, हीच शासनाची भूमिका आहे असं ते म्हणाले. महसूल विभाग हा सर्वसामान्यांच्या आयुष्याशी जोडलेला असून सर्वांना न्याय द्यायचं काम करतो असं त्यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरामुळे महसूल प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान, लोकाभिमुख आणि नागरिक केंद्रित होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला आहे. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्या आज बारामती इथं बोलत होत्या. भंडारा जिल्ह्यात आयोजित शिबिराचं उद्घाटन गृहराज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते झालं. गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात आयोजित शिबिरात 13,800 नागरिकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला, तर अनेक प्रलंबित कामांचा जागेवरच निपटारा करण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात तन्वीनं व्हिएतनामच्या प्रतिस्पर्ध्याचा 21-16, 21-16 असा सरळ गेम्समध्ये पराभव करून आपल्या कारकिर्दीतलं पहिलं BWF वर्ल्ड टूर विजेतेपद पटकावलं. तैपेई ओपनची सर्वात तरुण विजेती होण्याचा मान तन्वीनं मिळवला. 2008 सायना नेहवालनं हे विजेतेपद जिंकल्यानंतर ते जिंकणारी तन्वी पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. ग्लासगो इथं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 समारोप समारंभात आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा ध्वज आणि यजमानपदाची बॅटन अहमदाबादकडे अधिकृतपणे सोपवली जाईल. या प्रतिकात्मक सोहळ्यानंतर 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवण्याच्या दिशेनं अहमदाबादचं मार्गक्रमण होईल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं हे शताब्दी वर्ष असेल. 1930 कॅनडामध्ये हॅमिल्टन इथं पहिली राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आंबोली पावसाळी मॅरेथॉन स्पर्धेत 21 किलोमीटरमध्ये पुरुष गटाचं विजेतेपद चैतन्य रुपनर यानं तर महिला गटाचं विजेतेपद साक्षी पवार हिनं पटकावलं आहे. 700 जास्त स्पर्धकांनी यात भाग घेतला. सह्याद्री अॅडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप आणि सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. देशाच्या अर्थव्यवस्थेत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुमारे 7% वाढ होईल असा अंदाज भारतीय स्टेट बँकेच्या आर्थिक पतधोरण बैठकीच्या आधी काल प्रसिद्ध झालेल्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. मजबूत आर्थिक निर्देशांक, औद्योगिक क्षेत्रात झालेल्या सुधारणा आणि निर्यातीतली वाढ यामुळे या आधीच्या अंदाजांपेक्षा ही वाढ अधिक असल्याचं अहवालात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे जागतिक परिस्थिती अजूनही अस्थिर आहे, मात्र भारताच्या अर्थव्यवस्थेनं या परिस्थितीला चांगलं तोंड दिलं आहे असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. येत्या काही महिन्यांमध्ये अनुकूल मान्सूनमुळे आर्थिक उलाढाली वाढतील असा अंदाज यात व्यक्त केला आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात उद्यापासून क्लोजिंग ऑक्शन सेशनद्वारे अंतिम किंमत निश्चित करण्याची एक नवी पद्धत सुरू केली जाणार आहे. या नवीन प्रणालीमुळे रोखे बाजारात पात्र असलेल्या फ्युचर्स अँड ऑप्शन्स प्रकारच्या स्टॉकच्या किमती ठरवण्याच्या पद्धतीत बदल होईल. किंमत निश्चितीची प्रक्रिया सुधारणं आणि भारतीय बाजारांना जागतिक पद्धतींशी जुळवण्यासाठी मदत करणं हा यामागचा उद्देश आहे. राज्याच्या विविध भागात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक धरणं भरली आहेत. सोलापूर जिल्ह्यातलं उजनी धरण 100% भरलं असून भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंढरपूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या सुमारे 100 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. वीर धरणातून नीरा नदीत सुमारे 14,000 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. चंद्रभागा नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुणे जिल्ह्यात खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही तीनही धरणं 100% भरली असून टेमघर धरणाचा पाणीसाठा 93% पोहोचला आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार

पावसामुळे धरणांमधून होणारा विसर्ग टप्प्याटप्प्यानं वाढवला जात आहे. मुठा नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेता नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी खूप जोरदार ते जोरदार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. कोकणात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडला. विदर्भात बऱ्याच, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. उद्या राज्यातल्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता असून कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. कालसुसंगत मनुष्यबळ घडवण्यावर भर देण्याचं मुख्यमंत्र्यांचं शैक्षणिक संस्थांना आवाहन. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मानं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप. आणि राज्याच्या विविध भागात झालेल्या पावसामुळे धरणं भरू लागली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: खऱ्या नोट्याशी का खेळतोयस?
1: ब्रो, ही फाटलेली आहे.
0: आई, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
2: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
1: नवी नोट मिळेल.
0: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
4: आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं, पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी, केस गळण्याची कारणं कोणती, कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो,
5: श्रोते हो, यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29, 4515 41 30 आणि STD कोड 022.
4: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात
5: अवश्य ऐका. मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वर वनिता मंडळ.
6: अगं, कधी आरशात उलट वाचून पाहिलंयस?
7: ते आणि कशाला,
6: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
7: अजब आहे.
6: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या 3rd भागात.
7: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन, सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही स्मृतीवर्धन.
5: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
8: नाही रे, राहिलंच बघ.
5: मग ऐकायचंय?
8: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
5: अगं, युट्यूब वर.
8: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवर आली.
5: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्राह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
8: हे बघ, मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
5: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.
6: अगं, कधी आरशात उलट वाचून पाहिलंयस?
7: ते आणि कशाला,
6: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
7: अजब आहे.
6: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या 3rd भागात.
7: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन, सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही स्मृतीवर्धन.
5: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
8: नाही रे, राहिलंच बघ.
5: मग ऐकायचंय?
8: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
5: अगं, युट्यूब वर.
8: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूब वर आली.
5: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्राह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
8: हे बघ, मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
5: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.
9: श्रोते हो, प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:14 आणि 35 सेकंद होत आहेत. ठीक 7:15 वाजता आपण ऐकणार आहोत वृत्तविशेष.

स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन देखील या अभियानामध्ये जुळलेले आहेत. त्यामुळेच हे अभियान महाराष्ट्रातील एक प्रभावी जनआंदोलन बनेल असा विश्वास आहे. महाराष्ट्रामध्ये आज विविध सरकारी विभाग, जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग, शैक्षणिक संस्था, युवक संघटना यांच्या समन्वयातून या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत दर रविवारी कुठला ना कुठला तरी संस्थेमार्फत, या आता मेन्शन केलेल्या संस्थेमार्फत

0: केलेल्या संस्थेमार्फत प्रत्येक रविवारी एक कुठली तरी ऍक्टिव्हिटी घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जनजागृती रॅली, सामूहिक संकल्प कार्यक्रम, पथनाट्य, चर्चासत्रे, क्रीडा स्पर्धा, सामाजिक माध्यमांवरील जनजागृती मोहीम, समुपदेशन शिबिरे, लोकसहभाग वाढवणारे विविध उपक्रम आयोजित करण्यात येतील. तसेच व्यसनाच्या विळख्यात सापडलेल्या व्यक्तींसाठी समुपदेशन, पुनर्वसन आणि प्रतिबंधात्मक शिक्षणालाही विशेष प्राधान्य दिले जाईल. महाराष्ट्राने यापूर्वी देखील व्यसनमुक्त समाजासाठी महत्वपूर्ण पावले उचलले आहेत. अगदी परवाच 30 जुलै रोजी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अंमली पदार्थ मुक्त मुंबई अभियान सुरू करण्यात आले. त्या अंतर्गत अंमली पदार्थांच्या विरोधातील कठोर कारवाई, जनजागृती आणि लोकसहभाग या त्रिसूत्रीच्या माध्यमातून प्रभावी प्रयत्न सुरू आहेत. आता पंतप्रधानांच्या नशामुक्त युवा या अभियानामुळे या प्रयत्नांना राष्ट्रीय स्तरावरील देखील नवी दिशा त्याचप्रमाणे अधिक बळ मिळाले आहे. अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी कठोर अंमलबजावणी सुरूच राहील, मात्र त्याचबरोबर प्रतिबंध, जनजागृती, शिक्षण, समुपदेशन आणि पुनर्वसन या बाबींनाही समान महत्व दिले जाईल. व्यसनाविरुद्धची लढाई ही केवळ सरकारची किंवा पोलीस यंत्रणेची जबाबदारी नाही, ती आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. म्हणूनच प्रत्येक कुटुंब, प्रत्येक शाळा, प्रत्येक महाविद्यालय, प्रत्येक गाव आणि प्रत्येक परिसर या अभियानाचा महत्वाचा भाग आहे. मी विशेषतः पालक, शिक्षक आणि समाजातील ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपल्या मुलांशी आणि विद्यार्थ्यांशी नियमित याविषयी संवाद साधावा, त्यांना योग्य मार्गदर्शन करावे, त्यांचा आत्मविश्वास वाढवावा आणि आवश्यक वाटल्यास वेळप्रसंगी समुपदेशनाची सुद्धा मदत घ्यावी. प्रेम, विश्वास आणि संवाद हीच व्यसनमुक्ती विरोधाची सर्वात प्रभावी शस्त्रे आहेत. स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, युवा मंडळे, क्रीडा संस्था, नागरिक संघटनांचा सहभाग हा या अभियानाला व्यापक स्वरूप देईल. विद्यार्थी हे अभियानाचे खरे परिवर्तन दूत ठरू शकतात. जनजागृती कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम, स्पर्धा, चर्चासत्रे आणि सामाजिक माध्यमांच्या प्रभावी वापरातून ते हजारो युवकांना व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देऊ शकतात. नशामुक्त युवा फॉर विकसित भारत हे अभियान भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय अखत्यारीतील माय भारत, मेरा युवा भारत जिल्हास्तरीय कार्यालय त्याचप्रमाणे माय भारत पोर्टल याद्वारे राबवण्यात येत आहे. या अभियानामध्ये सहभाग घेण्यासाठी माय भारतच्या जिल्हास्तरीय कार्यालयांमध्ये आपल्याला नोंदणी करता येईल. युवकांनो, तुम्ही विकसित भारत 2047 चे शिल्पकार आहात. तुमची ऊर्जा, जिद्द, नाविन्यपूर्ण विचार आणि कर्तृत्व हे भारताच्या उज्ज्वल भविष्याचे आधारस्तंभ आहेत. कोणतेही व्यसन तुमच्या स्वप्नांवर, क्षमतेवर आणि भविष्यावर अंधार पाडू देऊ नका. शिक्षण, क्रीडा, संशोधन, उद्योजकता तसेच राष्ट्रसेवेचा मार्ग स्वीकारा. आज तुम्ही घेतलेला प्रत्येक सकारात्मक निर्णय तुमचे स्वतःचे भविष्य उज्ज्वल करेल, त्याचप्रमाणे आपल्या देशाचे भविष्य देखील अधिक सक्षम व सुरक्षित बनवेल. चला तर आपण सर्वजण मिळून एक संकल्प करूया. मी अंमली पदार्थापासून दूर राहील, माझ्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांनाही व्यसनमुक्त जीवनासाठी प्रेरित करेल, माझ्या परिसरात जनजागृती करेल आणि निरोगी, सक्षम व विकसित भारत घडवण्यासाठी माझे सक्रिय योगदान देत राहील. आपल्या सर्वांच्या सक्रिय सहभागातून आपण व्यसनमुक्त महाराष्ट्र आणि विकसित भारत घडवू असा मला पूर्ण विश्वास आहे.
1: श्रोते हो, नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानात सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाअंतर्गत मेरा युवा भारत विभागाच्या माय भारत पोर्टल किंवा माय भारतच्या जिल्हास्तरीय कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी करता येईल. प्रेम, विश्वास आणि संवाद हीच व्यसनमुक्त समाज निर्मितीची सर्वात प्रभावी शस्त्र आहेत. यासाठी शासन स्तरावर सुरू असलेल्या अभियानांमध्ये प्रत्येक युवक आणि प्रत्येक कुटुंबियांचा सक्रिय सहभाग असणं आवश्यक आहे आणि त्यामुळेच नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान यशस्वी होण्यास मदत मिळेल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पांडा, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.

0: श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम वृत्त विशेष.
1: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
2: विजयापासून विक्रमापर्यंत,
1: प्रत्येक खेळ,
2: प्रत्येक खेळाडू
1: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
2: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
1: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 आहेत. शेतकरी बांधवांसाठी सादर करीत आहोत कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात मी सर्व शेतकरी बंधू भगिनींचं स्वागत करतो. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 11 श्रावण शके 1948 अर्थात 2 ऑगस्ट 2026. माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत कीर्तन. विषय आहे जलसंवर्धन जीवन रक्षण.

भगवान म्हणाले, आकाश, वायू, अग्नी, उदक, पृथ्वी, नक्षत्र, दिशा, प्राणी समूह, वृक्ष, लतादी, नद्या आणि समुद्र हे सर्व भगवंताचे शरीर आहे. म्हणून या सर्व पदार्थ मात्राला अनन्य भावानं वंदन करावं. निसर्गातील सर्व शक्तींना परमेश्वर समजून वंदन करायचं म्हणजे त्याचा विनियोग करताना योग्य ती काळजी घ्यायची, त्यांची नासधूस होणार नाही याची दक्षता बाळगायची. निसर्ग मानवाला उपयोगी पडतो, पण मानव प्राणी त्याचा संहार करायला मागे पुढे पाहत नाही. पाणी सुद्धा आपल्याला निसर्गातूनच मिळतं. जीवनाचं जीवनही पाण्यावरच अवलंबून आहे. सर्व जीवसृष्टी पाण्याशिवाय जगू शकत नाही, पण लोकसंख्या दिवसेंदिवस वाढीला लागली तसतशी या नैसर्गिक संपत्तीची उणीव भासू लागली. त्यासाठी मानवानं या संपत्तीचा फार जपून वापर करायला हवा. पाण्याला जीवन म्हणतात. शेतीसाठी पाण्याची आवश्यकता असते. पावसाचं पाणी पाहिजे तेव्हा शेतीला मिळू शकत नाही, म्हणून सरकारनं मोठ्या मोठ्या नद्यांवर बांध घातले. पाण्यापासून जलविद्युत निर्माण केली जाते. वीज घरगुती उपयोगासाठी तर वापरता येतेच, याशिवाय मोठे मोठे कारखाने, आगगाड्या सर्व विजेवर चालतात. या निर्मितीसाठी पाणी हे अत्यंत आवश्यक आहे.

शेतकरी पर्जन्याची फार आतुरतेनं वाट पाहत असतो, कारण पीक पावसाच्या शेतीवर अवलंबून असतात. कालवे, विहिरी, तळे या सर्व निर्माण केलेल्या सोयी आहेत. जर पाऊस पडला नाही तर सगळं काही आटून जाणार. म्हणूनच तर या वरुण राजाच्या आगमनासाठी शेतकरी अगदी अगतिक झाला असतो. केशवसुत म्हणाले, भे

तहानेनं व्याकुळ झाला म्हणजे मग त्याला पाण्याचं महत्व कळतं. दुष्काळाच्या भागात त्याला ते जास्त कळतं. पाणी पाजण्या इतकं पुण्य कशातच नाही अशी आमच्या संस्कृतीची शिकवण आहे. एक वेळ खायला मिळालं नाही तरी चालेल, पण पाण्याविना जीव कासावीस होतो. पाण्याची ही महती जाणूनच पाणपोई उघडणं हे पुण्याचं काम समजलं जातं. 100 अश्वमेधांचं पुण्य पाणपोई उघडण्यास आणि पाणी पाजणाऱ्यास मिळतं.

जपून वापर केला पाहिजे. माणसाच्या मूलभूत गरजा विचारल्या तर अन्न, वस्त्र, निवारा असं म्हटलं जातं. परंतु या तिन्ही गरजा पाण्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. कारण पाणीच जर नसेल तर अन्नधान्य पिकणार तरी कसं? महाभारतामध्ये युधिष्ठिरानं भीष्मांना विचारलं की हे तात, माझ्या मनाची अशी धारणा आहे की अन्न व जलदानापेक्षा कोणतेही श्रेष्ठ दान नाही. कारण अन्नामुळे सर्व प्राणी मात्र उत्पन्न होतात आणि जीवन धारणा करतात. भुकेल्या मनुष्याला कुणी अन्न दिले म्हणजे जीवन दिले आणि जीवनदानासारखं दान या संसारात दुसरं नाहीच. पूर्व काळात राजा शिबीनं कबुतराकरिता स्वतःचे प्राणदान देऊन उत्तम गती प्राप्त केली होती. तेव्हा हे कुरुक्षेत्रा, प्राणदान करणारा मनुष्य श्रेष्ठ गतीला प्राप्त होतो असे मी मानतो. त्यावर पितामह भीष्म म्हणाले, हे धर्मराज युधिष्ठिरा, परंतु अन्न हे सुद्धा पाण्याशिवाय उत्पन्न होऊ शकत नाही. अन्नाचा मुख्य आधार पाणी हेच आहे. देवतांचे अन्न अमृत, नागांचं अन्न सुधा, पितरांचं अन्न स्वधा, तसंच पशूंचं अन्न तृणलता आणि अन्न हेच समस्त मानव जातींचं प्राण आहे. आणि हे सर्व अन्न जलापासून तयार होत, म्हणून जलदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. ज्या मनुष्याला आपलं कल्याण हवं असेल त्यांनी जलदान करायला हवं. जलदान करणारा सदैव आपल्या शत्रूपेक्षा श्रेष्ठ ठरतो. मृत्यूनंतरही त्याला अक्षय सुख प्राप्त होत. इतकं जलदानाचं महत्व असताना आपण मात्र जलाचा वापर वाजवीपेक्षा जास्त करतो. असेच जर चालत राहिले तर आज आहे त्यापेक्षाही ही भूजल पातळी खालावे. निसर्गानं दिलेल्या या स्रोताचा त्याच्याशी संगती करून मैत्री करून वापर केल्यास ही भारत भूमी सदैव सुजलाम सुफलाम राहील. फक्त गरज आहे ती प्रत्येक सुजाण नागरिकाच्या मनापासून ठरवून त्याप्रमाणे वागण्याच्या निश्चयाची. तेव्हा प्रत्येक भारतीयानं

जीवनदान देणारा जीवनाचा म्हणजेच गंगेचा प्रवाह या भूतलावर कसा आला, त्यासाठी किती भगीरथ प्रयत्न करावे लागले ते आख्यान रूपाने पाहू. मूळ अभंगात तुकोबा म्हणतात,

सगर नावाचा राजा होऊन गेला. अतिशय धर्मपरायण महाज्ञानी असा राजा. अहो सगर म्हणजे तरी काय? सगर राजाचे वडील महाराज बाहुक यांचे राज्य शत्रूंना हिरावून नेलं. अतिशय खिन्न उद्विग्न मनस्थितीत बाहुक राजा पत्नीसह वनात

भेटत असताना तेथेच त्याचा मृत्यू झाला. त्याची पत्नी काळानुरूप पतिनिधनानंतर सती जाण्यास निघाली, परंतु बाहुकाचा गर्भ तिच्या उदरात आहे हे कळताच और्व ऋषींनी तिला सती जाण्यापासून परावृत्त केलं. पुढे तिच्या सवतींनी तिला जेवणातून विष देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा त्या गर्भावर यत्किंचितही परिणाम झाला नाही. तर असा हा विषासह जन्मला म्हणून

सगर राजाला चक्रवर्ती राजा म्हणून स्थान मिळावं त्यासाठी त्यानं अश्वमेध यज्ञ करण्याचं ठरवलं आणि यज्ञासाठी अश्व पाठविला. तसेच त्या अश्वाच्या रक्षणार्थ आपले पाठोपाठ पुत्रही पाठवले. परंतु जर राजाचा यज्ञ सफल झाला तर राजाला इंद्रपदाची प्राप्ती होईल म्हणून जाणून बुजून इंद्रानं तो घोडा पळविला आणि कपिल मुनींच्या आश्रमात आणून बांधला. अश्वरक्षणार्थ निघालेले सगराचे पुत्र शोध घेत घेत कपिल मुनींच्या आश्रमात आले. त्यावेळी मुनी तपश्चर्या करीत होते परंतु राजाचा अश्व मात्र आश्रमात बांधलेला त्यांना दिसला. सगराच्या मुलांनी मुनींचा वाटेल तसा अपमान केला. ध्यानस्थ असलेल्या मुनींनी आपल्या तपस सामर्थ्यांकडे राजपुत्राकडे पाहताच ती सारी तिथेच मरण पावली. इकडे मुले परत आली नाही म्हणून राजाही चिंताक्रांत झाला आणि अश्वाशिवाय यज्ञाची पूर्तताही होईना. सगराच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा असमंजस आणि त्या असमंजसचा मुलगा अंशुमान हा सगराचा नातू. अंशुमानही बुद्धिमान होता, पराक्रमी होता. त्याला सगर महाज्ञानी ऋषींनी ही सगळी आज्ञा करताच अंशुमान कपिल मुनींच्या आश्रमात गेला. मुनींना हात जोडून प्रार्थना केली

मुनींना वंदन करून यज्ञाचा अश्व घेऊन तो परत आला. घडलेला सर्व वृत्तांत पितामह सगरांना सांगितला. सगर राजाने यज्ञ पूर्ण केला, पण पुत्र वियोगाच्या दुःखाने ते अतिशय व्यथित झाले. पुढे सगराचा नातू अंशुमान, त्याचा मुलगा दिलीप आणि दिलीपाचा मुलगा भगीरथ

भगीरथाला कळलं की सगराचे पुत्र कपिलांच्या शापाने भस्म झाले. महाप्रज्ञावंत भगीरथ तत्काळ मुनींच्या आश्रमात आला, म्हणाला,

मुनींच्या आश्रमात राहून त्यांची मनोभावे सेवा करून त्याने त्यांची मर्जी संपादन केली आणि एका प्रसन्न वेळी आपले पूर्वजांचा उद्धार कसा होईल हे

त्याची तपश्चर्या पाहून गंगा माता प्रसन्न झाली. परंतु ती भगीरथास म्हणाली, बाळ भगीरथ, मी तुझ्या बरोबर येण्यासाठी तयार आहे, पण माझा हा प्रचंड वेग धारण करण्यासाठी तितक्याच अधिकाऱ्याची आवश्यकता आहे. नाहीतर मी सरळ पृथ्वी फोडून पाताळात निघून जाईल. काय करावं? भगीरथानं माय गंगेकडूनच जाणून घेतलं आणि तो प्रवाह रोखण्यासाठी म्हणून तो भगवान भोलेनाथांची तपश्चर्या करण्यासाठी कैलासावर निघाला.

भगीरथाची तपश्चर्या जशी जशी पूर्ण व्हायला लागली तशी तशी अत्यल्प प्रमाणात लवकर प्रसन्न होणारा हा भोलेनाथ त्याचंही सिंहासन आनंदानं डोलायला लागलं।

शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांच्या मस्तकावर गंगेचा प्रवाह धारण केला. पुढे भगीरथानं प्रार्थना केली म्हणून तिला त्याच्या पाठोपाठ भूतलावर पाठविले. परंतु एक अट घातली, भगीरथ तू मागे पाहू नकोस, गंगा तुझ्या पाठोपाठ येईल. हिमवान पर्वतापासून जसा जसा भगीरथ खाली आला तसा तसा प्रवाह मागे मागे येत गेला. मध्ये त्याला जन्मू राजानं प्राशनाचा प्रयत्न केला पण भगीरथाच्या प्रार्थनेवरून त्याने तिला मोकळे सोडून दिले. तिचे नामाभिधान झाले जान्हवी. अशी ही अखिल जगताला पावन करणारी परम पावनी गंगा भगीरथाने आणली म्हणून भागीरथी ओळखली जाऊ लागली, नावारूपाला आली.

मातेचं स्वरूप आपल्याला बदललेलं दिसतंय. तिला भगीरथ प्रयत्नानं पृथ्वी तलावर आणल्यावर मानवाने याची जाणीव ठेवून तिला शुद्ध ठेवायला हवं. भारतीची संस्कृतीची शिकवण जोपासायला हवी. आज या संवर्धनाची अतिशय गरज आहे, कारण जलसंवर्धन झालं नाही तर जीवन रक्षणही होणार नाही. म्हणूनच जीवाचे जीवन जे पाणी, त्याची प्रत्येक जीवानं काळजी घ्यावी. मूळ पदात तुकोबा सांगतात.

शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम माझा आवार माझा शिवार आताच आपण ऐकलात. आपण ऐकलं कीर्तन. विषय होता जलसंवर्धन जीवनरक्षण. कीर्तनकार होत्या शुभांगी चिंचाळकर आणि सहकारी. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती. रात्रीचे 8 वाजत आहेत. आमची पुढील उद्घोषणा लगेचच.

0: होते हो। आव्हानं, कठीण परिस्थिती, संघर्ष हे त्याच्यासाठी काही नवीन नाहीत। त्यानं आयुष्यात वारंवार शून्य बघितलेलं आहे, पण तो कुठेही डगमगला नाही, थांबला नाही, जिद्दीनं आणि आत्मविश्वासानं पुढे जात राहिला। तो म्हणजे शेफ तुषार प्रीती देशमुख।
1: जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात एकदा नाही अनेकदा शून्य येत गेले, तेव्हा तेव्हा मी असा विचार केला की मी किती प्रयत्न केले या शून्यातनं बाहेर येण्याचा, तरी हा शून्य काही आपली पाठ सोडत नाहीये। मग शेवटी ठरवलं की आता ह्याला कवटाळायचंच, कारण जिकडनं माझी सुरुवात होते आणि मग एंड होतो तो शून्य होतो, त्यामुळे पुन्हा माझी नवीन सुरुवात मी करतो ही त्याला त्या शून्यालाही माहिती आहे।
0: तेव्हा अवश्य ऐका, शून्य बघितलेला माणूस या आत्मचरित्राच्या निमित्ताने शेफ तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही।
2: आकाशवाणीचं अनन्यसाधारण महत्व आहे माझ्या आयुष्यामध्ये, कारण माझी आई विमल जोशी आकाशवाणीवरती नोकरी करत असे आणि तेव्हा त्या काळात ती वनिता मंडळ नावाचा कार्यक्रम लीलावती भागवतांसोबत करत असे, ताई आणि माई, आणि त्याचबरोबर गंमत जम्मत किंवा एक पुन्हा प्रपंच नावाचं एक नभोनाट्य सातत्याने होत असे, आणि दुसरं कुठलं माध्यमच नव्हतं तेव्हा रेडिओ शिवाय, त्यामुळे लोकांसाठी म्हणजे रेडिओ हे एक माध्यम करमणुकीचं खूपच होतं। आणि माझ्यासाठी तर मी अगदी लहान असल्यापासून म्हणजे क्रेश मध्ये वगैरे किंवा पाळणाघरात कुठे ठेवायचं तर मी आई बरोबर बोट धरून ऑफिसला जायचं, तर रेडिओ ते घरासारखंच झालं होतं आईचं ऑफिस म्हणजे, आणि खूप अट्रॅक्शन होतं तेव्हापासून। आणि आयुष्यात माझं पहिलं कामच रेडिओ पासून सुरुवात झाली, एक मला वाटतं मी 6 वर्षाची वगैरे असेन, आणि तेव्हा पहिलं एक नाटक रेडिओवरती केलं होतं, त्याचं नाव होतं वैरी, पुबा भावेंची कादंबरी होती वैरी, आणि त्याच्यामधल्या एका लहान मुलाचं भावविश्व होतं आणि त्यातल्या त्या जग्गू का असं काहीतरी कॅरेक्टर होतं, त्याचं काम मी केलं होतं। आणखीन तबलाकर सारंगांनी वडिलांचं काम केलं होतं, आणि तेव्हा अशी पद्धत होती की माईकच्या भोवती सगळ्यांना उभे राहून स्क्रिप्ट वाचत असत, मी लहान असताना मला आई कडेवर घेऊन उभी होती, आणि माझ्या आयुष्यातली पहिली सुरुवात जी माझ्या पूर्ण करिअरची झाली ती रेडिओ पासून झाली। त्यानंतर अनिल सादेव नावाचे पण एक नभोनाट्य मी केलं होतं, मग त्यानंतर गंमत जम्मत मध्ये बऱ्याच वेळा पार्टिसिपेट केलं, पुढे युवाणीत पार्टिसिपेट केलं, असा रेडिओ हा आमच्या आयुष्याचाच एक घटक होऊन गेला होता। त्या आकाशवाणीला आता इतकी वर्ष 99 वर्ष पूर्ण होत आहेत, ह्यासाठी मला खूपच आनंद होतोय की एक ते पूर्ण प्रवासातली सुरुवातच आकाशवाणीपासून झाल्यामुळे आज त्याबद्दल बोलताना खरंच खूप आनंद होतोय।
3: आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं।

0: पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी, केस गळण्याची कारणं कोणती, कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो,
1: श्रोतेहो यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी। तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा। दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29, 4515 41 30 आणि एसटीडी कोड 022।
0: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात
1: अवश्य ऐका। मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वर वनिता मंडळ।
2: आकाशवाणी मुंबई। अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। पुढच्या महिन्यापासून तेल उत्पादन वाढवण्याचा ओपेक प्लसचा निर्णय। तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मानं पटकावलं विजेतेपद। ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप। आणि अरुणाचल प्रदेश, बिहार, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये उद्या जोरदार पावसाची शक्यता। देश विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करत असताना देशातले युवा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकरित्या कणखर आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत नशामुक्त भारत अभियानाचं दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते। युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहावं आणि निरोगी जीवनशैली अंगीकारावी असं ते म्हणाले। समाजाचा पाठिंबा, योग आणि ध्यानसाधना या गोष्टी व्यसनांविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला आंतरिक बळ देतात असं सांगून प्रत्येक युवकानं नशामुक्त भारत अभियानात सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं। नशामुक्त भारताचा हा संकल्प असाच पुढे सुरू राहील अशी ग्वाहीही प्रधानमंत्र्यांनी दिली।
3: आज लिया गया ये संकल्प आने वाले 100 सप्ताह तक लगातार ऐसे ही आगे बढ़ेगा। हर रविवार कला, संस्कृति, स्पोर्ट्स, मेडिटेशन, अध्यात्म और सेवा से जुड़ी गतिविधियां होगी। नशा मुक्ति का संदेश नए लोगों तक पहुंचेगा। आने वाले 100 रविवार नशा मुक्त भारत की दिशा में 100 मजबूत कदम होंगे, 100 मजबूत स्टेप्स।
2: या कार्यक्रमात देशभरातून सुमारे 1 कोटी युवक सहभागी झाले होते। नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि युवा पिढीचं नेतृत्व यामुळेच नशामुक्त भारताचं स्वप्न साकार होईल असं प्रतिपादन केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी केलं। फरीदाबाद इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। पुढच्या महिन्यापासून तेल उत्पादनात दिवसाला 1,88,000 बॅरल्स इतकी वाढ करण्याचा निर्णय ओपेक प्लस या पेट्रोलियम उत्पादक देशांच्या संघटनेनं घेतला आहे। जागतिक तेल बाजारातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सौदी अरेबिया, रशिया, इराक, कुवेत, कझाकिस्तान, अल्जेरिया आणि ओमान या ओपेक प्लस या 7 सदस्य देशांची आज दृकश्राव्य माध्यमात बैठक झाली, त्यानंतर हा निर्णय जारी करण्यात आला। तेलाच्या जागतिक बाजारात स्थैर्य राखणं तसंच तेल उत्पादक देशांना यापूर्वीच्या अतिरिक्त उत्पादनाची भरपाई करण्याची संधी देणं हे यामागचं उद्दिष्ट असल्याचं यात म्हटलं आहे। बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये 3 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे। बिहारमधल्या बांकीपूर, गुजरातमधल्या मांजलपूर आणि मध्य प्रदेशातल्या दातिया या मतदारसंघांसाठी 30 जुलैला मतदान झालं होतं। मतमोजणीला उद्या सकाळी 8:30 वाजता सुरुवात होणार असून सुरुवातीला टपाल मतपत्रिकांची मोजणी होईल। आफ्रिकेतल्या कांगोमधला इबोला या आजाराचा प्रादुर्भाव अद्याप नियंत्रणात आला नसून शेजारी देशांमध्ये त्याचा प्रसार होण्याचा धोका वाढत असल्याचा इशारा WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे। कांगोमधल्या या आजाराचा आतापर्यंतचा हा सर्वात मोठा उद्रेक असून गेल्या आठवड्यात गुरुवारपर्यंत 3,605 रुग्णांची नोंद झाली तर या आजारामुळे आतापर्यंत 1,587 जण मृत्यूमुखी पडले आहेत। आजाराचा मृत्यूदर 44% असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे। जागतिक असुरक्षितता, विस्थापन आणि स्थलांतर यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये अडचणी येत असून आजाराचा प्रसार वाढण्याचा धोका निर्माण झाल्याचं

डब्ल्यूएचओनं म्हटलं आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात उद्यापासून क्लोजिंग ऑक्शन सेशनद्वारे अंतिम किंमत निश्चित करण्याची एक नवी पद्धत सुरू केली जाणार आहे. या नवीन प्रणालीमुळे रोखे बाजारात पात्र असलेल्या फ्युचर्स अँड ऑप्शन्स प्रकारच्या स्टॉकच्या किमती ठरवण्याच्या पद्धतीत बदल होईल. किंमत निश्चितीची प्रक्रिया सुधारणं आणि भारतीय बाजारांना जागतिक पद्धतींशी जुळवण्यासाठी मदत करणं हा यामागचा उद्देश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात तन्वीनं व्हिएतनामच्या प्रतिस्पर्ध्याचा 21-16 असा सरळ गेम्समध्ये पराभव करून आपल्या कारकिर्दीतलं पहिलं BWF वर्ल्ड टूर विजेतेपद पटकावलं. तैपेई ओपनची सर्वात तरुण विजेती होण्याचा मान तन्वीनं मिळवला. 2008 सायना नेहवालनं हे विजेतेपद जिंकल्यानंतर ते जिंकणारी तन्वी पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 समारोप समारंभात आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा ध्वज आणि यजमानपदाची बॅटन अहमदाबादकडे अधिकृतपणे सोपवली जाईल. या प्रतिकात्मक सोहळ्यानंतर 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवण्याच्या दिशेनं अहमदाबादचं मार्गक्रमण होईल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं हे शताब्दी वर्ष असेल. 1930 कॅनडाच्या हॅमिल्टन इथं पहिली राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. हवामान विभागानं उद्या अरुणाचल प्रदेश, बिहार, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीमला जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. जम्मू काश्मीर, दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंडीगढ, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, मध्य प्रदेश आणि ईशान्य भारतातल्या राज्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. ओदिशा, छत्तीसगड, कर्नाटक, केरळम, माहे, कोकण, गोवा, तमिळनाडू, पुदुचेरी, करैकल आणि अंदमान निकोबार बेटांवरही अशीच स्थिती राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मध्य प्रदेश, विदर्भ, तेलंगण, आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि लक्षद्वीपमध्ये वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. केरळमधला पावसाचा जोर आज ओसरला. राज्यभरात काल पावसाशी संबंधित घटनांमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला तर 5,500 जास्त नागरिकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आलं. पावसाचा जोर ओसरला असला तरी डोंगराळ भागातल्या आणि नदीकाठच्या भागातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसंच प्रतिकूल हवामानामुळे मच्छीमारांनी उद्यापर्यंत केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीप बेटांजवळच्या खोल समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. ईशा ग्रामोत्सव या भारतातल्या सर्वात मोठ्या ग्रामीण क्रीडा महोत्सवातली क्लस्टर स्तरावरची स्पर्धा नाशिकच्या कैलासवासी माननीय साहेब मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये झाली. या स्पर्धेत पुरुषांच्या व्हॉलीबॉल आणि महिलांच्या थ्रोबॉलच्या मिळून 36 संघांनी सहभाग घेतला. नाशिक जिल्ह्यातल्या 360 जास्त खेळाडूंनी आपल्या गावांचं प्रतिनिधित्व केलं. महिलांच्या थ्रोबॉल स्पर्धेत थ्रोबॉल वॉरियर्स संघानं विजेतेपद पटकावलं. भारतीय राष्ट्रध्वजाचे शिल्पकार स्वातंत्र्यसेनानी पिंगळी वेंकय्या यांच्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. पिंगळी वेंकय्या हे थोर गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक होते. भारताच्या राष्ट्रध्वजाद्वारे त्यांनी स्वतःची एक अमीट छाप सोडली आहे असं उपराष्ट्रपती आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाले. तिरंगा हे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचं आणि राष्ट्र उभारणीसाठी प्रेरणा दायक प्रतीक आहे. पिंगळी वेंकय्या यांचं तिरंग्याच्या निर्मितीतलं योगदान अमूल्य आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या संदेशात म्हणाले. शत्रूनं दिलेली प्रत्येक धमकी इराण गांभीर्यानं घेतो आणि लष्कराचं सामर्थ्य आणि संरक्षण व्यवस्था बळकट करण्याच्या दृष्टीने त्याकडे बघतो असं प्रतिपादन इराणचे प्रभारी संरक्षण मंत्री ब्रिगेडियर जनरल सय्यद मजीन इब्न अल रेझा यांनी केलं आहे. इराणसह पश्चिम आशियातल्या इतर देशांनी अमेरिकेला हल्ले थांबवायची आणि चर्चा पुढे न्यायची विनंती केल्यामुळे इराणवरचा नियोजित हल्ला पुढे ढकलल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल केला होता. इराणच्या सरकारी माध्यमानं मात्र हा दावा फेटाळून लावला आहे.
इंडोनेशियातल्या मदुरा बेटांजवळ 271 जणांना घेऊन जाणाऱ्या एका बोटीला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला तर 41 जण अद्याप बेपत्ता आहेत.

225 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुमारे 60% वाढ होईल असा अंदाज भारतीय स्टेट बँकेच्या आर्थिक पतधोरण बैठकीच्या आधी काल प्रसिद्ध झालेल्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पुढच्या महिन्यापासून तेल उत्पादन वाढवण्याचा ओपेक प्लसचा निर्णय. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मानं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप. आणि अरुणाचल प्रदेश, बिहार, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये उद्या जोरदार पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

हम जाएं मंदिर में, पाप है तेरे।

करके मुझको कर देगी अब तू पागल। मेरा धीरज डोल रहा है न